सुप्रभात श्रोतेहो, सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 12 आषाढ 1948, 3 जुलै 2026. पहाटेचे 5:50 आणि 42 सेकंद झाले आहेत. आमचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातःकालीन सभेत मी अर्चना साने आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. ही प्रातःकालीन सभा सुरू करूया या मंगलसुरांनी.

0: आनंदलाल आणि सहकाऱ्यांनी सेनेवर वाजवलेली अहिर भैरव रागातली धून आपण ऐकलीत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: पहाटेचे 5:55 होत आहेत. गिरवाणवाणी कार्यक्रमात ऐकूया पारंपरिक श्री गणपती अथर्वशीर्ष भालचंद्र करंबेळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: भालचंद्र करंबेळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक श्री गणपती अथर्वशीर्ष आपण ऐकलत गिरवाणवाणी या कार्यक्रमात.
1: रम्य पहाट सनईचे सूर आणि भक्तिगीतांची प्राजक्त फुलं.

0: तुमच्या आमच्या पहाट वेळा मंगल करणारी आकाशवाणी.
1: श्रोतो, हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही रचना होती शांताराम नांदगावकर यांची. संगीत होतं अनिल अरुण यांचं. श्रोते हो, वारकरी संप्रदायाच्या श्रेष्ठ संतकवींपैकी एक म्हणजे संत नामदेव महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची भूमिका होती आणि त्यानुसार भारतभर पदयात्रा करून त्यांनी जनजागृतीसुद्धा केली. सर्व सुख आहे मज पांडुरंगी या भावनेने अनेक अभंग रचले, काव्य रचली. आज तारखेनुसार त्यांचा समाधी दिवस आहे. ऐकूया त्यांचा हा अभंग.

विटेवरी समचरण सुंदर ही सुंदर अशी रचना होती संत नामदेव महाराजांची. मालती पांडे यांच्या स्वरात आपण ऐकलीत. आणि श्रोते हो, हे ध्वनिमुद्रण आकाशवाणी पुणे केंद्रावरचं 1965 सालचं होतं.

0: या प्रार्थनेनंतर आता प्रभात वंदन कार्यक्रमात ऐकूया चिंतन. आज आपण ऐकणार आहोत शुभदा मुळे यांचे विचार.
1: आपण बाहेर जाताना सहजच आरशात डोकावतो आणि चेहरा नीट आहे ना, पोशाख चांगला आहे ना हे पाहतो. या बाह्यतः चांगल्या दिसण्याने प्रथमदर्शनी लोकांवर आपण छाप पाडू शकतो, परंतु आपली मानसिकता, आपल्या मनोवृत्ती, विचारसरणी ही जेव्हा वागण्या बोलण्यातून व्यक्त होते तेव्हा लोकांवर याचा निश्चित प्रभाव पडतो. व्यक्तिमत्व या संकल्पनेत शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक असे चार पैलू आहेत किंवा स्तर आहेत. केवळ शारीरिक सौंदर्याचा परिणाम तात्पुरता असतो, परंतु माणसाच्या वर्तनातून, प्रकट केलेल्या विचारातून, त्याच्या व्यक्त झालेल्या आंतरिक सौंदर्यातून जनमानसावर त्या व्यक्तीचा प्रभाव पडतो. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथातून तर व्यक्तिमत्व विकासाचे हे टप्पे स्पष्टपणे कळतात. सुरुवातीच्याच दशकात त्यांनी

मूर्ख लक्षणे आणि पडत मूर्ख लक्षणे इतकी तपशीलवारपणे सांगितलेली आहेत की ती वाचून आपण थक्क होतो. त्यातील बरीच मूर्ख लक्षणे आपल्यातही आहेत हे आत्मपरीक्षणातून कळतं. आपलं वागणं, बोलणं, राहणी, आपल्या सवयी, आवडीनिवडी, मूल्य कशी असू नयेत हे त्यांनी बारकाईने सांगितलंय. कसे वागू नये हेही त्यातून उत्तम

0: नाहीये हेही त्यातून उत्तम रीतीने कळतं. हा व्यक्तिमत्व जडणघडणीचा पायाच आहे. चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसाच असतो. चेहऱ्यावर केवळ मेकअपच खुलतो असं नाही, तर माणसाची वैचारिकता, मानसिकता, बुद्धिमत्ताही झळकते. त्याच्या देहबोलीतून, वर्तनातून मनोवृत्ती कळतात. बोलण्यातून विचार सौंदर्य प्रकटते. केलेला व्यासंग दिसतो, समर्थ म्हणतात तसं की अभ्यासोनी प्रकटावे. या प्रकारे उत्तम व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक बोलतात. त्यांच्या चांगुलपणाला नम्रतेचं कोंदण असतं. अशा व्यक्तींविषयी समाजात सर्वांना आदर असतो. उदाहरण द्यायचं झालं तर माननीय सुधा मूर्ती यांचं अलीकडच्या काळातील उदाहरण देता येईल. त्यांच्या वर्तनातून, विचारांमधून त्यांचं चौफेर व्यक्तिमत्व दिसतं. साधेपणातही किती सौंदर्य असतं हे जाणवतं. साधी राहणी, उच्च विचारसरणी ही मन सार्थ करणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या समाजात होऊन गेल्या आणि आजही आहेत. माननीय लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान पदावर असताना देखील किती साधेपणानं राहत. त्यांची निस्पृह वृत्ती, देशप्रेम, कार्यकर्तृत्व यामुळे जनमानसावर त्यांचा प्रभाव होता. तसंच अगदी साधेपणाचं उदाहरण महात्मा गांधीजींचं पण आहे. अत्यंत साधी राहणी असून जाज्वल्य देशप्रेमामुळे, उत्तम नेतृत्वामुळे ते महात्मा बनले. प्रखर देशप्रेम आणि निर्भय निर्भीड वृत्ती यामुळे टिळक लोकमान्य बनले. अशा आदर्श व्यक्ती चिरकाल लोकांच्या स्मरणात राहतात. आजच्या बदलत्या काळात व्यक्तिस्वातंत्र्य हा परवलीचा शब्द बनला आहे. पत्नीला, पतीला आणि मुलांनाही पूर्ण स्वातंत्र्य हवंय अशी विचारसरणी झाली. पण खरं तर या प्रत्येकाच्या स्वातंत्र्यालाही काही प्रमाणात मर्यादा असतील तर त्या स्वातंत्र्याचा आनंद घेता येतो. प्रत्येकानं आपलं कर्तव्य ओळखून, घरातल्या व्यक्तींच्या गरजा आणि भावना ओळखून स्वातंत्र्य घेतलं तर ते सुखावं ठरतं. स्वातंत्र्याचं रूपांतर स्वैराचारात होऊ नये. तसं झालं तर मात्र घराचं घरपण संपून जातं. आई वडिलांनी संस्कारक्षम वयातच मुलांच्या विचाराची एक विशिष्ट सुंदर बैठक तयार करावी. आपल्या आकांक्षा त्यांच्यावर लादून त्यांच्या आवडीनिवडी नाकारू नयेत. त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम आई वडीलच करू शकतात. थोडक्यात काय तर प्रत्येकाच्या विचार स्वातंत्र्याला मर्यादेचं बंधन असलं तर ते स्वातंत्र्य आनंदानं उपभोगता येतं. एक समृद्ध, आनंदी आणि सुंदर व्यक्तिमत्व त्यातून निर्माण होतं हे निश्चित.
1: चिंतन या सदरात आपण ऐकत होतात शुभदा मुळे यांचे विचार. आणि याबरोबरच प्रभातवंदन हा कार्यक्रम संपला. नमस्कार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

सकाळचे 6:30 वाजलेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसंबंधी. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात अवर्षणग्रस्त परिस्थितीत ऊसाचं व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकाल. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयीच्या माहितीचा तिसरा भाग तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर. 6:50 परिसर कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आज या मुलाखतीचा तिसरा भाग आपण ऐकाल. दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती मुंबई केंद्राची, मुंबई केंद्रावरूनच सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक, तर 7:50 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी. सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करू. 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:00 मराठी

0: मराठी चित्रपट संगीत 9:30 गिरवाण भारती या संस्कृत पत्रिकेत डॉ आशा गुर्जर यांची संस्कृत कथा अव्ययः अपव्ययः सौंदर्य लहरी स्तोत्र परिचय आपण करून घेणार आहोत पंकज पवार यांच्याकडून. निर्मिती सहाय्य साक्षी जरंडीकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. सकाळी 10:00 गांधी वंदना, लेखक जयदेव डोळे, सादरकर्ते विनायक मोरे. 10:15 नाट्यसंगीताचा कार्यक्रम. 10:25 काही स्थानिक निवेदन आपण ऐकू शकाल. साडेदहा वाजता हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी पौर्णिमा धुमाळे यांनी गायलेला राग पिभास आपण ऐकाल. 11:30 विशेष गीत गंगा. शास्त्रीय नृत्यगुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम. आज या मालिकेचा 4 भाग. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. दुपारी 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. आज यामध्ये स्त्री आरोग्याची भावनी या मालिकेचा 27 भाग. तज्ज्ञ सहभाग आहे डॉ वैजयंती पटवर्धन यांचा. आवली आकाशाची सावली या मालिकेचा 10 भाग आपण ऐकाल. लेखन अनुराधा म्हात्रे यांचं, सहभाग प्रसाद कुलकर्णी आणि अनुराधा म्हात्रे यांचा. तसंच संस्कृतीच्या पाऊलखुणा या मालिकेचा 88 भाग आज आपण ऐकाल. आज यामध्ये प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत आयुर्वेद याविषयी भारतविद्या तज्ज्ञ आणि वैद्य डॉ अंबरीश खरे यांची डॉ नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत आज याचा 3 भाग. सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. दुपारी 1:00 NCERT दौरा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या केंद्रावरून आपण ऐकू शकाल. दुपारी 1:45 आणि 2:30 या वेळात दि नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणीमध्ये स्टे ट्यून्ड या सदरात चार्टर्ड अकाउंटंट डेच्या अनुषंगानं रंग माझा वेगळा या सदरात चार्टर्ड अकाउंटंट म्हणून उल्लेखनीय यश संपादन केलेल्या अपूर्वा सोलापुरे यांची दिशा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. स्वप्न ते सिद्धी या खास कार्यक्रमात सादरकर्ते धीरज केदारी. 6:30 स्वस्थ भारत या कार्यक्रमात हर्निया कारण लक्षणं आणि उपचार या विषयावर डॉ प्रीती जयकर यांची मुलाखत आपण ऐकाल. निर्मिती मुंबई केंद्राची, मुंबई केंद्रावरूनच सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात 4 जुलै या जागतिक सहकार दिनाच्या अनुषंगानं सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. कृषी वाणी सदरातली माहिती आणि बाजारभाव. 7:15 एक कलाकार. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर आणि 10:00 हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून, तर 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात विदुषी पौर्णिमा धुमाळे यांनी गायलेला राग मारुबिहाग आपण ऐकू शकाल. या सर्व कार्यक्रमासोबतच नेहमीचीच बातमीपत्र नेहमीच्या वेळी प्रसारित आणि सहक्षेपित होतील. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसंबंधी आपण जाणून घेतलं. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. सादरकर्ते मुजम्मिल पटेल.
1: श्रोतेहो, 3 जुलै या दिवशी घडून गेलेल्या काही महत्वाच्या घटना अशा आहेत. विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास नौदल, राज्य सरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छीमार प्रतिनिधींनी मान्यता दिली 2000 साली या तारखेला. 1998 ए मेरे वतन के लोगो या प्रसिद्ध गाण्याचे कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. 1886 जर्मनीच्या कार्ल बेन्स याने जगातील पहिली मोटरगाडी बनवली. 3 जुलै 1884 या दिवशी डाऊ जोन्स हा निर्देशांक सुरू झाला. 1855 भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला. आज जन्मदिवस असणारी महत्वाची नावं ही आहेत.

1980 भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग, 1976 झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू हेनरी ओलोंगा, न्यूझीलंडचे क्रिकेटपटू सर रिचर्ड हॅडली यांचा जन्म 1951 साली या दिवशी झाला. आजवरच्या सर्वात महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांचा 3 जुलै 1941 या दिवशी जन्म झाला. 3 जुलै 1926 या दिवशी सुनीता पुरुषोत्तम देशपांडे यांचा जन्म झाला. आहे मनोहर तरी, सोयरे सकळ ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 1914 कला दिग्दर्शक वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे.

0: पार्श्वगायक अमित कुमार यांचा आज जन्मदिन. 1952 साली त्यांचा जन्म झाला.
1: बडे अच्छे लगते हैं
2: क्या

0: कायदे पंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ बॅरिस्टर व्ही एम तथा भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म 1909 साली या दिवशी झाला. आज स्मृतिदिन असणारी काही महत्वाची नावं ही आहेत. श्रेष्ठ संतकवी नामदेव यांनी पंढरपूर इथं समाधी घेतली ती तारीख होती 3 जुलै 1350. आपल्या संवाद फेकीसाठी प्रचंड लोकप्रियता मिळवणारे अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार यांचं निधन 3 जुलै 1996 या दिवशी झालं.
1: मुझसे ये उम्मीद लगा कर लोगो साहब तुम अनजाने में मेरी बेइज्जती कर बैठे हो. मेरे जमीर की, मेरे विचारों की, मेरी जिंदगी के हर मकसद की.

0: दिनविशेष आपण जाणून घेतले. सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल. सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया अवर्षणग्रस्त परिस्थितीत ऊसाचं व्यवस्थापन याविषयी माहिती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, राज्यातील सध्याचा उन्हाळी हंगाम, त्यामुळे वाढत असलेलं तापमान, बाष्पीभवनाचा तसंच उत्सर्जनाचा वाढणारा वेग, पीक वाढीची जोमदार अवस्था, पाण्याचं दुर्भिक्ष आणि पिकाला पडत असलेला ताण, या सर्व बाबींमुळे ऊस पीक वाढीवर परिणाम होत आहे. बहुतांश भागातील तापमान, हवेतील कोरडेपणा आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं जमिनीतील तसंच ऊस पानातील ओलाव्यात झपाट्यानं घट होत आहे. जमिनीतून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. मार्च ते जून या कालावधीत वर्षभरातील 40-50% बाष्पीभवन होतं. दिवसाचा वाढलेला कालावधी आणि दिवस आणि रात्रीच्या तापमानातील कमी असणारा फरक पिकाच्या वाढीवर परिणाम करतो. भूगर्भातील पाण्याची झपाट्यानं पातळी खालवत आहे. हवामान बदलाच्या परिस्थितीमुळे ऊस पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम आपल्याला दिसून येतो. कोणकोणते अनिष्ट परिणाम आपल्याला दिसतात? तर पिकाच्या मुळांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याच्या कार्यक्षमतेत घट होते. ऊसाची पानं सुकून वाळतात. प्रकाश संश्लेष

0: पचनाची प्रक्रिया मंदावते. अन्न रसाचं पिकाच्या विविध भागांना होणारं वहन कमी होतं. पानातील हरितद्रव्याचं प्रमाण घटतं. उसातील तंतुमय पदार्थाचं प्रमाण वाढून उसातील दशीचं प्रमाण वाढतं. खोडवा पिकात फुटव्यांचं प्रमाण कमी होऊन गाळपालायक उसाच्या संख्येत घट झाल्यानं ऊस उत्पादन घटतं. पूर्व हंगामी आणि आडसाली ऊसाची वाढ खुंटते. कांड्यांची लांबी आणि जाडी कमी होते. या सगळ्याच अनिष्ट परिणामांना सामोरं जावं लागतं. ऊस उत्पादनात घट होऊ नये यासाठी उपाययोजना आपण कोणत्या करू शकतो याविषयीची माहिती आता घेऊया. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी लांब सरी, एक आड एक सरी किंवा जोडओळ पट्टा पद्धतीचा वापर करावा. प्रवाही सिंचनाचे मुख्य पाट आणि दांड स्वच्छ ठेवावेत. उपलब्ध पाणी विचारात घेऊनच ऊसाचं क्षेत्र ठरवावं. लांबसरी पद्धतीमध्ये दोन पाण्याच्या पाळीतील अंतर कमी ठेवावं. जास्त खोलीच्या भारी, मध्यम आणि हलक्या जमिनीत प्रत्येक सरीमधून उपलब्ध पाण्याचा प्रवाह अनुक्रमे 1 ते 1.5, 2 ते 2.5 आणि 2.5 ते 3 लिटर प्रतिसेकंद प्रवाह विभागून द्यावा. शक्य तिथं पाणी नेहमीच्या पाटानं पाणी देण्याच्या पद्धतीऐवजी ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. रासायनिक खतं ठिबक सिंचनाद्वारेच द्यावीत. पिकाची खालची वाळलेली पानं काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरवून घ्यावीत. पाचट आच्छादनानं दोन पाळ्यांच्या पाण्याच्या पाळीतील अंतर वाढवता येतं आणि पाण्याच्या 4 ते 6 पाळ्यांमध्ये बचत होते. शेताच्या बाहेरच्या बाजूस साधारणपणे 1 मीटर पट्ट्याचे पाचट काढू नये. पीक नेहमी तणविरहित ठेवावं म्हणजे उपलब्ध असलेल्या पाण्यात तण वाटेकरी होणार नाही आणि दिलेल्या पाण्याचा पुरेपूर उपयोग होईल. सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर करावा. पाण्याची उपलब्धता पाहूनच रासायनिक खतांचा वापर करावा. पिकाला पोटॅश खताची 25% मात्रा अधिक द्यावी. तसंच दर 21 दिवसांनी 2% म्युरेट ऑफ पोटॅश अधिक 2% युरिया यांचं मिश्रण करून फवारणी करावी. रासायनिक खतांचा वापर जमिनीतून करण्याऐवजी मल्टी न्यूट्रियंट द्रवरूप खतांच्या 1% या प्रमाणात 1 महिन्याच्या अंतरानं 3 फवारण्या कराव्यात. ताण सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी कायटोसान आणि सिलिकॉनयुक्त घटकांचा वापर करावा. पट्टा किंवा जास्त आंतरप्रवाही सरी लागण पद्धतीत मधल्या पट्ट्यात हलकी आंतरमशागत करावी. सध्याच्या परिस्थितीत काणी आणि गवती वाढ या रोगांचा तसंच खोडकीड, कांडी कीड, वाळवी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव वाढतो. काणी आणि गवती वाढ रोगग्रस्त बेटं मुळासहित काढून नष्ट करावीत. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस या मित्र किडीचा किंवा कामगंध सापळे यांचा वापर करावा.
1: अवर्षणग्रस्त परिस्थितीत ऊसाचं व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी कार्यक्रमात. आता थोड्याच वेळात मुंबई केंद्रावरून आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मुलांमधील लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेबद्दल खूप ऐकायला मिळते. आजच्या आधुनिक बाल्यशल्य चिकित्सेमध्ये अनेक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी आणि निवडूक रुग्णांमध्ये रोबॉटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जातात. नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचा सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून

0: कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची खूणही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, पीयूजे ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो. अर्थात प्रत्येक मुलासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबॉटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबॉटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबॉट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाहीये. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबॉटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबॉटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचा प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात. मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे ही बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि लहान चिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. तर आता उद्याच्या भागात आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियावरती चर्चा करूया.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन.

आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, सांडपाण्यावर प्रक्रिया करताना आणि शुद्ध पाणी पुरवठा करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो?
1: आता मला एक सांगावं वाटतं की एक तर आहे की आपला जेव्हा सांडपाणी व्यवस्थापन आपण म्हणतोय आणि आज मुंबई शहर असू द्या की दिल्ली, यमुनावर किंवा आपल्या देशभरात किंवा वर्ल्ड ओव्हर ग्लोबली जो सांडपाणी व्यवस्थापन आहे तो 100 वर्ष जुना जो कन्व्हेन्शनल मेथडनी जे होता तोच आपण आता सुद्धा करत चाललोय. मेनली आपला जो पोल्युशन कंट्रोल बोर्ड

0: कडनं आपल्याला जो पॅरामीटर्स दिला जातो की ह्या बेसिसवर तुम्हाला ठरवायचं आहे की हा आपला सांडपाणी व्यवस्थित त्या ट्रीटमेंट झाला, म्हणजे त्याची परफॉर्मन्स एफिशियन्सीच्या जेव्हा आपण बोलतो, आणि त्यात त्यांनी ठरवल्याप्रमाणे काय आहे पीएच, टीडीएस, सीओडी, बीओडी असंच त्यांनी, आणि काही मायक्रोन्युट्रियंट्स हाच फक्त पॅरामीटर्स घेतले. म्हणजे जो विषारी जो पॅथोजन्स असतात, मायक्रोब्स असतात, जीवाणू असतात, त्याच्याबद्दल हा पॅरामीटरमध्ये नाहीच आहे. डीओ, डिझॉल्ड ऑक्सिजन किती झाला ते एक इम्पॉर्टंट, क्लोरोफिल आणि आपला जो मी आता म्हटलं पॅथोजन अनालिसिस. पण जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो त्यात मुख्यतः आपल्याला हेवी मेटल्स, हायड्रोकार्बन्स, पॅथोजन अनालिसिस आणि डीओ हा कंपल्सरीली असायला हवं. ते अजूनही आपल्या सिस्टममध्ये नाही आहे. आता आज पोल्युशन कंट्रोल बोर्डचा स्काडा सिस्टम आहे तर ते ऑटोमॅटिकली डिजिटल सिस्टम असायला हवं, पण ते मेंटेन होतच नाहीये. कारण आपल्याकडे जो सांडपाणी येतं मॅक्सिमम टाइम आपल्याला जो डिझाईन असायला हवं आपला सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा, ती डिझाईन प्रायमरीली तिथे येणारा जो रॉ वॉटर आहे त्याच्यात काय आहे आणि त्याप्रमाणे ते सूक्ष्मजीव कुठला याच्यात कसं काम करणार, त्या सूक्ष्मजीवचा आपण कन्सॉर्शियम करून मग त्याच्यावर उपचार असायला हवा. पण ती जी बेस आहे, जो सर्वे, प्रिलिमिनरी सर्वे आणि त्याच्यात ह्या रॉ वॉटरमध्ये काय आहे आणि आपल्याला उपचार काय करायचा आहे ते न करता एक कॉमन प्रकारचा एक प्लांट, भलेही ते सीईटीपी सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या की एसटीपी असू द्या, सगळ्याच्या एकच डिझाईन, एकच प्रोसेस मेथड आहे. त्यामुळे आज आपल्या कसल्याही प्रकारचा ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही. आता एक एक्झाम्पल देते. आता जस्ट मी पाजरापूरला गेली होती, आपला पिसे डॅम जो मुंबईला 2000 ml पाणी सप्लाय होतोय, आणि त्याच्या अगोदर भांडूप वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पण गेली होती. तिथे पण बघितलं आणि इथे पाजरापूरला पण बघितलं, आपला जो रॉ वॉटर आहे, जो सोर्स आहे आपला, तिथेच आपल्याला दिसत आहेत पोल्युशन आहे. कारण विसिनिटीला जी इंडस्ट्रीज आहेत किंवा काही सेटअप्स आहे रेसिडेन्शियल वगैरे, त्याच्यातलं जो सांडपाणी वगैरे सगळं त्या पाण्यातच येते. पण आपल्या मेथड काय आहे वॉटर ट्रीटमेंटचा ड्रिंकिंग वॉटरसाठी, ते काय आहे सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशन, त्याशिवाय काय नाही. म्हणजे आता आज सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशननी तुम्ही जे सोल्युबलाइज्ड म्हणजे हेवी मेटल्स असू द्या की कसल्याही प्रकारच्या पॅथोजन असू द्या, ते काही निघणार नाहीये. मेन जे करायला पाहिजे पॅरामीटर्सचं ते आपण मेन आहे तर आपण पॅथोजन अनालिसिस, कारण शेवटी हे ट्रीटमेंट कशासाठी आहे, पॅथोजन एलिमिनेशनसाठी का, कारण हे म्हणजे रोग पसरतात. त्याच्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट आहे की पॅथोजन एलिमिनेशनसाठी आपण काय करायला पाहिजे.
1: श्रोतेहो, आजच्या भागात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपण विचार केला पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की एकूणच महाराष्ट्रातील नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणती महत्वाची सूत्रे लागू करू शकतो. धन्यवाद.
2: आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका ऋचा झा. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी तस्य जापानस्य समकक्षीया साने ताकाइची इत्येषः पाकिस्तानात् सीमापारे आतंकवादं समेत्य सर्वेषु रूपेषु अभिव्यक्तिषु आतंकवादस्य, हिंसक उग्रवादस्य च निन्दां कृतवन्तौ. भारत जापान वार्षिक शिखर सम्मेलनस्य संयुक्त वक्तव्ये द्वौ नेतारौ गतवर्षे अप्रैल मासस्य 22 जम्मू कश्मीरस्य पहलगाम इत्यत्र जातम् आतंक्याक्रमणं कट्वा लोचितवन्तौ. उभौ प्रधानमन्त्रिणौ हिन्द प्रशान्त क्षेत्रस्य उभयोः देशयोः मध्ये सहयोगं विस्तारयितुं प्रतिबद्धतां पुनरुद्घाटितवन्तौ.
4: आज भारत और जापान दोनों ही विश्व की सबसे बड़ी इकोनॉमीज में से हैं. एक फ्री, प्रॉस्परस और रूल्स बेस्ड इंडो पैसिफिक हमारी साझा प्राथमिकता है. क्षेत्र की सबसे बड़ी डेमोक्रेटिक और मार्केट इकोनॉमीज के रूप में आज हमने कई महत्वपूर्ण पहल की है. इनसे

0: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
0: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
0: अगदी खरा बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: आजचा विचार पुन्हा एकदा. विविध भावनांचे विविध रंग असतात आणि त्या रंगांमध्येच आपलं आयुष्य रंगतं. दुःखी राहिलात तर आयुष्य त्रासदायक आहे, आनंदी राहिलात तर आयुष्य सुंदर आहे. नवनवीन गोष्टी शिकलात तर आयुष्य एखाद्या पुस्तकासारखं आहे. थोडक्यात काय, तर जाणीवपूर्वक आनंदी जीवन जगा.

0: आपण ऐकलात जनता सहकारी बँक आजचा विचार.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शुक्रवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन आपली आवड या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे. प्रसारण सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून. बघा, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन आपली आवड.
3: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 13 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: आता गवाया रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत प्याव.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तू शिकवतोय ना
2: वाके? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
5: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
6: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
5: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
6: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
5: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
6: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
7: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
8: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून असा बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 वर विधान

0: विधानसभा सभागृहात काल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाअंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभही मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हा केवळ एक कायदा नसून मातीमध्ये जीव ओतणाऱ्या, महाराष्ट्राची कृषी व्यवस्था भक्कमपणे उभी करणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा सभागृहात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत केलं आणि त्याला पाठिंबा दिला. शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल निवेदनाद्वारे दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल. जलसंपदा आणि मृत्संधारण विभागाच्या अखत्यारीतल्या जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आदी ठिकाणांहून गाळ, माती आणि मुरुम काढण्यासाठी आता पूर्णपणे मुभा असेल. त्यासाठी शेतकऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनानं मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ते म्हणाले,
1: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत. पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी एका वर्षामध्ये आम्ही करणार आहोत.
0: महाराष्ट्रातल्या गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेमध्ये केली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 हा देशभरातल्या गावांचा विकास वेगवान करणं, रोजगार सुनिश्चित करणं आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या मुक्कावरीपल्ले गावात झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते. राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं असल्याचं विविध वृत्तमाध्यमांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. राज्य शासनानं 2024 मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं असून त्यामार्फत सलग 3र्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. दरम्यान प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं.

0: आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली होती, त्यामुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पुरेसा पाऊस पडत असल्यानं खरीप पेरण्यांना वेग आला आहे. ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पीकपाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या काहीशा उशिरा पण समाधानकारक आगमनानंतर यंदाच्या खरीप हंगामातल्या शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय. जून अखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या धुळवाप पेरण्या आणि भाताची रोपं तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात 54,000 हेक्टर क्षेत्रावर भात तर 3,000 हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. त्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर कणकवली आणि मालवण तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. हंगामासाठी खतांचं चोख नियोजन करण्यात आलं असून 5,500 मेट्रिक टन युरिया आणि 5,200 मेट्रिक टन संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांमार्फत सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 8 ते 9,000 शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवलाय. जिल्ह्यात काहीशा उशिरानं मान्सूनचं आगमन झालं खरं, पण त्याचा भात पिकाच्या पेरणीवर फारसा परिणाम न झाल्याचं चित्र यंदा दिसून आलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातले आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या असून आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. हवामान विभागानं आज रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर मुंबई, कोकण आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना केशरी बावटाही जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
3: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
4: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
5: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
3: मग
5: काय,
3: स्वतः पासून सुरुवात कर.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून श्रोतेहो आपण आमचं प्रसारण ऐकू शकता जगात सर्वत्र.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शुक्रवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन आपली आवड या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे. प्रसारण सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून. बघा, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन आपली आवड.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखे आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात. आता थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. श्रोते हो, गुणवत्ता, बियाणे उत्पादन आणि शेतकरी सेवा हे अतिशय महत्वाचे भाग आहेत. पहिल्या भागात आपण महाबीजच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. आजच्या भागात महाबीजची बियाणे उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, विक्री जाळे आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलेला आहे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.

0: माननीय श्री दिलीप स्वामी यांना। सर नमस्कार।
1: नमस्कार।
0: दुसऱ्या भागात आपले मनापासून स्वागत करते।
1: धन्यवाद। धन्यवाद
0: सर। शेतकऱ्यांना बियाणं जे हवं असतं ते एकतर वेळेत हवं असतं आणि गुणवत्तापूर्ण हवं असतं तर आणि पुरेसं देखील हवं असतं, तर हे सगळं होण्यासाठी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने काम करते?
1: आता केंद्र शासनाने विकसित भारत विकसित महाराष्ट्र या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून महामंडळ सुद्धा शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे आणि वेळेवर मिळावे। मला सांगायला आनंद आहे की या वर्षी आम्ही 1 मेच्या आसपास बियाणे मार्केटमध्ये पोहोचून दिलं होतं, त्यावेळेस इतर कुठल्याही खासगी कंपनीचे बियाणे मार्केटमध्ये आले नाही। त्याच्यासोबतच बियाण्याचा जो दर आहे तो ठरवताना महामंडळाला काही मर्यादा पडतात।
0: बरं।
1: अव्वाच्या 1.25 किमती आम्ही ठरवू शकत नाही। आमच्याकडे दर निश्चिती करण्यासाठी एक कमिटी आहे, त्यामध्ये सन्माननीय संचालक मंडळ असतात, त्यांच्या समोर आम्हाला सर्व सादरीकरण करावं लागतं। कारण इतर खासगी कंपन्या जसं भरमसाठ बियाण्याचे दर ठेवतात ते ठेवण्यासाठी आम्हाला अडचणी येतात। आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्याचे दर ठरवतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त भावामध्ये आणि दर्जेदार बियाणे जे आम्ही तयार करतो ते त्यांच्यापर्यंत त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आमची जी काही यंत्रणा आहे, जवळजवळ 10,000 आमचे पूर्ण राज्यामध्ये विक्रेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण बियाणे त्यांच्याशी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून घेणे, त्यांना वेळेवर त्यांचं पोहोचवतो करणे, त्यांच्याशी सातत्यानं येऊन आमचे मे महिन्यामध्ये डीलर्स मीटिंग असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ अर्ध्या जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन त्या मीटिंग अटेंड केलेल्या आहेत, त्यांच्याही अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एके बाजूने उत्पादन करणारे आमचे अधिकारी सायंटिस्ट, दुसऱ्या बाजूने वितरण करणारे सर्व वितरक आणि नंतर शेतकरी, या तिघांच्या सहकार्यातूनच हे वितरण व्यवस्था आमची यशस्वीरित्या काम करत आहे।
0: नक्कीच सर। आणि तुम्ही आता जे सांगितलं की सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जात आहात आणि यामध्ये अनेक घटक आहेत तर त्या सगळ्यांचा कुठेतरी समतोल साधणं समन्वय साधणं हे खूपच गरजेचं आहे। जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं आणि वितरण आहे, तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे ही साखळी आहे ती कशा पद्धतीने केली जाते?
1: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि त्यांचे जे काही ध्येय धोरण आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं आणि यामध्ये एका बाजूने बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो, त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी ते बीज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत, त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे।
0: नक्कीच सर। आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे सर। महाबीज म्हटलं की सर्वसामान्यांना असं वाटतं की फक्त बियाण्यांमध्ये काम करणारी ही संस्था आहे, तर तुम्ही काय सांगाल की या व्यतिरिक्त म्हणजे बियाणांच्या व्यतिरिक्त कुठले कुठले उपक्रम आहेत, काय काय सेवा महाबीजतर्फे आता आहेत?
1: महाबीजला आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाबीजने सुद्धा कात टाकली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण फक्त बियाणे पुरते, कारण बियाणे महामंडळाचे जे बायलॉज आहेत त्यात काही असं बंधनकारक नाहीये की बियाणेच प्रोडक्शन करावं असं, त्यामुळे आम्ही आता बियाण्याच्या सोबत बियाण्याला पूरक जे काही गोष्टी लागणार आहेत. आता आपण सर्वजण ऑर्गॅनिक फार्मिंग नेहमी शब्द ऐकतो, नैसर्गिक शेती, ते केमिकलचा वापर कमी झाला पाहिजेत वगैरे वगैरे. त्यामुळे आता

0: बीजने काही बायो फर्टिलायझर्स तयार केलेले आहेत, बुरशीनाशक तयार केलेले आहेत. त्याच्यासोबतच आता टिश्यू कल्चर हा एक मोठा विषय सध्या पुढे आलेला आहे प्रामुख्यानं. त्यामुळे केळीच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. आता नुकतंच आमच्या अधिकाऱ्यांनी एक दोन तीन नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत आणि त्यामध्ये एकतरी जे निंबोळ्या असतात आपल्या आणि त्या लिंबोळ्याचं पावडर करून एक जसं आपलं आयुर्वेदिक औषध असतं त्याच पद्धतीनं एक नैसर्गिक औषध आमच्या महामंडळाने तयार केलेलं आहे. त्याच्यासोबतच एक डिकाम्पोजर जे शेतीमध्ये वेस्ट पडलेलं असतं ते त्याच ठिकाणी जर डिकाम्पोज झालं तर त्याच्यातून शेतीला म्हणजे जमिनीला काही न्यूट्रिएंट मिळू शकतं. त्यामुळे ते अर्ली डिकाम्पोज करण्यासाठी डिकाम्पोजर तयार केलेलं आहे. मातीमधला कार्बन एक महत्वाचा घटक असतो आणि महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी माती परीक्षण केंद्र तयार केलेले आहेत, परंतु दुर्दैवाने आणखी खूप शेतकरी त्याच्यापासून दूर आहेत, ते माती परीक्षण करून घेत नाहीत आणि मातीला कशाची गरज आहे हे माहिती न करताच बरेच जण मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतात. म्हणून किमान कार्बन ची टेस्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी याच्यासाठी महामंडळाने कार्बन मापक यंत्र तयार केलं आहे आणि 500 रुपयांमध्ये 10 टेस्ट होतात.
1: बरं,
0: इतक्या स्वस्त दरामध्ये आणि कुठलाही शेतकरी कशा पद्धतीनं मातीचं सॅम्पल घ्यायचं, कशा पद्धतीनं टेस्ट करायचं आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे माहिती पुस्तिका आम्ही त्या बॉक्समध्ये देतो.
1: म्हणजे ही स्वतः
0: टेस्ट करू शकतात आणि मग त्या कार्बनचं जमिनीमध्ये उपलब्धता किती आहे त्याच्याप्रमाणे जर खताचा वापर त्यांनी केला तर निश्चितपणे एक तर उत्पादकता वाढेल आणि दुसरं खतासाठी जो खर्च होतो तो पण कमी होईल आणि भरमसाठ खत वापरल्यामुळे जमिनीचा जो पोत कमी होत चाललाय त्याला पण मर्यादा येईल, म्हणजे आळा बसेल. तर या दृष्टिकोनातून त्यासोबतच आम्ही रोपवाटिका पण तयार केलेली आहे. आता शासनामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे, त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे, जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी रोपवाटिकाच्या माध्यमातून रोपं उपलब्ध करून द्यायचे असतील तर महामंडळ तयार आहे, तुम्ही महामंडळाला प्राधान्य द्या.
1: नक्कीच सर. आणि हे सगळे अनेक उपक्रम चालू आहेत, आपण म्हणतो की हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामध्ये संशोधन आहे, विकास आहे आणि नवीन तंत्रज्ञान आहे, तर ह्या दृष्टीने आता काय प्रयत्न चालू आहेत महामंडळाचे?
0: याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने अनेक पावलं उचललेली आहेत आणि केंद्र शासनाने सुद्धा अनेक निर्देश दिलेले आहेत. आता आपण एआयचा जमाना आहे असं म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर सुरू झालेला आहे आणि कृषी क्षेत्र सुद्धा एआय पासून दूर ठेवून चालणार नाहीये. आता अनेक समस्या समोर काय काय येत आहेत आणि त्या समस्यावर मात करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय उपाय नाही, याचाच अंदाज घेऊन आम्ही महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूने दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे, त्याचसोबतच जमिनीचा जो पोत आहे, जमिनीची जी क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला बियाणे तयार करताना काही उपाययोजना त्याच्यामध्ये करता येतील का त्याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे. त्याचबरोबर जे काही रोगराई पिकावर येत असतील, कीटकनाशक येत असतात, तर ते बियाण्यामध्येच त्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सायंटिस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहेत, कृषी विद्यापीठ सुद्धा प्रयत्न करत आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवायची याच्यासाठी महामंडळ ऑलरेडी कामाला लागलेलं आहे आणि निश्चितपणे येत्या काही दिवसांमध्ये जसं आपण ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं महाबीजचं ते ब्रीदवाक्यच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर ते शुद्ध बीजे तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आम्ही निश्चितपणे करणार आहोत.
1: नक्कीच सर. श्रोते हो, शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे पोहोचवण्यासाठी महाबीजकडून राबवण्यात येणारी संपूर्ण यंत्रणा, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेची माहिती आज आपण जाणून घेतली. शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी संस्थेची सातत्यपूर्ण धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप स्वामी सर यांच्याकडून. पण विषयाची व्याप्ती समजून घेता आपण पुढील भागातही याविषयी बोलणार आहोत. पुढील भागात महाबीजच्या संशोधन, जैव तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्यातील वाटचालीविषयी चर्चा करूया. पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉ मृणमयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. यानंतरचा कार्यक्रम 7:40.
2: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा सखी संदेश या कार्यक्रमात. मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. आता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक ऐकूया.
1: प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक, त्यातूनच जन्माला येतं पुस्तक बिस्तक. पुस्तक बिस्तक.
2: श्रोते हो, नमस्कार. सकाळ प्रकाशनतर्फे नुकतंच गुंतवणूक सल्लागार श्री स्वानंद समुद्र सर यांनी लिहिलेल्या पैसा झाला मोठा, श्रीमंतीकडे नेणारा व्यवहार्य मार्ग या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न झाले. या पुस्तकाच्याच निमित्तानं आर्थिक गुंतवणूक या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले स्वानंद समुद्र सर यांना. सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. या पुस्तकात गुंतवणूक या विषयाच्या अनुषंगानं तुम्ही खूपच उद्बोधनपर आणि छान माहिती दिली आहे. आणि या पुस्तकात तुम्ही असं म्हटलंय की गुंतवणुकीला लवकरात लवकर सुरुवात करणं खूप गरजेचं आहे, तर ही भूमिका काय त्यामागे?
3: बेसिकली गुंतवणूक ही जेवढ्या लवकर सुरू करू तेवढी जास्तीत जास्त वर्ष आपण गुंतवलेले राहू शकतो. म्हणजे आपण निसर्गात जर बघितलं तर कुठलीही फळभाजी किंवा फुल आपण ज्या भाज्या लावतो त्या 3 आठवड्यापासून ते 6 महिन्यापर्यंत सगळ्या भाज्या तयार होतात. पण वडाचं झाड हे किती पिढ्यांपासून आहे असं आपण बघतो आणि त्याची टिकण्याची क्षमता पण त्याप्रमाणे असते. त्याच पद्धतीने आपण जेवढे जास्त वर्ष इन्व्हेस्टेड राहू तेवढा आपला बेनिफिट मोठा असतो. त्यामुळे आपण जर छोटी छोटी झाडं लावली किंवा कोथिंबीर लावली तर 8 दिवसात आपल्याला ती खाऊन टाकायला. कोथिंबीर 20 वर्ष माझी वाढती असं आपण करू नाही शकत. त्यामुळे आपल्याला जर मोठं पैसेवालं व्हायचं असेल तर आपण नक्कीच जास्तीत जास्त कालावधी इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे.
2: अच्छा, तरच गुंतवणुकीतून श्रीमंतीचा मार्ग आपल्याला सापडेल.
3: करेक्ट
2: सर. या पुस्तकामध्ये तुम्ही बाकीची उदाहरणं देताना मध्यम वर्गीयांसाठी जाणीवपूर्वक SIP आणि म्युच्युअल फंड यासारख्या पर्यायांबद्दलच लिहिलेलं आहे. कारण नोकरदार व्यक्ती, नोकरीतून मिळणारा फक्त पगार किंवा जो काही त्याचा छोटा मोठा व्यवसाय असेल एवढी अल्प उत्पन्नाची साधनं त्याच्याकडे आहेत, तर याच पर्यायांकडे का वळावं?
3: शेअर बाजारामध्ये सुद्धा आपण गुंतवणूकदार म्हणून जाऊ शकतो, पण आपल्याला जर त्याप्रमाणे व्हॉल्यूम किंवा तेवढा अभ्यास करायला वेळ नसेल तर तिथे मोठं नुकसान व्हायची शक्यता असते. म्युच्युअल फंडामार्फत जर आपण गुंतवणूक केली तर तिथे म्युच्युअल फंडाचे जे फंड मॅनेजर्स असतात ही एक्सपर्टाईज लोक असतात आणि आपल्या थोड्या थोड्या पैशातनं तिथे आपण एक चांगलं कॉर्पस निर्माण करू शकतो आणि या एक्सपर्ट लोकांच्या अभ्यासाचा फायदा आपल्या गुंतवणूक वाढीला होऊ शकतो. अगदी खूप मोठं 25-50% नाही, पण कमीत कमी 12-15% वाढ आपल्याला या फंड

0: मॅनेजर्सच्या मार्गदर्शनातून मिळू शकते. कारण पगारदार लोकांचं दर महिन्याला उत्पन्नाचं साधन असतं आणि ते फिक्स असतं. अचानक 5 लाख रुपये मिळालेत आणि आता काहीतरी करायचं असं नसतं. त्यामुळे एसआयपीच्या माध्यमातून केलेली इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला चांगली फळं देते.
1: अच्छा, ती जास्त विश्वासार्ह आहे.
0: नक्कीच.
1: सर, पैसा झाला मोठा या पुस्तकात तुम्ही गुंतवणुकीच्या अनुषंगानं लोकांना गोल सेटिंग केली पाहिजेत असं म्हटलेलं आहे. मग अगदी छोटी छोटी गोल सेटिंग असेल, घरासाठी गुंतवणूक करायची कोणाला किंवा गाडी घ्यायची, अशी जी काही छोटी छोटी स्वप्न डोळ्यासमोर आहेत, पण ती गुंतवणूक करताना ही स्वप्न डोळ्यासमोर ठेवावीत का, त्याबद्दल तुम्ही पुस्तकात काय लिहिलंय?
0: नक्कीच. बेसिकली कुठल्याही गोष्टीचा जर गोल आपण ठरवलेला असेल की बाबा मला एवढ्या वेळात पर्वती चढून जायची आहे, मग आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणं आणि ते अचीव्ह झाल्यानंतरचा जो आनंद असतो, तर कधीतरी मला हिमालयात जायचंय म्हणून नुसतं चालून होत नाही. तसं आपण जर एखादी टू व्हीलर घ्यायची आहे किंवा काही मोठा फ्लॅट घ्यायचा आहे किंवा काही कार घ्यायची आहे, या दृष्टीने जर आपण थोडे थोडे पैसे बाजूला टाकत गेलो आणि जर ते एम आपल्या डोळ्यासमोर असेल की मला इथे पोचायचंय, तर मधली अदली जी काही रिस्ट्रिक्शन्स असतात तिकडे आपण लक्ष देत नाही. म्हणजे समजा मार्केट खाली पडलं तर त्यावेळेला आपल्याला नंबर ऑफ युनिट जास्त मिळतात. जो 5 वर्षाचा आपण समजा गाडी घेण्याचा प्लॅन केलेला आहे तो काही वेळेला 4.5 वर्षात होईल, काही वेळेला 5.5 वर्षात होईल. पण गाडी घेण्या इतके पैसे जमेपर्यंत इकडे तिकडे बघायचं नाही किंवा त्यातले काढून घ्यायचे नाहीत हे आपण ठरवू शकतो. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही काहीतरी एम ठेवा आणि त्यानुसार चालायला सुरुवात करा.
1: म्हणजे ते उद्दिष्ट डोळ्यासमोर असलं की लवकर गुंतवणूक फायदा देईल. सर, संबंध पुस्तक जे आहे पैसा झाला मोठा, श्रीमंतीकडे नेणारा जो विश्वासार्ह आणि व्यवहार्य मार्ग आहे, या अनुषंगानं तुम्ही खूप चांगली चांगली प्रकरणं लिहिली आहेत. त्याच्या शेवटी सुद्धा तात्पर्य लिहिलंय, ऍक्शन प्लॅन दिलाय. पण एकूणच या पुस्तकातली अशी कोणती महत्वाची प्रकरणं तुम्ही सांगाल की संबंध पुस्तक तर वाचाच पण ही प्रकरणं निश्चित वाचा, अशा कोणत्या प्रकरणाबद्दल तुम्ही सांगाल?
0: बेसिकली ज्या जाहिराती येतात की 3 वर्षात 30% रिटर्न्स, किंवा ज्या भुलवणाऱ्या जाहिराती असतात की आम्ही 5% दर महिन्याला रिटर्न देतो, म्हणजे 60% वर्षाचे होतात, हे प्रॅक्टिकली शक्य नाही. म्हणजे 2-3 महिने ते देतात नंतर गायब होतात. आपण दर 6 महिन्यांनी वर्तमानपत्रात किंवा बातम्यांमध्ये बघतो की अमुक अमुक योजना काढली होती आणि ते फसवून पळून गेले, किंवा आता ते सगळं डिजिटलायझेशनमुळे सापडवणं सोपं होतं. पण शेवटी तुम्हाला जेव्हा गरजेला पैसे पाहिजेत तेव्हा जर ते उपलब्ध होणार नसतील तर त्या सगळ्याच पर्पजचाच विचकावून जातो. त्यामुळे जे काही करायचं आहे ते कायदेशीर मार्गाने, जे काही आहे ते ऑफिशियल वेजनी आपण करणं जास्त गरजेचं आहे.
1: म्हणजे म्हणून या प्रकरणांचा त्यांनी शोध वाचकांनी ते वाचलं पाहिजे.
0: करेक्ट.
1: सर, आता आपण बघतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय, एआयमुळे नवीन एखादी माहिती एखाद्याला घ्यायची किंवा अगदी एखादा नवीन गुंतवणूकदार आहे त्याला ती माहिती हवी आहे की मला किती बचत करायची काय, तर अगदी एआय फिंगरटिप्सवर आपल्याला बरेचसे पर्याय सुचवतं. किंवा जसं तुम्ही आता उल्लेख केला की वेगवेगळ्या जाहिराती, म्युच्युअल फंडच्या जाहिराती, या सुद्धा आपल्याला जाहिरातीतून कळतं. पण हे सगळं असताना सुद्धा इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवण्यापूर्वी, मग वेब पोर्टल आहे किंवा काय, पण एकूणच इन्व्हेस्टमेंट करताना इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर, गुंतवणूक सल्लागार एक व्यक्ती म्हणून असावा का? जसं डॉक्टर आपण म्हणतो, फॅमिली डॉक्टर आहे, तसं इन्व्हेस्टमेंट सल्लागाराची मदत घ्यावी का?
0: जेव्हा तुम्हाला काही मोठा गोल अचीव्ह करायचा असतो त्यावेळेला तुम्हाला कोणीतरी कन्सल्टंट हा गरजेचा असतो. कारण काय होतं की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी ऑनलाईन बघितलंय किंवा व्हिडिओ बघितलाय, युट्यूबवर ऐकलंय, जाऊ शकता. पण जेव्हा तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी अचीवमेंट करायची असते त्यावेळेला कोणीतरी गुरु असणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी आपण द्रोणाचार्य आणि एकलव्याचं उदाहरण बघतो की त्यांनी पुतळा करून त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि शेवटी ते यशस्वी झाले. तर याच पद्धतीने कोणीतरी तुमचं जर का मार्गदर्शक असेल तर तुम्हाला त्यातले धोके लवकर कळू शकतील किंवा त्यात पडण्यापेक्षा आधीच तुम्हाला रोखलं जाईल. तर जे नुकसान होणाऱ्या गोष्टी आहेत त्या टाळण्यासाठी तरी तुम्हाला कोणीतरी मार्गदर्शक गरजेचं आहे.
1: म्हणून इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर असला पाहिजे.
0: करेक्ट.
1: येस. सर, गुंतवणुकीवर तर आपण मार्केटमध्ये बघितलं, पुस्तकांच्या दुकानात बघितलं तर खूप सारी पुस्तकं आहेत, अगदी इंग्लिशमध्ये आहेत, वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे. पण पैसा झाला मोठा हे जे तुम्ही पुस्तक लिहिलंय याला तो प्रतिसाद लाभतोय वाचकांचा मोठ्या प्रमाणात, या पुस्तकाचं वेगळे पण काय सांगाल, वैशिष्ट्य काय सांगाल?
0: बेसिकली 40-45 वर्ष प्रत्यक्ष गुंतवणूकदारांबरोबर जो संवाद साधला गेला त्याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन व्हावं हा एक विचार याच्या मागे होता. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की एक महिनाभरापूर्वी येऊन गेलेल्या माणसासारखाच प्रश्न घेऊन कोणीतरी येतं तर त्याला आपण परत ते सगळं सांगतो. तर याचं एक कुठेतरी डॉक्युमेंटेशन व्हावं अशी एक इच्छा होती आणि प्रॉपरली डॉक्युमेंटेशन हे पुस्तकाच्या माध्यमातून केलं की नॉर्मल 100-101 वर्ष तरी लोकांना त्याचा उपयोग होतो. त्यामुळे पुस्तक स्वरूपामध्ये आपण हे सगळं लिहिलेलं आहे.
1: आणि मराठीतच हे लिहावं हा एक विचार त्यामागे होता तुमचा?
0: बेसिकली मी मराठी आहे, मराठी माणसंही पैसेवाली व्हावी हा त्याच्यामागे एक सुप्त हेतू आहे.
1: म्हणूनच या अनुभवातनं सिद्ध झालेलं असं हे पुस्तक आहे जे श्रोत्यांना निश्चितच त्यांना रोज भेटणाऱ्या जीवनात

0: अनुभव सांगत हे मार्गदर्शन करणार आहेत. सर, या पुस्तकासाठी किंवा एकूणच गुंतवणुकीबद्दल जर कुणाला मार्गदर्शन हवं असेल तर श्रोत्यांना जर संपर्क साधायचा असेल तर तुमच्याशी कसा संपर्क साधायचा?
1: माझा दूरध्वनी क्रमांक आहे 98 22 44 19 42, 98 22 44 19 42, आणि ईमेल आयडी आहे swanandasamudra1967@gmail.com, swanandasamudra1967@gmail.com. इथे तुम्ही मेलद्वारे किंवा फोनवरती बोलून संपर्क साधू शकता आणि जास्तीत जास्त चांगलं मार्गदर्शन करायचा प्रयत्न आपण नक्की करू.
0: आर्थिक गुंतवणूक या विषयावर अतिशय महत्वाचं असलेलं पैसा झाला मोठा, श्रीमंतीकडे नेणारा व्यवहार्य मार्ग या पुस्तकाविषयी आपण आज जाणून घेतलं. पुस्तकाचे लेखक, प्रसिद्ध आणि अनुभवी गुंतवणूक सल्लागार श्रीयुत स्वानंद समुद्र सर यांच्याकडून. श्रोते हो, श्रीयुत स्वानंद समुद्र सर यांचा इतक्या अनेक वर्षांचा हा गुंतवणूक क्षेत्रातला गाढा अनुभव आणि त्या अनुभवातून संपन्न झालेलं ही जी शिदोरी आहे ती आपल्या सगळ्यांसाठी श्रीमंतीकडे नेणारा एक व्यवहार्य मार्ग निश्चित आहे. पैसा झाला मोठा, श्रीमंतीकडे नेणारा व्यवहार्य मार्ग हे संबंध पुस्तकच खूप महत्वाचं आहे, मार्गदर्शन करणार आहे. तर श्रोत्यांनी निश्चित आवर्जून जरूर हे पुस्तक वाचावं, आपापल्या संग्रही ठेवावं आणि जर एखाद्याला भेट द्यायचं असेल तरीही या पुस्तकाची भेट ही निश्चित एक चांगली भेट ठरेल. मनापासून धन्यवाद सर, तुमच्या श्रोत्यांना हे मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर.
2: प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक, त्यातूनच जन्माला येतं पुस्तक बिस्तक. पुस्तक बिस्तक.
3: पुस्तक बिस्तक हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: स्वामी
1: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
0: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भवनी।
1: स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुंठित रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: अहो शुक्षुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊया का?
3: अवश्य स्वामिनी, सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
4: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत। याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही। स्वामिनी साड्यांची महाराणी।
3: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट, मग मी पण जातो।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
5: आजी, मगाशी तू म्हणालीस ना की संकष्टीचा उपास हे सुद्धा एक व्रत आहे म्हणून।
6: हो मग आहेच।
5: मग ह्या व्रताची काही कथा वगैरे पण असेल ना?
7: नारायण नारायण। अरे रे, हा कृतवीर्य राजा आपल्या पत्नीसह अरण्यात आणखी किती वर्ष तप करणार आहे? हा कोणत्या देवतेची आराधना करतोय? ती देवता याला प्रसन्न का होत नाहीये? नारायण नारायण। केवळ वृक्षाची गळलेली पाने आणि वायू सेवन करून यांची शरीरे इतकी कृश झाली आहेत की ही दोघं आणखीन फार दिवस जगतील असं मला वाटत नाही। नारायण नारायण। आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं। पितृलोकात असलेल्या याच्या पित्याला भेटून हे वृत्त सांगावं। नारायण नारायण नारायण नारायण।
8: प्रणाम मुनिवर नारद।
7: हे राजा, पृथ्वीवर तुझा पुत्र कृतवीर्य आपल्या भार्येसह वर्तमान पुत्र प्राप्तीसाठी तपाला बसलाय। तप करताना झिजल्याने ते दोघेही मृत्यूच्या अत्यंत निकट पोहोचले आहेत। नारायण नारायण। पुत्र प्राप्ती विना त्यांचे तप संपणार नाही, तेव्हा सत्वर काहीतरी कर राजा।
8: पण मी नक्की काय करू?
7: नारायण नारायण।

0: त्याचं उत्तर तुला भगवान ब्रह्मदेवच देतील, तेव्हा तू त्वरित त्यांच्याकडेच जा. नारायण नारायण.
1: दशी आपली आज्ञा मुनीवर.
2: कृतवीर्याचा पिता त्वरित ब्रह्मदेवांकडे गेला.
1: प्रणाम विश्वनिर्माते ब्रह्मन. अत्यंत ईश्वर भक्त असलेल्या माझ्या पुत्राला संतती का नाही हे विचारण्यासाठी मी आपल्यापाशी आलो आहे देवा.
3: हे त्याच्या पूर्वजन्मीच्या पापाचं फळ आहे.
1: कोणती पापे देवा?
3: तुझा मुलगा पूर्वजन्मी एक अंत्यज होता, त्याचं नाव होत साम. एकदा त्यानं द्रव्य लोभानं वाटेतून जाणाऱ्या 12 ब्राह्मणांची हत्या करून त्यांचं द्रव्य लुटलं, त्याचंच हे फळ.
1: पण मग या जन्मी तो राजा कसा झाला?
3: त्यानं हे कृत्य केलं तेव्हा माघ वद्य चतुर्थीचा दिवस होता. त्याला संपूर्ण दिवस निरंकार उपवास काढला. रात्री चंद्रोदयाच्या वेळी घरी आल्यावर त्यानं आपला मुलगा गणेश याला हाका मारणं सुरू केलं. त्यामुळे अजाणता गणेशाचं नामस्मरण झालं. नंतर दोघेही पिता पुत्र चंद्रोदयानंतर जेवले, त्यामुळे अजाणता त्यांच्या पदरी संकष्टी व्रताचं पुण्य पडलं.
1: पण अजाणता झालेल्या या व्रतानं त्यांचं पापक्षालन नाही झालं का?
3: नाही, त्यासाठी त्याला संकष्टी व्रत नीटपणे करावं लागेल, तरच त्याच्या शिरावरून ब्रह्महत्येचं पातक नाहीस होऊन त्याला पुत्र प्राप्ती होईल.
1: हे व्रत कसे करावे?
3: ज्यावेळी माघवद्य चतुर्थी मंगळवारी येईल त्या दिवशी शुभमुहूर्त पाहून या व्रताला प्रारंभ करावा. दंतधावन करून 21 वेळा स्नान करावं. गजाननाच्या मंत्राचा जप करावा. मौन स्वीकारून उपवास करावा. संध्याकाळी पुन्हा अंगाला तीळ आणि आवळ्याचा कल्प लावून स्नान करावं. आणि 2 घटकांपर्यंत एकाक्षर किंवा षटाक्षर मंत्राचा जप करावा. नंतर मोदक, गार्गे, करंजा, तिळाचे लाडू वगैरे पदार्थांचा गजाननाला नैवेद्य दाखवावा. तसेच फळे, तांबुलादी उपचार अर्पण करावेत. फुले 21 दुर्वा वाहून गजाननाची आरती करावी. गणेशाला महानैवेद्य दाखवून तो चंद्रार्पण करावा. ऐपतीप्रमाणे ब्राह्मण जेवायला घालून गणेश कथा ऐकून मगच भोजन करावं.
1: जशी आज्ञा प्रभू. मी हे व्रत माझ्या पुत्राला करायला सांगेन.
3: संकष्टी व्रतामध्ये श्रावणात लाडू, भाद्रपदात दही, अश्विनात पाणीही न पिता, कार्तिकात दूध, मार्गशीर्षात निराहार, पौषात गोमूत्रपान, माघात तीळ, फाल्गुनात तूप साखर, चैत्रात पंचगव्य, वैशाखात दुर्वांचा रस, ज्येष्ठात तूप, आषाढात मध, याप्रमाणे सेवन केल्यानं सर्व सिद्धी प्राप्त होतात.
1: जशी आज्ञा प्रभू.
2: बरं का म्हणे? अशा प्रकारे ब्रह्मदेवानं सांगितलेलं व्रत कृतवीर्याच्या पित्यानं त्याला सांगितलं आणि ते केल्यावर त्याला पुत्रप्राप्ती तर झालीच, पण तो गजाननाचा प्रिय भक्तही झाला.
4: आई, संकष्टी चतुर्थीच्या व्रताचं उद्यापनही गणेश पुराणात सांगितलंय ना ग?
2: हो सांगितलंय ना. बर का म्हणे, ते सुद्धा कसं आहे ते ऐक. हो, या व्रताच्या पूर्ततेसाठी पहिल्या, पाचव्या किंवा 7 महिन्यात उद्यापन करावं. षोडशोपचारे गजाननाची पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवावा. नंतर 21 ब्राह्मण होमाला बसवावेत आणि गणानाम त्वाम या मंत्राचा 10,000 आहुतींनी होम करावा. मग 1,000, 500 किंवा 108 दुर्वांचा होम करावा आणि मग पूर्णाहुती द्यावी. गजानन आणि ब्राह्मणांना वंदन करून काही न्यून राहिलं असेल तर क्षमा मागावी. म्हणजे अश्वमेध यज्ञाचं पुण्य लाभतं असं म्हटले हो त्यात.
5: वा, खूपच पद्धतशीर पूजा आहे ना ही.
2: हो तर.
4: मानसी, प्रत्येकाला एवढं कर्मकांड जमत असं नाही बरं का?
5: हो ना.
4: आणि त्यामुळे लोक उपास मात्र बिनचूक करतात. हा, आता चुकून कधी मोडलाच तर अंगारकी पासून पुन्हा धरतात.
5: बाबा, गणेश ही विद्येची देवता आहे ना.
4: बरोबर.
5: गजाननाच्या उपासनेनं भक्ती तर वाढतेच पण बुद्धीतही वाढ होतच असणार ना.
4: अगदी बरोबर बोललीस. आणि म्हणूनच लहान थोर सगळेच प्रेमानं, श्रद्धेनं आणि भक्ती

0: मुलीनं गणेशाची आराधना करताना आढळतात.
1: आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला. स्वामिनी
2: अहो शुक्षुक, स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय, जाऊयात का?
3: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
1: संकल्पना नावेद आणि जावेद शेख, निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी, लेखन प्रताप देशमुख, निर्मिती व्यवस्था शेखर काळे, ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ, निर्मिती रोहन्स आय, पुणे.
2: अहो चला चला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ, 50% डिस्काउंट.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंभेकर रोड, पुणे.
4: साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित स्वामिनी व्रतकथा माला मधील हा भाग आपणास कसा वाटला? यामध्ये आपणास आणखी कोणकोणत्या व्रतकथा ऐकायला आवडतील ते आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता
5: स्वामिनी विजिलंट बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
3: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट, मग मी पण जातो.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंभेकर रोड, पुणे.
6: तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी, स्वामिनी स्वामिनी स्वामिनी.
7: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी.
8: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी.
7: स्वामिनी विजिलंट बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
2: अहो चला चला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ, 50% डिस्काउंट.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंभेकर रोड, पुणे.
9: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

आता थोड्याच वेळात म्हणजेच बरोबर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तसंच 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल आमच्या केंद्रावरून.

0: allowing charges for larger businesses. The paper elaborates, a decade after its launch, the Unified Payments Interface, UPI, has become one of India's greatest digital public infrastructure success stories. The numbers continue to astonish. In June alone, UPI processed transactions worth 28.9 lakh crore rupees, about 20% higher than a year earlier, while average daily volumes touched a record 757 million. Digital payments have become an integral part of everyday commerce, from roadside vendors to organized retailers. Yet, beneath this spectacular growth lies a structural concern. Just two players, PhonePe and Google Pay, account for around 80% of all UPI transactions. Crude declines, but government hints won't cut fuel rates, reports the Tribune. Monsoon finally arrives in Delhi, ending weeks of heat and humidity, states the Pioneer. Sirsa Kino earns GI tag, decade of scientific farming bears fruit, informs the Tribune. And finally, simple but effective, Citizen Kane is fueling England's World Cup dreams, writes Hindustan Times about England's football skipper, Harry Kane. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Shubhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi and his Japanese counterpart Sanae Takaichi strongly condemn terrorism and violent extremism in all its forms and manifestations. Election Commission seeks responses from rival factions of Trinamool Congress regarding competing claims about parties' organizational elections and authorized signatories. Annual Sri Amarnath Yatra begins from both Pahalgam and Baltal routes in Jammu and Kashmir. Iran's Supreme Leader Mojtaba Khamenei to skip Father Ali Khamenei's funeral over security fears. Spain beat Austria 3-0 to enter round of 16 at the FIFA World Cup. And BCCI announced a schedule for India's two-match test series against Sri Lanka to be played from the 15th to the 27th of next month. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायती राज मंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. आता सविस्तर बातम्या. भारत आणि जपान संबंध अत्यंत विशेष असून दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं. जपानचं कौशल्य आणि गुंतवणूक यांचा भारताची गती आणि व्याप्ती यांच्याशी संगम होतो तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो असंही ते म्हणाले. ही भागीदारी अधिक गतिमान आणि दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपाननं विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता काल एका संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली. ही भागीदारी परस्पर विश्वास, सामायिक मूल्य आणि समान हितसंबंधांवर आधारित असून दोन्ही देशांची समृद्धी, सुरक्षा आणि आर्थिक भवितव्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं यात नमूद केलं आहे. सेमीकंडक्टर, महत्वपूर्ण खनिज, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण या 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असंही दोन्ही देशांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. त्यांनी द रेझिस्टंट फ्रंटचा उल्लेख करणाऱ्या संयुक्त

राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अहवालाचाही उल्लेख केला. अल कायदा, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि त्यांच्याशी संबंधित गटांसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सर्व गट आणि संस्थांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राला लवचिक आणि समृद्ध बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी समान विचारसरणीच्या देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबतची आपली कटिबद्धताही पुन्हा अधोरेखित केली आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत. भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं महत्व अधोरेखित करते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला आज कोलकाता इथं पश्चिम बंगाल विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या विविध पैलूंशी परिचित करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी कसं बनावं तसं सदस्यांसाठीच्या प्रथा, संकेत आणि शिष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश असेल. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात झाली. 57 दिवसांची यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत. त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत. यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून विश्रांतीची ठिकाणं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, आरोग्यसेवा आणि बचाव पथक आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मार्गदर्शक तत्वांवर यावेळी चर्चा होणार आहे. पंचायती राज संस्थांनी स्वतःच्या स्रोतातून महसूल वाढवून आर्थिक स्वावलंबन क्षमता बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार उत्तम प्रशासन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषदेमुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत यजमान इंग्लंडविरुद्धची सध्या सुरू असलेली 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका पूर्ण करेल. त्यानंतर भारतीय संघ 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. दरम्यान यजमान इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना बुधवारी रात्री पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा सामना

0: उद्या मँचेस्टर इथं होणार आहे. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. याआधी बेल्जियम, अमेरिका आणि इंग्लंड यांनी राऊंड ऑफ 16 प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 इंग्लंडचा सामना सोमवारी मेक्सिकोशी होईल तर अमेरिकेचा सामना मंगळवारी बेल्जियमशी होणार आहे. फ्रान्स, नॉर्वे, कॅनडा, मोरोक्को, ब्राझील आणि पॅराग्वे या संघांनीही राऊंड ऑफ 16 पात्रता मिळवली आहे. मान्सूननं आता दिल्ली, गुजरातचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात आगेकूच केली असून गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, कर्नाटक, किनारपट्टी, केरळ, उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 अनेक भागात पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायत राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य, महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 378.78 अर्थात 792 किलोहर्ट्सवर. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाले आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे होतं. अशोकजी परांजपे यांचं गीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ: आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक: अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस.
5: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
5: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
6: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
5: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8 9 2 9 3 0 4 1 4 2.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: बाभ बोरकर यांची ही रचना गायली होती माधुरी करमरकर, चिंतामणी सोहनी आणि सहकाऱ्यांनी. संगीत होतं मिलिंद करमरकर यांचं.
1: नमस्कार. बर का नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शुक्रवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन आपली आवड या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे. प्रसारण सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून. बघा, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन आपली आवड.

अवधूत गुप्ते आणि निलेश मोहरीर यांनी स्वरबद्ध केलेलं हे होतं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. गायलं होतं वैशाली सामंत यांनी. आणि श्रोतेहो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून श्रोतेहो आपण आमचं प्रसारण ऐकत आहात जगात सर्वत्र. सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, मराठी माणूस हा नाटकवेडा आहे आपण जाणतोच. मग ते नाटक गद्य असू दे किंवा संगीत असू दे, मराठी मन त्याकडे ओढ घेतच. काळ बदलतो त्याप्रमाणे आवडीनिवडी बदलतात. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली संगीत नाटकं नुसती करमणूक करत नसत तर वेळप्रसंगी समाजजागृतीचं कामही करत. पुढे चित्रपट बोलू लागले आणि लोकांना त्यांनी आकर्षित केलं. पण काही नाट्यकृती इतक्या प्रभावी होत्या की त्यांच्यावरच चित्रपट तयार झाले आणि काही नाट्यपदं चित्रपटांमध्ये विशिष्ट कारणांसाठी घेतली गेली. आजच्या कार्यक्रमात आपण अशीच काही गाणी ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया गुरुकिल्ली या चित्रपटातलं हे गीत. ही रचना आहे अण्णासाहेब किर्लोस्करांची. ही मूळ सौभद्र नाटकातली रचना आहे. चित्रपटासाठी ती स्वरबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी आणि गायिका आशा भोसले.

0: गुरुकिल्ले या चित्रपटातलं हे होतं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. ही रचना होती अण्णासाहेब किर्लोस्करांची, संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: सुपरनिर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपरनिर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपरनिर्मा में है सचमुच अपनापन.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचं शारदा हे संगीत रंगभूमीवरचं पहिलं सामाजिक नाटक. त्यावरूनच त्याच नावाचा चित्रपट सुद्धा पुढे झाला. त्यातलंच देवलांचं हे गीत आता ऐकूया. हे गीत इथे गायले लता मंगेशकर यांनी आणि संगीतकार आहेत शंकरराव कुलकर्णी.

हे होतं गोविंद बल्लाळ देवल यांचं शारदा या नाटकावरून घेतलेलं शारदा चित्रपटातलं गीत. संगीत होतं शंकरराव कुलकर्णी यांचं. कृष्णार्जुन युद्ध हा सिनेमा बलवंत पिक्चरचा. मास्टर दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बलवंत नाटक मंडळी स्थापन केली होती. बोलपट सुरू झाल्यानंतर त्यांनी ती विसर्जित केली आणि बलवंत पिक्चर्स या नावाने निर्मिती संस्था सुरू केली. त्याच चित्रपटात आणि त्या निर्मिती संस्थेतून त्यांनी कृष्णार्जुन युद्ध हा चित्रपट निर्मित केला. त्यातलंच हे गीत आता आपण ऐकणार आहोत.

了事，我家是哪里？那我真的啥的？你说我有我哪张？

कृष्णार्जुन युद्ध या चित्रपटातलं मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही रचना होती शंकर बाळाजी शास्त्री यांची. असंच एक पडदा नावाचा चित्रपट खूप पूर्वी येऊन गेला आणि त्या चित्रपटात मूळ शाकुंतल नाटकातलं गोविंद बळला देवल यांचं पद घेतलं गेलं. संगीतकार जरी राम कदम असले तरी ते पद मूळ चालीतच म्हटलं गेलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातलं पडदा या चित्रपटातलं हे गीत.

आशा भोसले यांनी गायलेलं पडदा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. ही रचना होती मूळ शाकुंतल नाटकातली गोविंद बळीराजा देवल यांची. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं कट्यार काळजात घुसली हे नाटक हे तर कालातीतच आहे. त्याकाळी नाटकही खूप गाजलं आणि पुढे त्यावरून झालेला चित्रपटसुद्धा अर्थातच खूप गाजला. विशेषत नव्या पिढीला संगीत नाटकाची गोडी लागली त्याचं महत्वही त्यांच्या लक्षात आलं. तर कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गीत आता ऐकूया.

0: पुरुषोत्तम दारव्हेकर यांची ही रचना गायली होती शंकर महादेवन यांनी. चित्रपट होता कट्यार काळजात घुसली.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आपल्या गोड आवाजातून, गायनातून चांदणं फुलवणारे बालगंधर्व, त्यांच्यावरच्या चित्रपटात तर त्यांच्या अनेक नाटकांची झलक आपल्याला दिसते आणि वेगवेगळ्या नाटकांमधली गाणीसुद्धा आपण ऐकू शकतो, तो आनंद आपण घेऊ शकतो. बालगंधर्व या चित्रपटातलंच हे गीत आपण ऐकणार आहोत, जे स्वयंवर नाटकातलं आहे. स्वर आहे आनंद भाटे यांचा.

कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची ही मूळ स्वयंवर नाटकातली रचना, ती बालगंधर्व या चित्रपटात घेतली गेली होती, तीच आपण आत्ता ऐकलीत आनंद भाटे यांच्या स्वरात. आणि आता कार्यक्रमाची सांगता आपण करत आहोत दूधभात या चित्रपटातल्या या गीतानं. ही रचना आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची, आणि ही मूळ रचना त्यांच्या संन्यस्त खड्ग या नाटकासाठी त्यांनी लिहिली होती, तीच पुढे दूधभात या चित्रपटात घेतली गेली. आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: आशा भोसले यांनी गायलेली दूध भात या चित्रपटातली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची रचना आपण ऐकलीत. आणि श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजलेत. आता गिरवाण भारती ही संस्कृत पत्रिका प्रसारित करत आहोत. याच आज यामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात डॉक्टर आशा गुर्जर यांची संस्कृत कथा अव्यय हा अपव्यय हा. त्यानंतर पंकज पवार यांनी करून दिलेलं सौंदर्य लहरी स्तोत्र परिचय, निर्मिती सहाय्य साक्षी जरंडीकर यांचं, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
1: श्रोते हो नमस्कार. गिरवाण भारती या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आज आपण कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत डॉक्टर आशा गुर्जर यांची संस्कृतमधून कथा. शीर्षक आहे अव्ययहा अपव्ययहा.
2: उद्योगपती लक्ष्मीशहा कुशाग्रमती वर्गमित्रम प्रवीणम स्वव्यवसाये सहभागित्वेन ऐच्छत. व्यवसाये अर्धांश भागम तस्मै दातुम तेन निर्णीतम. तन्निमित्तम लक्ष्मीशहा प्रवीणाय एकम घटीयंत्रम दत्तवान. पृष्ठः प्रवीणः कथमस्ति मम उपहारः. अतीव उत्तमः अत्यंतं महार्घः स्यादेव. प्रवीण अकिञ्चित् कराः एष व्ययः तव योग्यतायाः कृते. अतीव स्वल्पमूल्येन क्रीतोऽस्ति विदेशतः अन्यप्रकारकम् एतद् घटीयंत्रम्. प्रतिदिनं त्वया परिधानीयम् इति मे इच्छा. वयस्य सत्यं वद, कियन् मूल्यम् अस्य यन्त्रस्य? केवलं 25 लक्षरूप्यकाणि. मित्र, क्षन्तव्योऽहं. प्रतिदिनम् अस्य रक्षणं न मे सुलभं. क्षणे क्षणे कार्यव्यग्रहः क्षिपामि वस्तु जातम् अत्र तत्र. यत् सत्यं जानासि एव, अहं मणिबन्धे घटीयन्त्रं नैव परिदधामि. अत एव मया तद्दत्तमस्ति मित्र, अनावश्यकम् असुविधाकरं च तद् मदर्थं. यतः अधुना दूरध्वनियन्त्रम् अस्ति एव हस्ते. क्षमां याचे, प्रतिदातुम् इच्छामि ते उपहारम्. प्रसीद, स्वीकुरु मे उपहारम्. दर्शय गृहजनेभ्यः मम प्रेम्णः प्रतीकभूतम् उपहारम्. मन्ये ते निश्चयेन आनन्दिताः भवेयुः. अवदन् लक्ष्मीशः. कानिचन दिनानि प्रवीणेन विचारमग्नतया व्यतीतानि. यथापूर्वं सः लक्ष्मीशस्य उद्योगकार्यालये कार्यरतः महतोत्साहेन अधिककालपर्यन्तं तत्र उपस्थित्या मित्रम् अतोषयत्. परं प्रवीणः किञ्चिदिव अस्वस्थः इति लक्ष्मीशेन ऊहितम्. एकदा कार्यालये प्रविष्टे तस्मिन् लक्ष्मीशः सोत्साहतम् अवदत्, प्रवीण, भवत्कृते एकः नूतनः स्वतन्त्रः कार्यकक्षः सुविधापूर्णः सुखासनयुतः सज्जीकृतोऽस्ति. मम कक्षसदृशः एव तव कार्यकक्षः भवितुमर्हति अधुना. यतः त्वं मम न केवलं सहकारी कर्मकरः, त्वमपि अधुना अर्धाधिकारी असि अस्य उद्योगविश्वस्य. अचिरादेव तस्य कक्षस्य समारम्भपूर्वकम् उद्घाटनं विधाय तत्र उपविश्य स्वकार्याणि कुरु. स्वीकुरु तत् स्थानं सन्मानं च. न्यूनीकुरु च मम उद्योगचिन्ताभारम्. अरे, अपि शृणोषि प्रवीण, किमिति न कोऽपि प्रतिस्पन्दः. अपि व्यग्रोऽसि कार्ये? किम् अनन्तरं मिलावः? अपि सर्वं कुशलं ते सर्वथा? अपि गृहे काचन

0: समेषां कल्याणं विदधातु इति ललिताम्बायाश्चरणारविन्दयोः विनिवेद्य अतिविस्तराद् विरमामि। क्वणत्काञ्चीदामा करिकलभकुम्भस्तननता परिक्षीणामध्ये परिणतशरच्चन्द्रवदना धनुर्बाणान् पाशं शृणिमपि दधाना करतलैः पुरस्तादास्तां नः पुरमधितुराहो पुरुषिका। श्रीशिवार्पणमस्तु।
1: श्रोते हो, आताच आपण पंकज पवार यांनी संस्कृतमधून करून दिलेला सौंदर्य लहरी स्तोत्राचा परिचय ऐकला। श्रोते हो, याचबरोबर गिर्वाण भारती हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत। पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य होतं साक्षी जरंडीकर यांचं, कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन।

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गांधी वंदना. लेखक जयदेव डोळे, सादर करते विनायक मोरे.

गांधीजी धार्मिक होते, पण म्हणून ते रोज देवळात जात नसत, मूर्तीपूजाही करत नसत. एक प्रकारचा वैश्विक धर्म लोकांनी अनुसरावा असा त्यांचा आग्रह असे. म्हणून ते रोज सार्वजनिक प्रार्थना करायचे. त्यांचं खासगी आयुष्य एखाद्या संन्याशासारखं कमालीचं साधं आणि अनासक्त होतं. परमेश्वरावर त्यांची गाढ श्रद्धा होती, पण त्यांचा नेमका ईश्वर कोणता याचा कोणाला पत्ता नव्हता. सेवा हाच खरा त्यांचा ईश्वर. 1915 साली हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. गांधीजींनी तिथं आपली फिनिक्स पार्टी पाठवली होती. रंगूनहून आल्यानंतर ते तिथं पोहोचले. त्यांच्या फिनिक्स पार्टीचं काम कुंभमेळ्यामध्ये लोकांनी केलेल्या शौच विसर्जनाची विल्हेवाट लावणं हे होतं. कुंभमेळ्यामध्ये गांधीजी आले होते ते महात्मा मुन्शीरामजी यांना भेटायला. पण झालं असं की गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतल्या कार्याची ख्याती आधीच भारतभर झालेली होती, त्यामुळे कुंभमेळ्यामध्ये त्यांना चक्क एका तंबूमध्ये दर्शन देण्यासाठी बसून राहावं लागलं. तरीसुद्धा त्यांनी कुंभमेळा आणि हरिद्वार पायाखाली घातलं. दोन्ही ठिकाणी त्यांना काय दिसलं? गांधीजींनी लिहिलंय, यात्रेकरूंचा आजागळपणा, गलिच्छ वृत्ती आणि दांभिकता. साधूंची एक झुंड तिथं जणू सर्व प्रकारची चैन करायलाच आली होती. गांधीजी म्हणतात, मला तिथे एक पाच पायांची गाय दिसली. पहिल्यांदा मला आश्चर्य वाटलं, पण नंतर कळलं तो पाचवा पाय एका वासराचा आहे आणि तो कापून गायीच्या खांद्यावर शिवलेला आहे. या गायीला बघायला भरपूर गर्दी जमायची आणि तिला दान सुद्धा पुष्कळ मिळायचं. गांधीजी म्हणतात, मी इथं यात्रेकरू म्हणून आलो नव्हतो, मी कोणत्याच तीर्थस्थळांना जात नाही, पण जे 17 लाख भाविक इथं आले होते ते सगळेच दांभिक नव्हते आणि बघे पण नव्हते. त्यांना पुण्य आणि समाधान हवं होतं. पण अशा प्रकारच्या भक्तीनं आत्म्याची उन्नती कशी साधते हे मला सांगता येणं कठीण आहे. मी रात्रभर विचार करत राहिलो. दांभिकांच्या गर्दीमध्ये इथे असंख्य सच्चे भक्त सुद्धा आले होते. हरिद्वारला येणं जर पाप असेल तर मला त्याचा निषेध करायला हवा, पण कुंभमेळा आणि तीर्थयात्रा पाप नसेल तर मला इथं दिसलेल्या विसंगतीचं प्रायश्चित्त घेऊन मनाचं शुद्धीकरण करायला हवं. आणि मला हा मार्गच जास्त जवळचा वाटला. घाणेरडी राहाणी, दंभ, चंगळ यांना गांधीजी हिंसाच मानत असत. ती एखाद्या धार्मिक ठिकाणी दिसली की ते अस्वस्थ होऊन जायचे. शरीराची, मनाची आणि परिसराची स्वच्छता हाही त्यांच्या दृष्टीनं ईश्वरप्राप्तीचा एक मार्ग होता. लोकांना पटावी म्हणून प्रत्येक गोष्ट गांधीजी परमेश्वराला साक्षी ठेवून करत. माझी प्रत्येक कृती माझा धर्मच असते असं ते सांगत असत. मोक्ष, स्वर्गप्राप्ती हे शब्द गांधीजी वापरत नसत. या पृथ्वीवरचं मानवी जीवन आणखी सुखकारक कसं करता येईल यावर त्यांचा भर असायचा. म्हणून कुंभमेळा

पुण्यस्नान, शुभ मुहूर्त इत्यादी गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता. तरीही त्यांना त्यांनी कधी विरोध केला नाही. या गोष्टी वेळ, पैसा आणि श्रम जास्त खर्चतात हे मात्र त्यांना पटलं होतं. मानवी जीवनातल्या धर्माच्या स्थानाचं महत्व त्यांना पटलेलं होतं, म्हणूनच त्यांनी धर्म स्वीकारला आणि त्याचा वेळोवेळी आधार सुद्धा घेतला. हा धर्म सत्य, अहिंसा, प्रेम या नावानं त्यांनी जास्त पसरवला. हाच काय तो त्यांचा धर्म आणि बाकीचे धर्म यातला फरक. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर नवे आणि जुने अध्यक्ष आपलं भाषण संपलं की म्हणतात, गॉड ब्लेस यू अँड गॉड ब्लेस अमेरिका. आपले कुठलेही नेते भाषणाच्या शेवटी असं म्हणत नाहीत, याचं कारण गांधीजीच. कारण परमेश्वर भक्त असून सुद्धा गांधीजी कधीही असं म्हणाले नाहीत की हे देवा आम्हाला स्वतंत्र कर, आम्हाला स्वातंत्र्य दे. समाजाच्या पुरुषार्थावर त्यांचा अदम्य असा विश्वास होता. म्हणूनच मनुष्याची असहाय्यता मान्य करून सुद्धा परमेश्वराला शरण जाण्याचा दुबळेपणा गांधीजींनी एकदा सुद्धा दाखवला नाही.

0: लेखक होते जयदेव डोळे, सादर करते होते विनायक मोरे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
0: सकाळचे 10:15 वाजलेत. आता नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: सौभद्र या नाटकातलं हे होतं विश्वनाथ बागुल यांनी गायलेलं पद. पदरचना होती अण्णासाहेब किर्लोस्कर यांची.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी.

0: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
1: दहा लाखांची लॉटरी मला, वाव।
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान।
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
5: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोते हो, जुन्या काळातले संगीत नाटकातले नट आणि गायक श्रीपादराव नेवरेकर यांचा आज जन्मदिवस आहे। त्यानिमित्ताने आता ऐकूया त्यांनी गायलेलं हे नाट्यपद।

संगीत एकच प्याला या नाटकातलं हे पद गायलं होतं श्रीपादराव नेवरेकर यांनी. ही पदरचना होती व्ही सी गुर्जर यांची.

भूमिकन्या सीता या नाटकातलं हे पद होतं गदी माडगुळकर यांचं, संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर होता ज्योत्स्ना भोळे यांचा. याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. काही स्थानिक निवेदनं आता जाणून घेऊया. हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची ही काही निवेदनं आहेत. सानिका गणपत नलगे ही 23 वर्षांची युवती स्वामी लोटस मानस बिबवेवाडी इथून 15 जून 2026 रोजी सकाळी 11:30 सुमारास घरातून जी निघून गेली आहे ती अद्याप परत आली नाही. हिचं वर्णन याप्रमाणे: रंग गोरा, नाक सरळ, चेहरा उभट, केस कमी आहेत, उंची अंदाजे 5 फूट 2 इंच, अंगात पांढरा टी शर्ट आणि निळी जीन्स होती ज्या दिवशी ती बाहेर पडली. या वर्णनाची युवती कोणाला आढळल्यास बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे इथं संपर्क साधावा. गणेश रघुनाथ फटाणकर हे 36 वर्षांचे गृहस्थ 13 डिसेंबर 2023 पासून राहत्या घरातून निघून गेले आहेत, ते अजून परत आले नाहीत. त्यांचं वर्णन याप्रमाणे: सडपातळ बांधा, रंग काळा सावळा, उंची अंदाजे 5 फूट, बेपत्ता झाले तेव्हा अंगात लाल

रंगाचा शर्ट आणि केशरी गडद रंगाचा स्वेटर होता. पायात प्लॅस्टिकच्या चपला होत्या. यांना मराठी आणि कोकणी भाषा बोलता येतात. या वर्णनाची व्यक्ती आढळल्यास बिब्वेवाडी पोलीस स्टेशन पुणे इथं संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची काही निवेदनं आपण ऐकली. स्थानिक निवेदनं आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:30 वाजतात. आता या प्रसारण सभेतून मी अर्चना साने आपला सर्वांचा निरोप घेते आणि आता 10:30 वाजता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

आज अमित कुमार यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने कार्यक्रमाची सुरुवात या गीताने. चित्रपट बालिका वधू, गाण्याचे बोल आनंद बक्षी यांचे, संगीत आर डी बर्मन यांचं, गायक स्वर अमित कुमार यांचा. बडे अच्छे लगते हैं.

अतिशय शांत आणि संयत स्वर असलेल्या या गीतानंतर आता आपल्या वडिलांप्रमाणेच बहुआयामी बहुढंगी व्यक्तित्व असलेल्या अमित कुमार यांच्या स्वरातलं हे वेगळ्याच ढंगातलं फास्ट रिदम असणारं 100 डेज चित्रपटातलं गीत ऐकूयात. गायक स्वर आहे लता मंगेशकर आणि अमित कुमार यांचा, राम लक्ष्मण यांचं संगीत, गीताचे बोल रवींद्र रावल यांचे.

अमित कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात बातो बातो में चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात आणि कार्यक्रम सुरू आहे हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज प्रसिद्ध अभिनेते राजकुमार यांचा स्मृती दिन. त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून यानंतरचं गीत ऐकूयात. चित्रपट आहे दिल अपना और प्रीत पराई. शैलेंद्र यांच्या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि गायक स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, 1980 दशकातून आता तुम्हाला अलगदरित्या प्रेमाचा हा सिलसिला असाच पुढे चालू ठेवत 2000 दशकात घेऊन जाते. निमित्त प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत देवदास चित्रपटातलं, नुसरत बदर यांचे गीताचे बोल संगीत इस्माईल दरबार यांचं, गायक स्वर आहे श्रेया घोषाल यांचा. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूयात.

श्रोते हो, याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर जगात सर्वत्र. सकाळचे 11 वाजले आहेत. आता ऐकूयात शास्त्रीय संगीत. आजच्या कार्यक्रमात विदुषी पौर्णिमा धुमाळे यांच्या स्वरात राग बिभास आपण ऐकणार आहोत. त्यांना तबल्यावर साथ केली आहे माधव मोडक यांनी, तर हार्मोनियमची साथ सुयोग कुंडलकर यांची.

0: श्रोते हो, आत्ताच आपण विदुषी पौर्णिमा धुमाळे यांच्या स्वरात राग बिभास ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती माधव मोडक यांनी, तर हार्मोनियमची साथ होती सुयोग कुंडलकर यांची. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र.
1: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आज

आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.

0: आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर।
1: आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर जगात सर्वत्र। सकाळचे 11:30 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत विशेष गीत गंगा कार्यक्रमाच्या आजच्या भागात शास्त्रीय नृत्यगुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी मारलेल्या गप्पा आणि गाणी याचा भाग चौथा आपण ऐकणार आहोत। संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ।
2: श्रोते हो, आता ऐकूया शास्त्रीय नृत्यगुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी। आज या गप्पांचा भाग चौथा विशेष गीत गंगा। सादर करते संजय भुजबळ।

0: नमस्कार तमन्नाजी, पुन्हा एकदा या चौथ्या भागात आपलं स्वागत. आपण शास्त्रीय नृत्याच्या शिक्षिका गुरु आहात आणि अनेक स्पर्धांसाठी आपण परीक्षक म्हणूनही जाता. जर एखादी रचना जर कोणी सादर करत असेल तर त्यात काय काय अपेक्षित आहे? जर भरतनाट्यमचा बघत असू तर समजा त्याला एक 5-7 मिनिटंच मिळाली तर त्यांना काय भरतनाट्यम दाखवावं, त्यातलं काय सार दाखवावा?
1: बरं, तुम्ही कॉम्पिटिशन दृष्टीने असं म्हणताय की इन जनरल म्हणता?
0: कॉम्पिटिशन गुरु,
1: जर कॉम्पिटिशन आपण म्हटलं तर मग आम्ही आज त्याला नृत्य नृत्य म्हणजे अगदी प्युअर डान्स, म्हणजे किती त्यांनी स्टेप्स आपण म्हणतो आडवूज आम्ही म्हणतो त्याला, त्याचे कोरवे किंवा त्याने किती काय काय त्याच्यामध्ये केलंय. ओके, त्याच्यानंतर अभिनय. जर त्यांनी एखाद्या शिवाची रचना घेतली आहे किंवा गणेशाची रचना घेतली, कोणाची देवीचं काही घेतलंय, मग त्या देवीचा अभिनय तो साजेसे दाखवतो की नाही, म्हणजे देवीचं एक सात्विक रूप आहे, रौद्र रूप आहे, अशी वेगवेगळी रूपं आहेत. मग त्या देवीचं काय काय त्यांनी त्याच्यात त्या गाण्याच्या अनुसार म्हणा, म्हणजे गाणं कसं आहे त्यानुसार आहे, सो त्यांनी कसं ते दाखवलंय. परत प्रेझेंटेशन ओव्हरऑल, म्हणजे आपण एक म्हणतो की गुरुने केलेली एक कोरिओग्राफी पण असते, मग ती कोरिओग्राफी कशी केली आहे, म्हणजे जिकडे बीट्स आता असे बीट्स आहेत, मग ते प्रॉपर त्या बीट्सनुसारच नाचलेत की नाही, की इकडे तिकडे गेलंय. म्हणजे आता एक पर्टिक्युलर बांधणी असते, जर ऑडिओ आपण वापरतो तर त्या ऑडिओमध्ये एक बांधणी असते प्रत्येक तालाची, सो मग ती त्याप्रमाणे केली आहे की नाही. जर बेताल असेल तर मग आपण त्याला नाहीच मार्क देऊ शकत. आणि इन जनरल परफॉर्मन्स जर आपण एखाद्या फेस्टिवलला प्रेझेंट करतोय तरी मी म्हणेन की मग एखादा छान अभिनय पीस, ज्याच्यामध्ये तुम्ही एक अष्टपदी जशा आपण म्हणतो की कृष्ण आणि राधेचा पूर्ण संवाद अष्टपदी मध्ये असतो, असं काहीतरी तुम्ही प्रेझेंट करू शकता. किंवा एखादी जावळी शृंगार पद असतं, एखादं भक्तीपद असतं, असं करून मग तुम्ही त्याला एक जोडून काहीतरी नृत्य, म्हणजे जसं आमच्यामध्ये तिल्लाना वगैरे आम्ही करतो, किंवा एखादा वर्णम तुम्ही करू शकता, म्हणजे ज्याच्यामध्ये नृत्य अभिनय हे दोन्ही येतं, नायिकेचे भाव येतात, भक्तीभाव येतात, जे तुम्ही दाखवाल ते. पण तुम्ही ओव्हरऑल प्रेझेंटेशन ऍज अ डान्सर, तुमचं पोस्चर कसं आहे, तुम्ही उभे कसे आहात, मुळात आम्हाला तर स्टेजवर एंट्री केल्यावरच पहिलं कळतं की पुढे काय होणार आहे. म्हणजे इतकी नजर तयार झाली आता की बघून बघून की तुम्ही आल्यावरती स्टेजवर अच्छा नमस्कार कसा करतात, इव्हन नमस्काराची पद्धत किती, नमस्कार कशा पद्धतीने करते एखादा कॅन्डिडेट आहे, कशा प्रकारे नमस्कार करतो, त्यावरून सुद्धा सर कळतं की पुढे करणार काय.
0: बरोबर आहे. सगळे 9 मार्ग आहेत ना,
1: मार्ग
0: हा, समजा 9 जर प्रकार असतील, नमस्कारापासून ते स्टेज सोडून जाणार.
1: येस, मार्गम आता आमचे जे तंजावर बंधू आहेत चेन्नई पुणे शिवानंद वडी वेळू चौघ, त्यांनी मार्गम हा बनवलाय. म्हणजे अगदी तुमचं आपण म्हणतो ना कंपोझिशन, कसे वेगवेगळे कंपोझिशन्स आहेत, म्हणजे मग कौतुकम, पुष्पांजली, आलारिपू, जतीस्वरम, शब्दम, वर्णम, हे असं. म्हणजे त्याचा अर्थ सर ऍक्च्युली काय होता माहितीये का, आपण एक स्लो पासून सुरुवात करून फास्ट पर्यंत जातो, म्हणजे टेम्पो आपण म्हणतो की नाही, सुरुवातीचा स्लो टेम्पो करून अगदी तिल्लानापर्यंत फास्ट टेम्पो, म्हणजे असं म्हणणं की लोक गुणगुणत गेली पाहिजेत ते गाणं. सो तिल्लाना हा प्रकार आमचा असा आहे की लोक ते गाणं इतकं डोक्यात ठेवून गुणगुणत बाहेर निघाली पाहिजेत, असं त्यांचं कॉन्सेप्ट होतं.
0: साधारण सगळं पूर्ण हे करायला मिनिमम किती वेळ लागतो?
1: आता अरंगेत्रम जेव्हा करतात तेव्हा हे असं पूर्ण मार्गम करतात, तर मिनिमम 3 तास.
0: 3 तास?
1: येस, म्हणजे मध्ये ब्रेक वगैरे सगळं पकडून 3 तास. म्हणजे आमच्याकडे वर्णम पर्यंत ब्रेक असतो, वर्णम हा अत्यंत टफ आयटम आहे आमच्याकडे,
0: त्यासाठी म्हणून ब्रेक,
1: अगदी ब्रेक, कारण तो आम्ही सुरुवात करतो कौतुकम पुष्पांजली झाली, त्याच्यानंतर आलारिपू असतो आमचा एक, मग जतीस्वरम, शब्दम आणि वर्णम. वर्णम जो अगदी म्हणजे सर 40 मिनिटाचा

0: एखादा कंपोजिशन असतं. मागे माझ्या एका विद्यार्थ्यांनी सादर केलेलं 60 मिनिटाचा अख्खा फक्त
1: ओ
0: वर्णम होता. मग इकडे स्टॅमिनाची पूर्ण कल असते, तुमची पूर्ण स्टॅमिनाची कल असते. म्हणजे गुरु आणि शिष्याचं एक काय म्हणतात ते बॉन्ड इतक्या वर्षाचा कसा बनलाय आणि त्यांनी कसं सादरीकरण केलंय हे खूप एक हे असतं, चॅलेंजिंग असतं. आणि मग वर्णम नंतर परत एक छोटा ब्रेक आणि त्याच्यानंतर मग एखाद्या कीर्तनमपासून किंवा एखाद्या पदमपासून सुरुवात होते देवाच्या, म्हणजे शिवाचं पदम किंवा एखादा अभंग घेतो, कधी कधी अभंगाने सुद्धा सुरू करू शकतो. असं सुरू करून परत स्लो स्लो स्लो आणि मग एकदम फास्ट,
1: एकदम फास्ट
0: फास्ट. आणि मग तिल्लाना म्हणजे जसं क्रिस्पी नंबर असतात सगळे, सो तिल्लाना झाल्यानंतर जसं म्हटलं ना की ते गाणं अगदी डोक्यात राहतं लोकांच्या, असं आहे.
1: अगदीच पूर्ण इतिहास डोळ्यासमोरून गेला भरतनाट्यमचा. आणि मला वाटतं हेच कलाकारांनी करायचंय, जो कोणी प्रवेशम करतायत किंवा मग कॉम्पिटिशनसाठी 7-8 मिनिटात जरी तुम्हाला त्यातलंच काही प्रेझेंट करायचंय तर या सगळ्या गोष्टींना धरून ते प्रेझेंट झालं पाहिजे. इथे आपण शास्त्रीय नृत्यासाठी जो ऑडिओ ट्रॅक वापरला जातो त्याचा थोडासा अंश ऐकूया.

0: तमन्नाजी, एवढा वेळ बोलूनही आपण फक्त तुमच्या 2 ते 3 कलेविषयीच बोललो आहोत. मी मागे जाऊन परत त्या मिमिक्रीकडे आणि नकलांकडे येतोय. त्याचा मार्ग कुठपर्यंत पुढे पोहोचला? कारण अनेक चॅनल्सवर आपण व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम करतात, तर हे सगळं आता याच आवाजात बोलणार आहात का काही नक्कल करणार आहात? माझी मधल्या दरम्यानच्या काळात माझी एखादी नक्कल नाही केली ना, म्हणजे मला श्रोत्यांकडनं कळू नये की ते तर तुमचीच नक्कल करत होते.
1: नाही, तुमची नक्कल नाही केली. असं मी म्हटलं ना की मला ना लहानपणी जसं नक्कल करायला आवडायची, तर मी ऍक्च्युली हे डोरेमॉनसाठी पण ना मी कॉलेजमध्ये एकदा घरी आले होते आणि मी जंगल बुक लागायचं माहितीये ना, तर मी गाणं म्हणायची ते जंगल जंगल बात चली
0: बात चली.
1: तर मी नेहमी ना काय मला मूड असायचं माहित नाही, पण मी ते अशा आवाजात गाणं गायची. जंगल जंगल बात चली है पता चला है,

0: चालू असायचं माझं. तर ते आमच्या इकडे एक अंकल होते, तर त्यांनी माझं असंच घरात आणि खाली ग्राउंड फ्लोअरला राहायचे, तर त्यांनी मी अशी केकटत केकटत होते, टाइमपास चाललेला, आईला त्रास देत होते इन शॉर्ट. तर ते कोण गा रहा है, ये बच्चे जैसा कोण गा रहा है, ये मेरी बेटी और कोण गाएगा, हाँ ये मस्ती कर रही है, अरे आप इसको इसके लिए क्यों नहीं भेजते हो, वैसे ही गा रही है, अच्छा गा रही है. अच्छा? आई म्हणते नहीं नहीं वो मस्ती कर रही है, उसको क्या, नहीं नहीं मैं आपको एक रेफरन्स देते. आणि ते ना कुठेतरी ते इंडस्ट्रीशी कनेक्टेड होते, तर त्यांनी एक रेफरन्स दिला, एक वर्कशॉप होतं डबिंगचं ठाण्यामध्ये. सो मग ते म्हणले आप इसको भेजो, आप भेजो उसको वहां पे. तर त्यांनी मला पाठवलं आणि मग मी त्या असंच वर्कशॉपला गेले. मग तिकडे ते वेगवेगळ्या असं आवाजाचं काय काय काय काय शिकवत होते. तर मी 2 दिवस ते वर्कशॉप केलं, मला खूप मजा आली, छान वाटलं. आणि मग मी त्यांना जेव्हा हा आवाज काढून दाखवला, मग तेव्हा ते डोरेमॉनचे डबिंग चालू होते तेव्हा हिंदीमध्ये, तर अगदी अगदी सुरुवातीला. तर मग त्यांनी मला विचारलं की तू इंटरेस्टेड आहे का, करणार का. मी म्हटलं बापरे कार्टून याच्यासाठी डायरेक्ट, तर म्हणे हां ट्राय करूया आपण बघूया. म्हटलं कसं, मला अनुभव नाही आहे काहीच. नाही नाही त्याच्या अगोदर सर मी सीडी अशा केल्या होत्या, हा म्हणजे ज्या गणपती बिणपतीसाठी सीडीज असतात, तर ते राक्षसाचे आवाज काढ हे असं टाइमपास, म्हणजे अगदी ते नाक्यावरती वगैरे गणपती वगैरे बसवतात वगैरे, त्या लोकांनी मला असं बोलवलं होतं, मी असं केलेलं टाइमपास, पण इतकं सिरियसली मला माहीत नव्हतं. त्यांनी बोलवलं, मग मी गेले आणि मग तिकडे त्यांनी मला सांगितलं, मग मी ते बघितलं की अच्छा हा कार्टून तर बघायचो आम्ही, डोरेमॉन हे मग ते कसं करतात. मग ते बघून बघून मग त्यांनी सांगितलं, मग डोरेमॉनच्या आवाजात तुम्ही कसं बोलणार. मग तुम्ही आता जर बोलायचं असेल तर
1: अरे नोबिता तुम्ही पता है आज मुझे आकाशवाणी में बुलाया है और मैं आज इतनी खुश हूँ कि भुजबल सर जो है ना वो मेरा इंटरव्यू ले रहे हैं.
0: डोरेमॉन तुम्हारी तो चल पड़ी, तुम तो निकल पड़े, तुम तो बड़े मजेदार हो.
2: दोन्ही आवाज परत म्हणजे कुणाला काही करूच द्यायचं नाही, मीच सगळं करणार.
0: तशी एक ट्विटी म्हणून एक यायची बर्ड, ट्विटी म्हणून यायची, हा मग ती बोलायची
1: देखो दादी मा ये जो पिला मामा है ये मुझे कभी खा जाएगा मुझे पता नहीं, आप ही मुझे इससे बचा सकते हो दादी मा, मेरी रक्षा करो दादी मा, मेरी रक्षा करो.
2: वाह वाह. बरं इथं दोन गोष्टी आणखी आहेत, एक म्हणजे नक्कल करणं तर आहेच आहे, पण ते पिक्चर म्हणा, ते सीन म्हणा, त्याचे लिप मुवमेंट म्हणा, ते मॅच करून तुम्हाला त्याच्यासाठी हावभाव द्यायचे, हे मोठं आव्हान आहे.
0: खूप मोठं आव्हान आहे, म्हणजे हे इतकं टास्क आहे ना. तरी मी म्हणे कार्टून तरी ठीक आहे, कारण त्याला असं जस्ट अॅनिमेटेड असल्यामुळे इतकं टेन्शन नाही पडत, ते आपण आपल्या इमोशननी बोलू शकतो की काय इमोशन आहे. पण जेव्हा इट कम्स टू रिजनल लँग्वेजेस, एकतर आपण ती भाषा बोलत नाही, पण मी ते इमोशन्स माझ्या भाषेत लिहून घ्यायचे, जसं की बेंगॉली काय किंवा काही असो, तर माझ्या भाषेमध्ये मी लिहून घ्यायचे आणि मग ते इमोशन ते करणं सगळ्यात जास्त कठीण आहे. जेव्हा डॉक्युमेंटरीज मी करायची ना डिफरंट रिजनल लँग्वेजचे, इट इज द बिगेस्ट टास्क, बिकॉज त्यांचे एक्झॅक्ट इमोशन तुम्हाला ते त्यांच्या डायलॉग मधून बोलायचे ना,
2: हे लिप मुवमेंट पण पकडायला लागणार.
0: नाही
2: कार्टूनच्या थोडे कमी
0: लिप्स मुवमेंट असतात, कार्टूनच्या अशा एक्झॅक्ट मुवमेंट नसतात ना, ते अॅनिमेटेड असल्यामुळे तेवढे एक्झॅक्ट नसतात, पण याच्या एक्झॅक्ट असल्यामुळे इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क टू डू दॅट.
2: आणि वेरायस तुम्हाला ती भाषा येत पण नाही.
0: नाही नाही भाषा नाही, भाषा मला कळतात, त्याचं मला काय म्हणतात एक जे बोलायची एक लय असते ना, ढब असते, ती कळते मला, पण एक्झॅक्ट भाषा कन्फ्लुएन्सी मध्ये नाही येत. पण मी ती प्रॅक्टिस करून, हा 2 दिवस घ्यायची मी पूर्ण प्रॅक्टिस करायची एक एक वाक्य, मग थोडे थोडेच आम्ही सीन करायचो की जे प्रॉपरली इमोशनली तितके नीट होतील.
2: वा
0: असं, सो ती एक वेगळी मजा आहे करायची
2: आणि खूप खूप मोठा.
0: मला सर जास्त चॅलेंजिंग वाटलं म्हणून मी ते करायला गेले, म्हणून मला ते खूप आवडायचं. आणि असे बरेच मी ऍड्स वगैरे पण भरपूर केल्या, पण नंतर नंतर आवाजाला खूप जास्त माझ्या स्ट्रेस खूप व्हायचा, खूप स्ट्रेस व्हायचा, आणि अर्थात मला डान्सकडे जास्त इंटरेस्ट होता, पुढे शिकवायचं होतं, म्हटलं ऑलरेडी टीचिंगमुळे आपल्याला खूप बोलावं लागतं, आवाजाचं खूप सांभाळावं लागतं, सो म्हणून मग मी ते नंतर मग थोडं कमी केलं.
2: नक्कीच, शिवाय तुम्हाला शास्त्रीय गायन पण करायचंय, तिथं तो आवाज जपायचा नक्की. तर तिकडे वळूच आपण शास्त्रीय गायनाकडे. दरम्यान गाणं
0: मला एक ते बेंगॉली आय मीन हे आहे ना, बेंगॉली अजून ते स्टार्टच होतं.

0: वा. तर आपण गायनाविषयी बोलणार होतो की गायनासाठी आवाज जपणं, आता पुन्हा तोच विषय आहे की एखादं आवाज वेगवेगळ्या कारणासाठी वापरणं आणि तो परत गायनासाठी वापरणं, यात किती कसरत करावी लागते आणि काय काय सांभाळावं लागतं?
1: गायनासाठी सांभाळायचं म्हटलं तर सफकोर्स असं काही मी असं काही पाळत नाही, आईस्क्रीम बिस्क्रीम न खाणं मी सगळं खाते असं काही नाही आहे. पण येस, तुम्हाला रियाज करावा लागतो. आणि मेन तर मी नेहमी सांगते, जसं आपण म्हटलं ना की बेसिक मूळ सा रे ग म प ध नि सा हा रियाज तुम्ही रोज केलात तर तुमचा आवाज नक्की साफ होतो. आणि मुळात आपण म्हणजे आमच्या गायनात सुद्धा सगळे म्हणतात की सा तुमचा कसा लागतो याच्यावर पूर्ण तुमचं स्वर डिपेंड करतात. साच तुमचा जर चुकीचा लागला तर तुम्ही पुढे गाणं गाऊच शकत नाही. तुमचा साच मुळात तो सूर जो आपण लावतो त्या सुरामध्ये तुमचा सा लागला पाहिजे, तरच तुम्ही एक म्हणजे तुम्हाला त्या सुराची मग ओळख चांगली आहे. कारण खालचा सा आणि वरचा सा हे फार महत्वाचे आहे.
0: इथे किती मुभा आहे, जसं आपण म्हणाल की तुमचं पहिला

0: सहार लागलाच नाही आणि तो तुमच्या लक्षात आला, तर तुम्ही तो तिथेच थांबून परत सुरू करू शकता?
1: अगदी सुरू करू शकतो का नाही, पण त्याला प्रॉपर गायडन्स तुम्हाला घ्यायला पाहिजे की मुळात तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचा सहा लागत नाही.
0: हा
1: हा, कारण आपण असे बघतो की लागत नाहीये पण गातायत.
0: हा हे म्हणतात,
1: चुकलं आणि परत सुरुवात केली पण त्या चुकण्यानंतर जेव्हा सुरू केलं ते सुरात असेल मग तर चॅलेंजिंग, इट्स अ गुड थिंग. पण चुकून परत तीच चूक केली तर मग ते चुकीचं आहे. मग तुम्ही जर पुढे कंटिन्यू करता तर ते चुकीचं आहे की तुम्हाला मग कळतच नाहीये की आपण आपला सूर चुकतोय. आता खूपदा बघा ना सर की ज्याला गाण्याचं नॉलेज नाहीये, संगीताचं नॉलेज नाहीये, पण जर एखादा बेसूर गायला तर पहिलं लक्षात येतं आणि ते पहिले लोकांची रिएक्शन, अरे बापरे काय असं गातोय, म्हणजे त्यांना सुराचं नॉलेजही नसेल कदाचित, पण त्यांना काहीतरी
0: नॅचरली तेवढं
1: ते, कारण आजूबाजूला जे सूर त्यांना दिसतोय आणि हा जो जी व्यक्ती आहे ती गातीये तर ते ऐकण्यात चुकीचं काहीतरी वाटतंय, म्हटल्यावरती गडबड आहे.
0: नक्कीच, आणि त्याने ती दुरुस्ती केली तर तो एक चांगला मुद्दा. मी एवढ्यासाठी मुद्दा विचारला की नव्या ट्रेंडनुसार आता तुम्ही अभिनयात पण आहात, आजकाल स्टेजवर म्हणा अगदी नाटकांमधून देखील म्हणा, जर तुम्ही फंबल झालात तर तो फंबल देखील टाळ्यांसाठी वापरला जातो की तो डायलॉग परत एकदा घ्यायचा, वेगळ्या दृष्टीने काहीतरी घ्यायचा आणि तो एक प्लस पॉईंट म्हणून तिथे दाखवायचा. हा एक नवा ट्रेंड सिरियल्स मधून आणि स्टेजवरून आपल्याला पाहायला मिळतो. याकडे तुम्ही कसं बघताय? यात इतकी काय इतकं फ्रीडम किंवा एवढं त्या कलाकारामधला माणूस दिसू द्यावा?
1: आता मला असं वाटतं की ट्रेंडप्रमाणे बदलणं काही हरकत नाही आणि मला वाटतं ते जर नॅचरली झालंय तर छानही वाटतं. कदाचित आपण म्हणतो नाटक ड्रामा, ओव्हरऑल आपण ड्रामाच बघतो की पाठांतर केलंय आपण ते पाठांतरच बोलतोय किंवा आपले जे पंचेस आहेत आपण ते पाठांतरानेच बोलतोय, पण एखादा पंच जर असाच नॅचरली निघाला ट्रेंडनुसार तर आय डोंट थिंक इट इज बॅड, बिकॉज ते एक कम्युनिकेशन बिटवीन ऑडियन्स आणि कलाकार, सो ते एक मला वाटतं एक्सेप्टेड आहे, म्हणजे मला आवडेल.
0: नक्कीच, नाटकात तर ठीकच आहे, ते तिथं म्हणजे घडतच आहे,
1: अगदी
0: ती चूक तुमची घडलीच आहे, पण जेव्हा एखाद्या नाटक वजा किंवा एखाद्या रियालिटी शो मध्ये गोष्टी घडतात पण त्या एडिट नाही केल्या जातात, त्या तसेच तसे दाखवले जातात. ह्या म्हणजे दोन्ही अर्थाने म्हणतो,
1: दोन्ही अर्थाने, पण मी जर म्हणेन तुम्ही जर नाटक जे आपण समोर चालू असताना बघतोय किंवा चालू आहे ते एक नॅचरल मी म्हणेन, पण रियालिटी शो हे कधी कधी मला असं खूप वाटतं की इट इज जस्ट फॉर युअर पब्लिसिटी,
0: राईट,
1: की तुम्ही किती फेमस झालं पाहिजे, तुम्हाला किती काय मिळालं पाहिजे, मग त्याच्यावर तुमचे लाईक्स किंवा काय जे काय त्यांचं जे वोट्स असतात किंवा काय डिपेंड करतात, तर ते समवेअर रियालिटी शो मध्ये आय एम नॉट अ बिग फॅन.
0: म्हणजे तुमच्या मतानुसार तिथे जर चूक झाली असेल तर ती कट करावी, चांगला जो पार्ट आहे तेवढाच दाखवा.
1: एक्झॅक्टली, पण रिअल मध्ये असेल तर आय एम ओके विथ दॅट, पण जे जर रियालिटी शो मध्ये असेल तर दॅट इज नॉट राईट, मग ते तुम्ही मुद्दाम दाखवताय. असं आपण खूपदा बघतो ना सर रियालिटी शो मध्ये, असे खूपदा दाखवतात, मुद्दाम दाखवतात अट्रॅक्शन म्हणून.
0: आणि सिरियल्स मध्ये पण जे नवीन चला हवा उद्या सारखी असेल, कपिल शर्मा शो असेल, तुम्ही तिथे फंबल झाला चुकलात तरी त्याच्यावरही टाळ्या घेऊन मग पुढे जाणार,
1: राईट,
0: एक नवा ट्रेंड,
1: नवा ट्रेंड
0: त्याला एक म्हणतो,
1: ते तुम्ही कट करून करू शकता पण रियालिटी मध्ये तुम्हाला नाही करता येत ना बरेचदा,
0: नक्की,
1: सो ते होतं.
0: नक्कीच नक्कीच, या सगळ्यांवर एक गाणं,
1: ते एक गुंजासा है कोई एक तारा,
0: अरे
1: ओरे मनवा तू तो बावरा है, तू ही जाने तू क्या सोचता है,
0: क्या बात है, क्या बात है, नक्की नक्की ऐकू. याचं परत निवडीचं कारण
1: म्हणजे मुंबई पाऊस.
0: अच्छा,
1: आणि तेव्हा हा मूवी पण रिलीज झालेला, वेकअप सीट, माझा अत्यंत आवडीचा मूवी आहे आणि ते स्पेशली मुंबईच्या पावसावरती जेव्हा त्यांनी त्याच्यात वर्णन केलं होतं ना, तर हे गाणं तेव्हा मी अगदी एक्सपिरियन्स केलंय मरीन ड्राईव्ह वरती, सो तो मला त्यामुळे तो मूवी आणि हे गाणं मला इतकं आवडतं, सो मी ऑलवेज मुंबई रेन्स अँड दिस सॉन्ग इज माय फेवरेट.
0: मरीन ड्राईव्हने अशी किती गाणी दिली आहेत, जास्त पावसाची
1: गाणी
0: जास्त विशेषतः.
1: ऍब्सोल्युट.

0: तर दमनाजी, या चौथ्या भागात इथे आपण थांबूया, पण मजा येते तुमच्याशी बोलताना, कारण गाण्यांची निवड देखील वैविध्यपूर्ण अशी आहे. जसं तुमचं कार्यक्षेत्र हे वैविध्यपूर्ण आहे, शास्त्रीय नृत्याबरोबरच वेगवेगळ्या कलेत आपण पारंगत आहात. या सगळ्या कलांविषयी, शास्त्रीय संगीतातल्या आपल्या अभ्यासाविषयी आणि आपण पुढच्या पिढीला देत असलेल्या ज्ञानाविषयीही आपण बोलणार आहोतच, पण पुढच्या भागात. तर शोधहो, आपण ऐकत होता शास्त्रीय नृत्य गुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा भाग चौथा. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील हो.

आताच आपण विशेष गीत गंगा हा कार्यक्रम ऐकलात. कार्यक्रमाचे संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात.

दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ. आजच्या भागात सर्वप्रथम स्त्री आरोग्याची बावन्नी भाग 27, त्यानंतर आवली आकाशाची सावली भाग 10 आणि सरते शेवटी संस्कृतीच्या पाऊल खुणा भाग 88 आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत नीलिमा पटवर्धन.

0: वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या वनिता मंडळामध्ये आपण ऐकणार आहोत स्त्री आरोग्याची बावन्नी मार्गदर्शक तज्ज्ञ डॉक्टर वैजयंती पटवर्धन, तसंच अवली आकाशाची सावली लेखन अनुराधा म्हात्रे यांचं, आणि संस्कृतीच्या पाऊल खुणा प्राचीन भारतीय शास्त्रसंपदा अंतर्गत आयुर्वेद याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत. चला तर मग मैत्रिणींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया. ऐकूया स्त्री आरोग्याची बावन्नी. मार्गदर्शक तज्ज्ञ आहेत डॉक्टर वैजयंती पटवर्धन.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक चारचाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
3: आज आपण बोलणार आहोत स्त्रियांच्या लैंगिक समस्यांबद्दल. मैत्रिणींनो, स्त्री आरोग्य तज्ज्ञ आणि सेक्सॉलॉजिस्ट म्हणून मी म्हणेन की स्त्रियांच्या लैंगिक समस्यांचं प्रमाण हे खूप जास्ती आहे. दुर्दैवानी त्याबद्दल उघड चर्चा होत नाही. आजच्या बदललेल्या समाज रचनेमध्ये मुख्य बदल मला स्त्रियांमध्ये याविषयी दिसतो, म्हणजे तज्ञांकडे येणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण आज खूप वाढलेलं आहे. एकूणच लैंगिक क्रियेच्या चार अवस्था मानल्या जातात. त्यामध्ये इच्छा, लैंगिक संबंध ठेवण्यासाठी इच्छा निर्माण होणं ही पहिली अवस्था असते. त्या अनुषंगाने शरीरामध्ये काही बदल घडतात, म्हणजे उदाहरणार्थ पुरुषांमध्ये लिंगाचा ताठरपणा, तर स्त्रियांमध्ये काही स्त्रावांची निर्मिती योनिमार्गामध्ये होणं, अशा प्रकारचे ते बदल असतात. त्यानंतर तिसरी अवस्था म्हणजे प्रत्यक्ष लैंगिक क्रिया, ज्या वेळेला योनिप्रवेश, घर्षण या प्रकारच्या क्रिया घडतात, ज्याचा वेळ हा प्रत्येक जोडप्याप्रमाणे वेगवेगळा असू शकतो. आणि त्यानंतर प्लॅटू किंवा शिथिलपणा येणं, ज्या वेळेला एक समाधान ही ती मानसिक आणि शारीरिक अवस्था असते. लैंगिक संबंधाच्या बाबतीमध्ये स्त्रीचा सहभाग हा काहीसा दुय्यम म्हणता येईल, कारण संबंध ठेवण्यासाठी स्त्रीला लिंग ताठरता येण्याची गरज नसते. मुळामध्ये लैंगिक संबंध ही नुसती शारीरिक क्रिया नसते, तर दोन्ही जोडीदारांचं मनोमिलन हे खूप महत्वाचं असतं. त्या व्यतिरिक्त अजून एक गैरसमज दिसतो, तो म्हणजे कामतृप्तीचा आनंद हा वीर्य पतनामुळे होतो असं एक जनसामान्यांना वाटत असतं. शिवाय स्त्रियांमध्ये तर हा क्षण प्रत्येक वेळेला अनुभवता येईलच असंही नसतं, पण तरीसुद्धा लैंगिक क्रिया ही घडत असते. आणि म्हणूनच जोडीदाराची इच्छा, अनिच्छा, आवडनिवड या पद्धतीने जर दोघांनी विचार केला तर दोघंही त्यामध्ये कामतृप्तीचा आनंद घेऊ शकतात. स्त्रियांमधल्या समस्यांमध्ये अनेक वेळेला शारीरिक तर काही वेळेला मानसिक कारण असतात. अनेक बायकांमध्ये मूड नाहीये हे खूप कॉमन कारण आहे. त्यामुळे स्त्रियांमध्ये इच्छा, त्याच्याशी निगडीत होणाऱ्या पुढच्या क्रिया यामध्येच खूप कॉमनली अनेक समस्या दिसतात. त्याला अनिच्छा असं म्हटलं जातं आणि त्याचा परिणाम असा होतो की योनी मार्गाचा कोरडेपणा, त्यामुळे दुखणं

0: योनीमार्गाचं अतिरिक्त आकुंचन, संबंध नीट ठेवता न येणं आणि कामतृप्तीचा अभाव अशा प्रकारच्या समस्या सर्वसाधारणपणे दिसतात. यामागे अपरिपक्वता, हॉर्मोनचा प्रभाव, क्वचित काही वेळेला जननमार्गाची दोषयुक्त रचना अशी कारणं सुद्धा क्वचित असतात. पण स्त्रियांमध्ये मानसिक आणि भावनिक कारणांमुळे लैंगिक समस्या जास्त वेळेला निर्माण होतात. यावरती काही उपाय आहे का? तर निश्चितपणे आहे. स्त्रियांमध्ये शारीरिक बदलांच्या ज्या अवस्था असतात, म्हणजे किशोरावस्था, रजोनिवृत्ती, गरोदरपण, अशा अनेक नैसर्गिक टप्प्यांवरती स्त्रियांची मनोशारीरिक अवस्था ही बदलत जाते आणि त्यातनं अशा अनेक समस्या त्यावेळेला जास्ती प्रकर्षांनी दिसतात. आणि म्हणूनच त्यावेळेला शास्त्रीय ज्ञान, प्रशिक्षित तज्ञांकडून शारीरिक तपासणी, वैद्यकीय समस्या असतील तर त्यावर उपचार, उदाहरणार्थ डायबिटीस असेल तर त्यामुळे होणारं इन्फेक्शन हे एक कारण असेल तर तिथे इन्फेक्शनच्या कारणाचं उपचार, आणि या सगळ्यांपेक्षा जास्ती म्हणजे समुपदेशन, जे दोघांचं करणं, असे अनेक उपाय महत्वाचे असतात. क्वचित प्रसंगी शस्त्रक्रिया सुद्धा लागू शकते. उदाहरणार्थ कठीण योनीपटल जर असेल तर त्यामुळे संबंध व्हायला मेकॅनिकल अडचण येऊ शकते आणि त्यामुळे सुद्धा तो मार्ग मोकळा करावा लागतो. प्रसूतीनंतर जर योनी मार्ग खूप शिथिल झाला असेल किंवा गर्भाशयाची पिशवी बाहेर आली असेल, ज्याला प्रोलॅप्स म्हटलं जातं, तर यासाठी सुद्धा व्यायाम, इंजेक्शन किंवा शस्त्रक्रिया असे इलाज सुद्धा लागू शकतात. मैत्रिणींनो, एकूण काय तर लैंगिक आरोग्य हा आपल्या सगळ्यांच्याच आरोग्याचा आणि जीवनाचा अविभाज्य आणि अत्यंत आनंददायी असा भाग असू शकतो आणि त्यामुळेच त्याबद्दल आपल्याला माहितीही पूर्ण हवी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: आताच आपण ऐकलात स्त्री आरोग्याची 52 हा कार्यक्रम. मार्गदर्शक तज्ञ होत्या डॉक्टर वैजयंती पटवर्धन. कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूया देवकी पंडित यांच्या स्वरात हे छानसं गीत.

मैत्रिणींनो, काय पावसाळा सुरू झालाय, ढग भरून येत आहेत आणि या गाण्यांनी तुमचंही आभाळ आकाश भरून आलं ना. कार्यक्रमात आता पुढे जाऊया, ऐकूया अवली आकाशाची सावली. लेखन केलंय अनुराधा म्हात्रे यांनी, सहभाग प्रसाद कुलकर्णी आणि अनुराधा म्हात्रे यांचा.

0: हा संसार दुःखमय आहे हे सत्य तुकाराम महाराजांनी जाणलं होतं. त्यातून सुटण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेऊन स्वतःचा उद्धार केला. त्यानंतर त्यांचं जीवन त्यांनी परोपकारासाठी वाहिलं. सर्वांचाच उद्धार व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते. संसारातल्या उणीवांमुळे दुःखी होणाऱ्या पत्नीला म्हणजे अवलीबाईंनाही ते खरं सुख कशात आहे हे सारखं समजावून सांगत होते.
1: गावातली लोक आवडीने बुवांच्या कीर्तनाला येत असत. बुवांची कीर्तनं दिवसेंदिवस अधिकाधिक गोड होत चालली होती. परमेश्वराची भक्ती आणि लोकांबद्दलची खरी तळमळ त्यातून दिसून येत होती. बुवांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे ऐसी कळवळ्याची जाती करी

0: अभाविण प्रीती असंच त्यांचं वागणं होतं.
1: पांडुरंग पांडुरंग, काळ मोठा कठीण आलाय. भोळी भाबडी लोक अंधश्रद्धा दुष्ट रूढी यामध्ये अडकून पडलीत. देवाला कोंबडी आणि बकरी कापतात, अंगात वारं आलंय म्हणून घुमू लागतात, शेंद्री देवतांची उपासना करतात, देवाचा कोप होऊ नये म्हणून खुळसट रूढी पाळत बसतात. पांडुरंगा, अरे तू विश्वाचा मालक इतका कच्चा दिलाच आहेस? माझा पांडुरंग भक्तवत्सल आहे, तो आनंदाचा ठेवा आहे, हे केव्हा कळणार या लोकांना? मागे ज्ञानेश्वर माऊलींनी ही सगळी साफसफाई केली होती, 18 पगड जाती एकत्र करून हरिनामाचा झेंडा फडकवला, धर्माचा खरा अर्थ सांगितला होता. पण पांडुरंगा, आता त्यालाही बरीच वर्ष उलटली, लोकांचं स्मरण फारच कमकुवत असतं, चांगल्या गोष्टी वारंवार त्यांच्या गळी उतरवाव्याच लागतात. दुष्काळानं नुकतंच कंबर्ड मोडलं आणि त्यात यावनी आक्रमणाची भर पडली. हे सुलतानाचे लोक रयतेला फार पिडतात, शेतातली उभी पिकं कापून नेतात, जबरदस्तीनी वसुली करतात आणि सगळ्यात भयंकर म्हणजे पोरी बाळींना पळवून नेतात. भोळ्या बाबड्या रयतेला कधी धाक दाखवून तर कधी लालूच दाखवून धर्मांतर करतात. शिवबाराजे तलवारीच्या जोरावर देव देश आणि धर्माचं रक्षण करतायत. आम्ही वारकऱ्यांनी सुद्धा धर्माचा खरा अर्थ सांगून रयतेला शहाणं केलं पाहिजे. या कठीण परिस्थितीत परमेश्वराची भक्ती लोकांना मनोधैर्य देईल. पांडुरंगा, त्यासाठी धर्माचं खरं स्वरूप लोकांच्या पुढे यायला हवं रे. कासया पुजावी अनेक दैवते, पोट भरे तेथे लाभ नाही, कासया करावे मुक्तीचे सायास, मिळे पंढरीस फुकासाठी. तुका म्हणे करी कीर्तन पसारा, लाभ येईल घरा पाहिजे तो. बंधू हो, आहो देवाच्या दरबारात सौदा चालत नाही, तिथे फक्त भक्तीचंच नाणं लागतं. तुम्ही मनोभावे भक्ती केली तर तुम्हाला हवं ते द्यायला माझा पांडुरंग पंढरपुरात बसलाय, अगदी अगदी मुक्ती सुद्धा देईल तो.
0: महाराजांची भक्ती आणि सद्ग्रंथांचा अभ्यास दिवसेंदिवस वाढत चालला होता. गीता भागवत करीती श्रवण आणि चिंतन विठोबाचे, हेच त्यांचं जीवन. त्या आधारे महाराज लोकांना धर्माचं वर्म नेमक्या शब्दात सांगू लागले.
1: वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. वेदांमध्ये फार महत्वपूर्ण तत्वज्ञान सांगितलंय, पण त्याचा मतिदार्थ एवढाच की पांडुरंगाला शरण जावं आणि सतत प्रेमानी त्याचं नाव घ्यावं. आपल्यासारख्या सामान्य लोकांना कशाला हवाय तत्वज्ञानाचा काथ्याकूट? आपल्यासाठी विठोबाच परब्रह्म, विठोबाच मायबाप, विठोबाच सर्व काही. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची द्यावे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

महाराजांचं सांगणं लोकांना आवडू लागलं. लोक त्यांना गुरु मानायला लागले. कान्होबा भाऊजी त्यांचे शिष्य झाले. संताजी जगनाडे होतेच संगतीला. संताजी भाऊजी तर बुवांचे लहानपणापासूनचे जीवाभावाचे मैत्र. लोहगावच्या शिवाजी कासाराने सुद्धा महाराजांना गुरु मानलं. मला सगळ्यात नवल वाटतं ते कोल्हापूरहून आलेल्या बहिणाबाईंचं. बाई असूनही संसार करता करता ती संत झाली. काय काय सोसलं असेल हो त्या माऊलीनी. तिचं तिलाच माहिती विचारिला. बहिणाबाईंनी पोरवयातच कोल्हापूरला जयराम स्वामींची कीर्तनं ऐकली.

हे जयराम स्वामी वडगावकर साताऱ्याजवळचे. कुठे सातारा आणि कुठे आमचं देहू. त्यांच्यापर्यंत आमच्या बुवांचे अभंग पोहोचले तरी कसं? ऐकावं ते नवलच.

0: हे स्वामी आमच्या बुवांचे अभंग कीर्तनातून सांगायचे. ते अभंग ऐकून बहिणाबाईंच्या मनात बुवांबद्दल भक्ती जागी झाली. तिनं रात्रंदिवस बुवांचा ध्यास घेतला. एकदा म्हणे तिला स्वप्नात बुवांचं दर्शन झालं. तिच्या नवऱ्याला काय हे फारसं पसंत नव्हतं. कसं असेल हो, अहो पुरुष माणूस तो, भले संसार चांगला केला असेल बहिणाईने, तरी घरातल्या बाईचं मन सारखं देवाकडे धावत असेल तर कसं चालेल. अखेर काय जादू झाली कोण जाणे. बहिणाबाई नवऱ्याला सवे घेऊन देहूत महाराजांकडे आली. तिथं काही दुष्ट लोकांनी तिला त्रास दिला, पण तिची महाराजांवर फार निष्ठा. ती त्यांना साक्षात पांडुरंगच समजायची. म्हणायची, तुकोबांचा पार वर्णिलासे कोणी, कलियुगी जाण प्रल्हाद हा. बहिणी म्हणे लोक बोलती सकळ, तुकोबा केवळ पांडुरंग. महाराजांनी साधा सोपा भक्तीचा मार्ग लोकांना शिकवला. आधी तो त्यांनी स्वतः अनुभवला होता.
1: विठ्ठल विठ्ठल, मनापासून नामस्मरण करा, भगवंत तुम्हाला नक्की भेटेल. आवले, अगं तू सुद्धा आता या संसाराची चिंता सोड आणि नामस्मरण कर, त्यात तुला आनंद मिळेल.
0: मी कशाला घेऊ त्या काळ्याचं नाव. त्यांनी तर तुम्हाला नादी लावलं आणि माझ्या संसाराचं वाटोळं केलं, त्याचं नाव मी कशाला घेऊ. आणि मी हळूच पुटपुटले, त्यांनीच तर तुम्हाला माझ्यापासून दूर नेलं. माझ्यापासून दूर गेलेले महाराज लोकांच्या मात्र गळ्यातले ताईत झाले. लोक कीर्तनाच्या निमित्ताने बुवांच्या अवतीभोवती जमू लागले, त्यांच्याकडून उपदेश घेऊ लागले. म्हणतात ना, माणसाची कीर्ती वाढली की त्याचे शत्रूही वाढतात. देहू गावात बुवांना मिळालेला मान देहूतील काही लोकांना खुपू लागला. त्यामध्ये मंबाजी नावाचा एक कर्मठ पंडित आघाडीवर होता. आमच्या बुवांमुळे त्याचं महत्व कमी होतंय असं त्याला वाटायला लागलं. त्याने हर तऱ्हेने त्रास द्यायला सुरुवात केली. एकदा राऊळाच्या प्रदक्षिणा मार्गावरच त्याने काटेरी फांद्यांचा मोठा भारा टाकला. बुवाने तो बाजूला केला आणि नेहमीप्रमाणे राऊळात कीर्तन सुरू केलं. मंबाजीला हे कळताच त्याने कीर्तनात दंग झालेल्या बुवांना त्याच काटेरी फांद्यांनी झोडपून काढलं. बुवा रक्तबंबाळ झाले. मला ते कळताच मी धावत जाऊन बुवांना घरी घेऊन आले, गुळ पाणी दिलं, जखमांना हळद लावली आणि मग गेले त्या मंबाजीचा समाचार घ्यायला, तर भेकड घरात जाऊन लपला. त्या काळात बुवांच्या संतपणाचे मी कधी कौतुक केलं नाही, उलट रागच यायचा. पण बुवांना कोणी त्रास दिला तर मात्र मी वाघिणीसारखी चवताळून उठायचे. थोड्या वेळाने आमचे बुवा तिथं आले आणि त्याचे हातपाय चेपू लागले की ओ. वर बोलतात कसे.
1: देवा, अहो मला मारल्यामुळे तुमचे हातपाय दुखत असतील ना.
0: आता काय बोलू या भोळ्या भक्ताला. जाऊ दे. ज्ञानोबा माऊलींची शिकवण त्यांच्या अगदी हृदयात रुजली होती.
1: जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा.
0: गीता ज्ञानेश्वरीत सांगितलेला उपदेश स्वतः अनुभवून

तो आचरणात आणणाऱ्या महाराजांना मंबाजीमध्ये भगवंत दिसला, मला मात्र त्याच्यात मत्सराचे भयानक भूतच दिसले. चालायचंच, नजरेतला फरक. महाराजांच्या वेदनांनी दुःखी होऊन मी घरी आले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हा महाराजांचा अभंग पुटपुटत राहिले. आणि मनाच्या एका कोपऱ्यातून हळूच महाराजांच्या पावलांना हात लावून नमस्कार करायला मात्र विसरले नाही.

0: आवली, आकाशाची सावली,
1: आताच आपण अवली आकाशाची सावली हा कार्यक्रम ऐकलात. लेखन होतं अनुराधा म्हात्रे यांचं, सहभाग होता प्रसाद कुलकर्णी आणि अनुराधा म्हात्रे यांचा. तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्यांचे विचार यामध्ये आपण दंग झालो होतो. काहीच दिवसामध्ये आता पालखी प्रस्थान होईल आणि सगळा महाराष्ट्र वारीमय आणि विठ्ठल नामाच्या गजरात नाहून निघेल.

मैत्रिणींनो, कार्यक्रमात आता पुढे जाऊया. ऐकूया संस्कृतीच्या पाऊल खुणा. संस्कृतीच्या पाऊल खुणा अंतर्गत प्राचीन भारतीय शास्त्र संपदा अंतर्गत आयुर्वेद याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार. आयुर्वेदा संबंधीच्या कार्यक्रम शृंखलेतल्या आजच्या शेवटच्या भागात आपण आयुर्वेद आणि संस्कृत तज्ज्ञ डॉक्टर अंबरीश खरे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आतापर्यंतच्या भागात त्यांनी आचार्य चरक, आचार्य सुश्रुत आणि वाग्भट या त्रिमूर्तीची ओळख करून दिली आणि त्यांच्या ग्रंथरचनांचीही प्राथमिक माहिती सांगितली. चरक संहितेविषयीही आपण मागच्या भागात पाहिलं. आज सुश्रुत संहितेविषयी आपण आणखी त्यांच्याकडून विस्तृत जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर खरे.
1: नमस्कार डॉक्टर निलिमा थत्ते.
0: मागच्या भागात तुम्ही शल्यतंत्र म्हणजे नेमकं कसं होतं आणि त्याची काही यंत्र आणि हत्यारं कशी सुश्रुत संहितेत त्याचे उल्लेख आहेत हे सांगितलं. तर ही सगळी जी तंत्र वापरली जात होती ती जखम शिवण्यासाठी किंवा काही शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरली जात होती, तर त्यासाठी म्हणजे सुई किंवा ज्याला आपण धागा म्हणतो ते काय वापरत होते?
1: आता असं आहे की सुयांचा वापर अर्थातच होता, ज्यांचे उल्लेख आपल्याला मिळतात, परंतु त्या काळी आता आपण कॅटगट वापरतो तशा पद्धतीचे विरघळणारे धागे हे तर त्यावेळेला उपलब्ध नव्हते. पण त्याच्यामुळे शस्त्रक्रिया करताना त्यांना जाणीवपूर्वक काही नैसर्गिक किंवा सेंद्रिय म्हणूया अशा पद्धतीचे घटक असतील अशा गोष्टींचा विचार हा करावा लागत होता. मी काही उल्लेखनीय अशा एक दोन शस्त्रक्रिया फक्त सांगू इच्छितो. आता उदाहरण द्यायचं झालं तर काही म्हणजे अगदी कॉस्मेटिक म्हणता येणार नाही परंतु मोठं काही व्यंग्य उत्पन्न झालं असेल तर ते झाकलं जावं इतपत काही शस्त्रक्रिया करणं हे त्या काळातही कदाचित महत्वाचं वाटलं असावं. उदाहरणार्थ नाकाशी संबंधित काही शस्त्रक्रियांचा उल्लेख आपल्याला सापडतो, ज्याला रायनोप्लास्टी आपण म्हणतो आधुनिक काळात, की ज्याच्यामध्ये कपाळावरच्या त्वचेचा वापर करून त्याच्या सहाय्याने नाक पुन्हा तयार करणं, जेणेकरून त्याचं जे काही व्यंग्य चेहऱ्यावर आलं असेल ते कुठेतरी दूर व्हायला मदत होईल, अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या त्या काळात केल्या जात होत्या. त्याच पद्धतीने पोटाशी संबंधित आतड्याच्या शस्त्रक्रियांचा उल्लेख सापडतो. आता नाकाच्या बाबतीत ते निदान वर आहे, तिथे काहीतरी सुचरिंग मटेरियल तुम्ही वापरलं तर ते नंतर तुम्हाला काढून टाकणं शक्य आहे, पण पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी आत आतड्याला शिवणार कसं, तुम्ही तिथली जखम बंद कशी करणार, हा प्रश्न येतो. तर अशा वेळेला आपल्याला सुश्रुतामध्ये एक वेगळाच उपाय हा सांगितलेला दिसतो. ते म्हणजे ते विशिष्ट प्रकारचे मुंगळे गोळा करत
0: बर
1: आणि त्या आतड्याची जी शस्त्रक्रिया करायची आहे ती केल्यावर ज्या ठिकाणी शिवण घालायची आहे त्या ठिकाणी त्या मुंगळ्यांना पकडून नेत असत आणि ते मुंगळे त्या आतड्याच्या त्या ठिकाणी कडकडून चावा घेत. चावा घेतला की त्यांचं डोकं तोडून टाकायचं मुंगळ्यांचं, अशा प्रकारे की शरीर वेगळं होईल आणि ते डोकं आणि त्यांचा तो बाईट चावा जो आहे तो थेट तिथेच त्या जागेवर राहील. अशा एका शेजारी दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असा ओळीने जर तुम्ही मुंगळे चावायला लावलेत आणि त्यांचे बाईट्स तिथेच ठेवून मागची शरीर तोडून टाकलीत तर ती डोकी तिथेच राहतात आणि आपल्याला माहिती आहे की मुंगळ्यांचा चावा काही विशिष्ट जातीच्या हा इतका पक्का असतो की ते मेले तरी तो चावा सोडत नाही, चावलेला भाग हा तसाच राहतो. तशा प्रकारचे मुंगळे होते आणि त्यामुळे एक प्रकारे सुचरिंगचं काम हे ऑटोमॅटिक होत असे आणि अशा प्रकारे ती जखम बंद झाली की बाहेरचा भाग शिवायला अडचण नव्हती, ती नंतर जखम टाके काढता येत असत, पण आतल्या आतड्यावरचे टाके काढायची गरज नव्हती, ते सेंद्रिय पदार्थ असल्यामुळे आतल्या आत नंतर काळाच्या ओघात ते जोडून येतील किंवा विरघळून जातील असं आपण म्हणू शकतो.
0: हा फारच चतुर आणि म्हणजे निरीक्षणातून आलेला हा वापर त्यांनी केलेला होता, याची दाद नक्कीच द्यायला पाहिजे. आणि मग बाहेरच्या जखमांसाठी रेशीम किंवा असं काही वापरलं जात,
1: अर्थातच अशा पद्धतीचे काही धागे हे त्या काळामध्ये वापरले जात असत.
0: मागच्या भागात उल्लेख केला होता की गर्भावस्था आणि त्याचा पुढे होत जाणारी डेव्हलपमेंट याविषयी सगळं वर्णन आहे, पण काही जन्मजात व्यंग किंवा अनुवंशिक आजार यांचे काही उल्लेख आहेत का?
1: अगदी थेट उल्लेख असं आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु आपल्याकडे ह्या शारीरस्थानामध्ये जे वर्णन सापडतं आयुर्वेदाच्या ग्रंथांमधून त्याच्यावरून आपल्याला असं दिसतं की त्या परंपरेमध्ये त्यांना काही आजार असे वंशातून मागच्या पिढीतून आई वडिलांकडून पुढे येतात याची जाणीव झाली होती. त्यांनी मनुष्याचे गुण सांगताना वेगवेगळे प्रकार जे सांगितले त्यात मातृज, पितृज म्हणजे आईकडून येणारे, वडिलांकडून येणारे अशा पद्धतीचे सांगितले, तर काही सहज म्हणजे ते त्याच्याच जन्मात स्वतःबरोबर असतात आणि काही तो त्याला योग्य वाटतात ते आत्मसात करतो, ज्याला सात्म्यज असा शब्द वापरलेला आहे, तर अशा पद्धतीचे असतात. आणि त्यांना हेही जाणीव होती की एखादं व्यंग्य जर मुलामध्ये उत्पन्न झालं तर त्याचं कुठेतरी मूळ हे आई वडिलांच्या बीजामध्ये असू शकेल, तिथूनच ते पुढे आलं असेल, म्हणजे क्रोमोझोम्स किंवा डीएनए असे शब्द तिथे नाहीत किंवा त्या

0: ची फारशी कल्पना आधुनिक काळात जसं आपण शास्त्राच्या सहाय्याने विज्ञानाच्या सहाय्याने शोधली आहे तशी त्यांना नसावी, परंतु चिंतनातून त्यांना तो सिद्धांत म्हणून माहिती होता. कारण सुश्रुताचं वैशिष्ट्य हे की सुश्रुतामध्ये या संदर्भातलं एक वाक्य आपल्याला सापडतं की यस्य यस्य ही अंगावयवस्य बीजे बीजभाग हा उपतप्तो भवती तस्य तस्य ही अंगावयवस्य विकृतीर उपजायते नोपजायते चानुपतापात. म्हणजे एखाद्या अंगात त्याला जो अवयव आहे एखादा जो भाग आहे त्याच्यात जर विकृती असेल तर ती विकृती उत्पन्न होण्याचं कारण त्या बीजामधला त्या अंगावयवाशी संबंधित असलेला जो अगदी बीज भाग छोटा भाग आहे त्याच्यामध्ये मुळात असलेली विकृती म्हणजे अनुवांशिक, आणि तीच पुढे जाऊन प्रगट होते. आणि ते मूळ बीज जर चांगलं असेल त्याच्यात जर तो वंशामध्ये विकृती नसेल तर अर्थातच ती उत्पन्न होतही नाही. त्यामुळे काही विकार हे अनुवांशिक येतात याची जाणीव त्यांना निश्चितच होती.
1: मग अशी नाकाच्या शस्त्रक्रियेबद्दल जसं तुम्ही सांगितलं तसं डोळ्याची काही शस्त्रक्रिया, म्हणजे मी असं वाचलंय की सुश्रुतानी पहिल्यांदा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली होती.
0: हो, आपण मागच्या भागामध्ये ज्या वेळेला सुश्रुत संहितेचं एकंदर रचना कशी आहे ह्याचा विचार करत होतो त्यावेळेला आपण त्यातल्या उत्तरतंत्राबद्दल काही भाग बघितला की ज्याच्यामध्ये डोळे नाक कान यांच्याशी संबंधित काही विकार त्याच्याशी संबंधित शस्त्रक्रिया यांची वर्णनं येतात. तर त्या ठिकाणी आपल्याला डोळ्यांच्या शस्त्रक्रियांचं काही विकारांचं वर्णन सापडतं ज्याच्यामध्ये याचा समावेश होतो. त्याच पद्धतीने मूत्रमार्गातले खडे दूर करण्याची शस्त्रक्रिया अशा काही वेगळ्या शस्त्रक्रिया सुद्धा सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेल्या आहेत.
1: विषबाधा किंवा सर्पदंश किंवा विंचवाचा दंश याविषयी पण काही सांगितलेलं आहे का त्या?
0: हो, आयुर्वेदामध्ये याला अगदतंत्र असा शब्द वापरला जातो. टॉक्सिकॉलॉजी सारखा खरं तर हा भाग आहे आणि ज्याच्यामध्ये कल्पना अशी आहे की ही जी विष आहे ती विष जर एखाद्या माणसाच्या शरीरात गेली तर त्याने अर्थातच तो मृत्यूला प्राप्त होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी डिफॉर्मिटी येऊ शकते आणि ती थांबवण्यासाठी त्या विषावर काहीतरी उतारा म्हणजे अँटीडोट हा दिला पाहिजे. त्या दृष्टीने काही औषधी योजना या त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यासाठी विष कुठलं हे आधी तुम्हाला ठरवलं पाहिजे, त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी स्थावर आणि जंगम अशा दोन प्रकारचे विष सांगितलेले आहेत. स्थावर विष म्हणजे जी एकाच ठिकाणी राहतात म्हणजे त्याच्यामध्ये वनस्पती आल्या अर्थातच, कारण वत्सनाभ किंवा कुचला यासारख्या वनस्पती ज्या अत्यंत विषारी असतात धोत्रा आपल्याला माहिती आहे तर ह्या वनस्पतींचा समावेश त्याच्यात होतो. त्याचप्रमाणे काही खनिज द्रव्य मोरचूद आपल्याला माहिती आहे की जी विषारी असतात जी शरीरात गेली तर आपल्याला त्रास होऊ शकतो अपाय होऊ शकतो त्यामुळे ती स्थावर विष झाली. आणि जंगम हा गमतीशीर प्रकार आहे कारण जंगम या शब्दाचा मोबाईल असा अर्थ होता. आता हिंडती फिरती विष म्हणजे काय?
1: प्राणी.
0: तर विषारी प्राणी आणि त्याच्यामध्ये मग सर्प आहेत, वृश्चिक म्हणजे विंचू आहेत, कोळी आहेत, मधमाशांसारखे काही इतर कीटक आहेत की जे विषारी असतात आणि मग त्यांचे प्रकार म्हणजे सर्प किती प्रकारचे आहेत त्यातले घातक कुठले कमी घातक कुठले किंवा त्यांचं विष जर शरीरात गेलं दंश झाला तर त्याचे काय काय लक्षणं तुम्हाला त्याच्यावर दिसतात आणि मग उपचार काय काय केला पाहिजे याची माहिती येते. पण आपल्याला एक लक्षात येतं की आधुनिक काळात जसा एक विशिष्ट अँटीव्हेनम तुम्ही देऊ शकता आणि त्याने सर्पविषदंश झाला असेल तरी सुद्धा त्याच्यातून मनुष्य वाचू शकतो तितकं प्रगत तंत्र हे त्यांच्याकडे उपलब्ध नव्हतं. या ठिकाणी मात्र मंत्रांचं सहाय्य हे घ्यायला आयुर्वेदात सांगितलेलं दिसतं. अर्थातच फक्त मंत्र म्हणा म्हणजे विष उतरेल असा त्यांचा दावा नाही. त्यांनी काही मंत्रही सांगितलेत आणि काही विशिष्ट औषधंही सांगितली आहेत की ह्या वनस्पतींचा अशा अशा प्रकारे औषध तयार करून जर दिलं तर त्याने इतका इतका उपयोग होऊ शकतो की अशा प्रकारे माणूस वाचू शकतो. पण ते म्हणतात की सिद्ध मंत्रांचा जितका चांगला उपयोग हा विषाच्या बाबतीत होतो तितका औषधांचा होत नाही. त्यामुळे एखादा जर असा माणूस असेल की ज्याने हे मंत्र सिद्ध केलेले आहेत तर तुम्ही त्याचा नक्की मदत घेऊ शकता. पण अन्यथा हीही औषधं वापरून काही ना काही उपयोग तुम्हाला निश्चित होईल आणि आपल्याला असं म्हणता येईल की त्यातल्या त्यात कमी धोक्याचे असे जे प्राणी होते विषारी त्यांचं विष दूर करण्या इतपत त्यांच्याकडे शक्ती होती. पण अगदी नाग चावला उदाहरणार्थ तर ते बरं करणं हे अर्थातच कठीण असेल ह्याची त्यांना कल्पना होती. पण जे प्रथमोपचार ज्याला आपण म्हणू की चावलेल्या भागाच्या वर एक जर घट्ट बंधन घातलं तर ते विष शरीरात पसरत नाही ह्याची मात्र त्यांना जाणीव होती आणि तसे उपाय पण त्यांनी आपल्याला करायला सांगितलेले आहेत.
1: पण मग यात मुद्दाम जखम करून रक्त वाहवणं असा प्रकार ते करत होते का?
0: हो, त्याचाही उल्लेख आपल्याला सापडतो. काही विशिष्ट भोपळ्यासारख्या गोष्टी वापरून रक्त मोक्षण करणं म्हणजे रक्त शरीरातून वाहू देणं हाही भाग त्यांनी सांगितलेला आहे. आणि हे विषाच्या बाबतीत आपल्याला मुद्दाम करावं लागतं पण त्याही व्यतिरिक्त काही आजार असे असतात

0: की ज्याच्यामध्ये रक्तमोक्षण हा एक विधीच करा असं सांगितलेलं आहे, की ज्याच्यामध्ये शरीरातून जर तुम्ही विशिष्ट प्रमाणात रक्त बाहेर काढून टाकलं तर तुमचा तो विकार कमी व्हायला मदत होते. आणि मग हे करण्यासाठी ते जळू नावाचा जो प्राणी असतो म्हणजे जलौका त्याची मदत घेत असत. कारण काही विशिष्ट प्रकारच्या जळवा अशा असतात की ज्या माणसाचं अशुद्ध रक्त पितात ही संकल्पना आहे, आणि त्याच्यामुळे विशिष्ट ठिकाणी शरीराला जर जळू तुम्ही लावलीत तर ती एका विशिष्ट प्रकारे रक्त शोषते, आणि अशा प्रकारे रक्तमोक्षण केलं म्हणजे शरीरातून रक्त आपण बाहेर काढून टाकलं तर त्या विकाराची तीव्रता कमी व्हायला मदत होतो.
1: मला वाटतं आजही अजून कोकणात काही ठिकाणी ही जळवांचा वापर केला जातो.
0: हो, शहरातही काही वैद्य रक्तमोक्षणासाठी हे वापरतात.
1: एक जाताता अजून एक छोटासा प्रश्न आहे की त्या काळात भूलतंत्र तर अस्तित्वात नव्हतं, तर मग शस्त्रक्रिया करताना रुग्णाला वेदना होऊ नये म्हणून ते काय करत होते का?
0: एक मला असं वाटतं की आजच्या आपल्या वेदनेच्या संकल्पना ह्या प्राचीन काळापेक्षा खूपच बदललेल्या आहेत, आणि आपण सहज सुलभ वेदनारहित सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत या दृष्टीने कार्य करतो. रुग्णाच्या दृष्टीने विचार करता त्याला एक सुखद अनुभूती येण्यासाठी हे आवश्यकही असतं, पण प्राचीन काळी बहुतेक त्यांची वेदना सहन करण्याची क्षमता मुळातच जास्त होती. आपल्याला गंमत वाटेल पण आमट्यांच्या जर तुम्ही काही पुस्तकांमधून बघितलं तर अस्वलाने हल्ला केल्यावर सुद्धा तो आदिवासी त्यांच्याकडे कसा आला आणि इतकी जखमी अवस्थेत असताना सुद्धा त्यांनी भूल न देता त्याचं कसं ऑपरेशन केलं किंवा कसे टाके घातले या पद्धतीची वर्णनं आपल्याला वाचायला मिळतात. त्याच पद्धतीने रुग्णावर हे उपचार काही वेळेला करणं हे त्या काळात गरजेचं होतं. त्याला बांधून घालत खाटेला आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाई, अर्थातच ती रुग्ण गुपचूप होणारी वेदना सहन करत असे. आणि एक सुश्रुत संहितेमध्ये गमतीशीर उल्लेख असा मिळतो की तो जर अगदी सुकुमार म्हणजे नाजूक असेल की ज्याला सहनच होणार नाहीत त्या वेदना तर त्याला दारू पाजावी. त्या एका नशेमध्ये ज्या वेळेला त्याला गुंगीत झोप लागेल, वेदनेचा विसर पडेल, तेव्हा त्याची शस्त्रक्रिया करा असं सुश्रुत सांगतो.
1: सुश्रुत संहितेबद्दलही खूपच छान रंजक अशी माहिती आपल्याला मिळाली. आता अर्थातच या तीन ग्रंथांच्या पैकी शेवटच्या ग्रंथाकडे आपण वळूया, म्हणजे आचार्य वाग्भटांचा अष्टांग संग्रह आणि अर्थात अष्टांग हृदय. तर हे आठ अंग ही एक काय संकल्पना आहे?
0: आयुर्वेदामध्ये आठ अंगांचं वर्णन हे प्राचीन काळापासून आपल्याला मिळतं. हे एक प्रकारे आठ शाखा आहेत असं आपण म्हणूया, उपचार ज्यांच्या अंतर्गत केल्या जातात. आणि त्याचा ग्रंथाच्या नावामध्ये वापर म्हणून पहिल्यांदा अर्थातच वाग्भटांनी केला, कारण अष्टांग हृदय किंवा अष्टांग संग्रह या नावातच तुम्हाला आठ अंग असलेला अष्टांग हा शब्द दिसतो. पण त्या आठ अंगांचा विचार हा चरकामध्ये किंवा सुश्रुतामध्येही होता. फक्त आपण याच्या पूर्वीच्या भागामध्ये बघितलं तसं फिजिशियन्सची आणि सर्जन्सची अशा वेगळ्या परंपरा असल्यामुळे शल्यक्रिया करणारे काही लोक वेगळे असत आणि औषधोपचारांद्वारे लोकांचं रोगनाश करणारे लोक वेगळे असत, त्यामुळे काही वस्याहुष चिकित्सा येशू संश्रिता. याच्यातला पहिला काय हा जो शब्द आहे त्याने काय चिकित्सा म्हणजे जनरल फिजिशियन जे आपलं काम करतो की शरीर तपासायचं आणि त्या शरीरात एखादा व्याधी असेल तर त्याला औषध देऊन बरं करायचं, असं एकंदर सर्व शरीराची उपचार करणारा ट्रीटमेंट देणारा असा जो वैद्य आहे तो ह्या कायचिकित्सा शास्त्रामध्ये पारंगत असणारा असतो. पण हे झालं मोठ्या माणसाच्या बाबतीत. लहान मूल असेल तर काय, त्याच्यासाठी बालचिकित्सा पाहिजे जे ह्याच्यानंतरचं दुसरं अंग आहे. त्याच्यात बालरोगांचं वर्णन, लहानपणी मुलांना वेगवेगळे होणारे आजार, त्यांच्यावर उपचार कसे करावे, त्यांचं शरीर लहान असल्यामुळे त्यांना औषधाचा डोस कसा द्यावा, कुठल्या मात्रेत ती दिली पाहिजेत ह्याचा विचार असतो. काही विशेष औषधं अशी आहेत की ती लहान मुलांनाच दिलेली चालतात किंवा त्यांच्यासाठीच ती गुणकारी असतात कारण त्यांना त्या विशिष्ट प्रकारचे विकार होतात जे मोठ्यांमध्ये दिसत नाहीत, असाही प्रकार आपल्याला सापडतो. आणि एक या संदर्भात वेगळा सांगता येईल भाग की जो ह्याच्या पुढच्या अंगाशी सुद्धा संबंधित आहे, कारण काल बाल याच्यानंतर ग्रह हे अंग आपण बघितलं, तर ग्रह या शब्दाचं स्वतंत्रपणे आज ह्या ग्रह शब्दाशी संबंधित असलेली संहिता अशी आज उपलब्ध नाहीये, पण काही प्रमाणात त्याच्याशी संबंधित उपचार हे उपलब्ध संहितांमध्ये सांगितलेले दिसतात. ग्रह याचा अर्थ काही अतिमानवी शक्ती की ज्या माणसांना झपाटतात अशी एक कल्पना आहे, आणि ते ग्रह या शब्दाचा संस्कृतमध्ये धरणे असा अर्थ होतो, आणि त्या माणसाला पकडतात धरतात झपाटतात म्हणून त्यांना ग्रह असं म्हटलं जायचं. तर तशा लहान मुलांना झपाटणाऱ्या पण काही शक्ती असतात ज्यांना बालग्रह असं म्हटलं जायचं. आणि त्या बालग्रहांसाठीची पण काही ट्रीटमेंट ही आपल्याला आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये सापडते. त्याच्यामध्ये 7-8 प्रकार वेगवेगळे दिलेले आहेत. आणि त्यांनी असं सांगितलं की स्कंद

0: हा जो ग्रह आहे हा सगळ्याचा राजा असल्यासारखा एक प्रकारे आहे, आणि त्याच्यामुळे त्याची जर लागण झाली किंवा त्याने जर झपाटलं तर त्याला बरं करणं हे कठीण असतं.
1: अवघड.
0: पण गंमत अशी की या ग्रहांची जी नावं आहेत ती जर बघितली तर त्याच्यात एक पुतना हे नाव पण आपल्याला सापडतं.
1: बर.
0: आणि हे आश्चर्यकारक किंवा गमतीशीर अशासाठी आहे की आपल्याला कृष्णाच्या संदर्भातली जी पुतना माहिती आहे ती अशीच लहान मुलांना मारत असे असा वर्णन आपल्याला पुराण कथांमध्ये किंवा महाभारताच्या संदर्भात हरिवंशात सापडतं. तर त्या प्रकारचीच ही पुतना ही एक प्रकारची शक्ती मानलेली आहे की जी लहान मुलांना त्रास देते किंवा त्यांच्यात काही आजार उत्पन्न करते, आणि मग विशिष्ट प्रकारे काही मंत्र म्हटले, काही औषधं दिली आणि उपचार केले की त्या ग्रहांचा नाश होऊ शकतो किंवा ती लहान मुलं बरी होतात असं वर्णन पण आपल्याला या संहितेमध्ये सापडतं. सुश्रुत संहितेत याची काही जास्त माहिती ही आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर ऊर्ध्वांग हा जो शब्द आहे त्यालाच शालाक्य तंत्र असं पण म्हटलं जातं. याच्यामध्ये खरं तर ऊर्ध्वांग म्हणजे मानेच्या वरचा भाग हा अपेक्षित आहे, आणि याच्यामध्ये शलाका याचा अर्थ सळई किंवा सुईसारखे बारीक प्रोब ज्याला आपण म्हणू की ज्या प्रोब्सच्या सहाय्याने तुम्हाला आत वाकून बघायला लागतं. मग तोंड असेल तर तुम्हाला घशापर्यंत जाऊन बघणं गरजेचं आहे, कानाच्या आत बघणं, नाकाच्या आत बघणं गरजेचं आहे, आणि मग तो विकार कळला की तुम्ही उपचार करता. ही जी इंद्रिय आहेत कान नाक घसा वगैरे ही आकाराने छोटी असल्यामुळे त्याच्यात विशिष्ट प्रकारचीच अवजारं ही तुम्हाला शल्यक्रिया करताना वापरावी लागतात, आणि त्याच्यामुळे साध्या शस्त्रक्रियेच्या ऐवजी त्यांनी एक ही वेगळी शस्त्रक्रियेचा प्रकार किंवा वेगळा उपचाराचा भाग काढला आणि त्याला शालाक्य तंत्र किंवा ऊर्ध्वांग तंत्र असं नाव दिलं, ज्याच्यामध्ये कान नाक घसा डोळे यांच्याशी संबंधित सगळ्या शस्त्रक्रियांचा समावेश हा होतो.
1: म्हणजे ह्या शलाका ज्या होत्या त्या आतून अर्थातच पोकळ असतील.
0: बरोबर.
1: मग त्याचा फक्त बघण्यासाठी उपयोग केला जात होता का त्यातून काही औषधी देण्यासाठी पण केला?
0: औषधी देण्यासाठी क्वचित होता, पण बघणं किंवा ज्याला आपण रिट्रॅक्शन म्हणू की थोडं बाजूला करून डायलेट करून पाहायचंय, धरून ठेवायचंय, तर मोठाली अवजारं वापरून आपल्याला या छोट्या भागात काहीच काम करता येणार नाही. ते करण्यासाठी या विशिष्ट प्रकारच्या सळया किंवा सुया या वापरल्या जात होत्या. आणि याच्या पुढचं शल्य हे अंग मात्र प्रसिद्धच आहे की ज्याच्यामध्ये एकंदरच सर्व वेगवेगळ्या शस्त्रक्रिया मग त्या पोटाच्या असतील, हाडांशी संबंधित काही असतील, तर त्यांचाही समावेश हा या याच्यामध्ये येतो.
1: मग याच्या पुढची तीन अंग आहेत म्हणजे दंष्ट्रा.
0: आता दंष्ट्रा या शब्दाचा खरं तर अर्थ दाढ असा आपल्याला माहितीच आहे संस्कृतमध्ये, पण या ठिकाणी विषदंत अपेक्षित आहे. मगाशी आपण ज्याची चर्चा सुश्रुताच्या संबंधात केली ते अगदतंत्र म्हणजे टॉक्सिकोलॉजी ह्याचा इथे विचार होता, आणि वेगवेगळे विषारी पदार्थ किंवा विषारी प्राणी आणि त्यांचं विष बाधलं असता काय उपचार करायचे ह्याचं वर्णन खरं तर या अंगामध्ये केलं जातं. आता ही जी अष्टांग आहेत यातली ही पहिली सहा अंग ही रोगांवर उपचार करणारी अशी आहेत, पण पुढची जी दोन आहेत ती स्वस्थ माणसालाच काही विशिष्ट गोष्टी मिळवून देणारी आहेत. त्याच्यामध्ये जरा वृषान असे जे दोन शब्द त्या श्लोकात शेवटी आले होते त्याच्यामध्ये जरा या शब्दाने म्हातारपण अपेक्षित आहे, आणि ते वृद्धत्व येऊ नये यासाठी काही उपचार करता येणं शक्य आहे का? माणसाचं तारुण्य किंवा तारुण्यामध्ये असलेली शक्ती त्याच्या देहामध्ये असलेलं सामर्थ्य टिकून राहावं यासाठी काही करता येईल का? हा भाग खरं तर बघण्यासारखा आहे. ह्याला रसायन चिकित्सा असं पण आपल्याला म्हटलेलं दिसतं, आणि या रसायनाच्या सेवनामुळे माणसाला आपलं तारुण्य टिकवता येतं किंवा वृद्धत्वाला दूर सारता येतं अशी कल्पनाही आपल्याला दिसते. ही जी रसायनं आहेत याच्यामध्येही दोन प्रकार आपल्याला दिसतात. काही आहेत ती वातातपिक म्हणजे तुम्ही रोजचं काम करताना ऊन पाऊस आपण म्हणतो तसं वात म्हणजे वारा आणि आतप म्हणजे ऊन ह्याच्याशी संबंधित कामं करताना फक्त मध्ये मध्ये त्यांचं सेवन करायचं आणि विशिष्ट प्रमाणामध्ये त्याचा गुण येतो. पण कुटी प्रावेशिक हे जे दुसरं रसायन आहे ते अधिक चांगलं महत्वाचं आहे की ज्याच्यामध्ये तुमचं दैनंदिन कामधाम सोडून तुम्हाला एका कुटीत प्रवेश करावा लागतो. ठराविक काळ पूर्ण होईपर्यंत तुम्ही तिथेच राहणं अपेक्षित असतं आणि त्यावेळेला अन्न म्हणून ते औषध सेवन करणं अपेक्षित असतं. चरक संहितेमध्ये सुद्धा अशा पद्धतीची काही रसायनं सांगितलेली आहेत की जे मोठं रांजण भरून ते रसायनं किंवा ते औषधी द्रव्य म्हणूया हे त्या कुटीमध्ये ठेवलेलं असतं. तुम्ही कधीही ती कुटी सोडून बाहेर यायचं नाही आणि जेव्हा जेव्हा भूक लागेल त्यावेळेला ते औषधच खायचं असतं. आणि असं ठराविक महिने त्या कुटीमध्ये जेव्हा तुम्ही राहता त्यावेळेला तुमचं शरीर पूर्ण तरुण होतं आणि नंतर तुम्ही तिथून बाहेर येऊ शकता अशा प्रकारचं विवेचन हे आपल्याला या संहितेमध्ये सापडतं.
1: कुटी प्रावेशिक हा खूपच रंजक भाग तुम्ही सांगितलात आणि मला कमाल वाटतं की आताच्या आधुनिक काळात सुद्धा हा प्रकार आहे. म्हणजे अशी केंद्र आहेत की जिथे लोक जाऊन राहत

0: जातात आणि तिथे एक ठराविकच रस पितात. तर ही परंपरा इतकी प्राचीन आहे हे खूपच आश्चर्यकारक आहे. तर आता याच्या पुढचं शेवटचं जे तंत्र मगाशी शेवटचं म्हणालात चॅप्टर तो.
1: हां, हा शेवटचा अंग जे आयुर्वेदाचा आहे त्याला वाजीकरण असा शब्द वापरला जातो, ज्याच्यामध्ये प्रजनन सामर्थ्य किंवा संभोग क्षमता व्यक्तीची किती आहे याचा काहीतरी विचार केलेला आहे. यामागे एक कल्पना आपल्याला दिसते की स्त्री पुरुषांमध्ये काही दोष असेल तर त्याच्यामुळे त्यांना प्रजोत्पादन करता येत नाही, ते करण्यासाठीची काही औषधं ही या वाजीकरण विधीमध्ये आपल्याला सांगितलेली आहेत. आणि एक महत्वाचा मुद्दा असा आहे की रसायनं आणि वाजीकरण या स्वरूपाची जी औषधं आहेत ती सेवन करण्यासाठी रुग्ण आजारी असून चालत नाही.
0: बरोबर.
1: म्हणजे त्यांनी असं मानलेलं आहे की इतर आजार ज्याला नाही आहेत तो स्वस्थ आहे, अशा व्यक्तींनीच पुढे तारुण्य प्राप्त होण्यासाठी किंवा संभोग सुख मिळावं याचं किंवा त्याची क्षमता वाढावी यासाठी ह्या अंगांचा उपयोग करावा, त्याची औषधं सेवन करावी, तर त्याचा फायदा मिळणार आहे. म्हणजे पहिली जी सहा अंग आहेत ही एक प्रकारे रोगनाशासाठी आहेत, पण शेवटच्या अंगांचा रोगाशी संबंध नाही आहे. मुळात जी व्यक्ती स्वस्थ असेल ती त्याचा उपयोग करून आणखीन आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने घालवू शकेल अशी कल्पना आपल्याला ह्यामागे दिसते. रसायनाच्या संबंधित एक सहज जाता जाता उल्लेख करावा असा वाटतो, तो म्हणजे चवनप्राश. हा आपल्याकडे अगदी प्रसिद्ध असलेला एक आहे, तेही रसायन आहे आयुर्वेदातलं. पण त्यातल्या दोन गोष्टी अशा आहेत की अगदी आयुर्वेदाच्या प्राचीन संहितांमध्ये ज्या वनस्पती सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या तशाच वापरून आज च्यवनप्राश करता येणं शक्य नाहीये. त्याचप्रमाणे ती क्रिया पण काही प्रमाणात बदललेली आहे, त्यामुळे अर्थातच आज अगदी च्यवनप्राश खाऊन एकदम म्हाताऱ्याचा तरुण माणूस झाला असं चित्र आपल्याला दिसू शकत नाही. काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये प्राचीन काळाच्या मूळ कल्पनेपासून काही झालेला विकास आणि त्याच्यावर आधारित कथा ही पण आपल्याला त्याच्या मागे असावी असं म्हणता येतं. त्याचं कारण असं की मुळामध्ये वैदिक साहित्यामध्ये जी चवन ऋषींची कथा येते तिथे त्या अश्विनी कुमारांनी त्याला असा कुठलाही प्राश खाऊ घातलेला नव्हता. त्या ठिकाणी त्या चवनाला अश्विनी कुमार सांगतात की तू ह्या समोरच्या तळ्यात डुबकी मार आणि ज्या वयाची इच्छा असेल त्या वयाचा होऊन तो त्या तळ्यातून बाहेर येशील. अशी मूळ कथा आपल्याला वैदिक साहित्यात सापडते, त्यामुळे आपल्याला असंही म्हणता येतं की काळाच्या ओघात हळूहळू वेगवेगळ्या लोककथांमधून लोकधारेमधून येणारे प्रवाह जसं मायथॉलॉजी म्हणजे दैवताशास्त्राला आकार देतात तसं होत होत ही पुराकथा तयार झालेली असावी आणि त्याचं आजचं हे रूपांतर होत आपल्या हातात च्यवनप्राश आला असावा.
0: वाघभटांनी हे खूप छान काम केलं की दोन संहिता एकत्र केल्या आणि सगळी आठ अंग एका छत्राखाली आणली. पण त्याच्यानंतरच्या काळात ह्यात काही बदल झाले किंवा ह्या रसशास्त्रात पुढे काही आणखी प्रगती झाली का, त्याचे काही उल्लेख मिळतात का?
1: अगदी बरोबर. आपल्याला असं लक्षात येतं की काळाच्या ओघामध्ये हळूहळू प्रगत होत गेलेलं तंत्र म्हणजे हे आयुर्वेदाचं शास्त्र आहे असं म्हणता येईल. अगदी प्राचीन काळात आपण बघितलं की वैदिक साहित्यात सुद्धा रोगांचे किंवा त्याच्याशी संबंधित काहीतरी उल्लेख आपल्याला सापडतात, पण त्या ठिकाणी रोगाचा नाश करण्यासाठी वेगवेगळे मंत्र वापरणं किंवा काही विधी करणं हा त्यांचा केंद्रबिंदू होता किंवा तो महत्वाचा भाग होता. चरक संहितेपासून पुढे जर आपण बघितलं तर आपल्याला चिकित्सेचे तीन प्रकार सांगितलेले दिसतात, ज्याच्यातला दैवव्यपाश्रय आणि युक्तिव्यपाश्रय हे दोन प्रकार हे शारीरिक रोग दूर करण्यासाठीचा आहे, आणि तिसरा सत्वावजय म्हणजे मनोनिग्रह मनावर नियंत्रण आणणं हा मानसिक विकारांशी संबंधित आहे. तो जरी बाजूला ठेवला तरी युक्तिव्यपाश्रय आणि दैवव्यपाश्रय या बाबतीत आपल्याला असं दिसतं की वेदामध्ये दैवव्यपाश्रय चिकित्सा ही अधिक प्रमाणात होती, कारण तिथे देवता मंत्र ते आपल्याला बरे करतील हा एक भाग होता. त्याचा अगदी मर्यादित प्रमाणात आयुर्वेदाने स्वीकार केलाय की जिथे आपल्याला फार औषधं चांगली देता येत नाहीयेत किंवा काही खरंच कमतरता आहे तिथे कदाचित हे मंत्र उपयोगी पडतील का हा विचार आयुर्वेद करतो. पण बहुतांश ठिकाणी त्यांनी युक्तिव्यपाश्रय चिकित्सा म्हणजे एखाद्या औषधाची योजना करणं आणि त्याच्या सहाय्याने रोगनाश होईल असं पाहणं हा भाग केंद्रबिंदू धरून काम केलेलं आपल्याला दिसतं. आणि आपल्याला असं म्हणता येईल की काळाच्या ओघात जशी प्रगती होत गेली असेल तसतसं हे ज्ञान वाढत गेलेलं असेल आणि काही सिद्धांत हे आयुर्वेदाने मान्य केले. चरकाचं उदाहरण द्यायचं झालं तर विष्णू सहस्र नामाच्या पाठाने ज्वरनाश होतो असं चरक संहिता सांगते, पण हा दैव स्वरूपाचा एकच उपाय चरकाने सांगितलाय आणि इतर 50 औषधं तुम्हाला वेगवेगळ्या तापाचे प्रकार आणि त्या प्रकारानुसार कुठला औषध दिल्यावर तो ताप बरा होऊ शकतो हे सांगितलेलं आपल्याला दिसतं. यावरून आपल्याला म्हणता येईल की हळूहळू दैवी उपाय कमी करून जे खरेखुरे रोगनिदान आणि विशिष्ट नियमांनी चिकित्सा देऊन बरे करता येण्यासाठी

0: सारखे उपचार आहेत ते उपचार वाढवण्याकडे कल हा आयुर्वेदाचा राहिलेला आहे, आणि हे एक प्रकारे माझ्या मते शास्त्रीय किंवा वैज्ञानिक दृष्टीचं प्रतीक आपण धरू शकतो, की ज्याच्यामध्ये प्रयोगाच्या आधारे काहीतरी सिद्धांत ठरवून मग रोगांना दूर करण्यासाठी उपचार करणं, असा प्रकार हा आयुर्वेदामध्ये सुरू झालेला दिसतो. त्याच्यात वाढ होत होत आपण वाग्भटापर्यंतचा प्रवास बघितला. याच्या नंतरच्या काळामध्ये रसशास्त्र हे एक वेगळं शास्त्र पुढे आल्याचं आपल्याला दिसतं, ज्याच्यामध्ये रस म्हणजे पारा आणि गंधक यांचं संयुग करून त्याचप्रमाणे मेटल ऑक्साईड्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की तांबं, शिसं, लोखंड, त्याचप्रमाणे सुवर्ण किंवा रजत म्हणजे सोनं चांदीसारखे धातू असतील, काही रत्न असतील, मग त्याच्यामध्ये हिरा असेल किंवा समुद्रातून येणारे माणिक, मोती, प्रवाळ यासारखे काही घटक असतील, ह्या सगळ्या वेगवेगळ्या रत्नांचा, उपरत्नांचा, धातूंचा जर विशिष्ट प्रकारे त्याच्यावर काही अग्निक्रिया केली, ऑक्सिडेशन केलं, तर त्याच्यातून जे काही भस्म तयार होतात त्या भस्मांचा वापर सुद्धा या रोगनाशासाठी होऊ शकतो, अशी एक चिकित्सा प्रणाली पुढे आल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्या भस्मांचा वापर करताना प्रमाण खूपच कमी लागत असल्यामुळे ती बऱ्याचदा एक अख्खा कप भरून कुठल्या तरी वनस्पतीचा रस पिण्याऐवजी अगदी चिमूट किंवा चिमटीपेक्षाही कमी असं जर भस्म तुम्ही खाऊन तो विकार बरा होत असेल तर रुग्णाच्या दृष्टीने ते खूप चांगलं असतं,
1: चांगलं.
0: सोयीचं असतं, हा विचार पुढे आला. आणि त्याच्यामुळे रससिद्ध किंवा रसशास्त्रात प्रवीण असलेले रसशास्त्रज्ञ हे पुढच्या काळात आपल्याला तयार झालेले दिसतात, ज्यांनी अनेक उत्तम उत्तम औषधं ही शोधली आणि त्यांचा वापर रोगनाशासाठी केला. आणि अगदी रसरत्न समुच्चयापासून अनेको अक्षरशः शेकडो ग्रंथ हे आपल्याला या परंपरेत तयार झालेले दिसतात, ज्यांनी ह्या वेगवेगळ्या नैसर्गिक पण वनस्पतीच्या नाही, मग त्याच्यामध्ये खनिज असतील किंवा प्राणीज पदार्थ असतील, त्यांचा वापर करून औषधं तयार करणं आणि त्याच्या सहाय्याने रोगनाश करणं हा विचार केलेला दिसतो.
1: डॉक्टर, तुम्ही आपल्या या वैभवशाली परंपरेचा, म्हणजे आयुर्वेद हा आपल्या संस्कृतीचा एक फार मोठा भाग आहे, आणि त्याविषयी अतिशय सुरेख माहिती श्रोत्यांना दिलेली आहे आणि रंजकही, तर त्यासाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आत्ताच आपण संस्कृतीच्या पाऊलखुणा, प्राचीन भारतीय शास्त्रसंपदा अंतर्गत आयुर्वेद याविषयी भारतविद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर निलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या मुलाखतीचा शेवटचा आणि तिसरा भाग आपण आत्ताच ऐकलात.

मैत्रिणींनो, आज कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचा 1 वाजला आहे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी। भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच

उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 वर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन

0: उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 वर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोतरा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. पाचपदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंब्लिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानातल्या पहिल्या 4 कारखान्यांपैकी एक गुजरातमध्ये सांगद इथं 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यानचा व्यापार गेल्या दशकभरात दुप्पट झाला असून विकसित भारत 2047 दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. पॅरिस इथं आयोजित भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. शाश्वत, लवचिक आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या पुढच्या टप्प्याला चालना देण्यासाठी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी सज्ज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी जम्मू आणि काश्मीरमधून अमरनाथची यात्रा सुरू करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात्रेदरम्यान स्वच्छता राखणं, प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड मां के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणं हे 5 संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केलं आहे. जपानच्या प्रधानमंत्री साने ताकायुची भारताचा दौरा आटोपून मायदेशी परतल्या. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला. जपानी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान नवी दिल्लीत झालेल्या 16व्या भारत जपान वार्षिक संमेलनात भाग घेतला. या भेटीत दोन्ही देशांनी परस्परांच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्वपूर्ण असलेल्या भागीदारीला आणखी दृढ करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, सीआयटी आणि सीआयआय यासारख्या अग्रगण्य उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल त्या म्हणाल्या.
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक, विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: मध्य प्रदेशातल्या काही गोरक्षक म्हणवणाऱ्या 7 हल्लेखोरांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. गायीची कथित तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला काही गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सामूहिक हल्ला करून मारल्याप्रकरणी 2022 साली नर्मदापुरम जिल्ह्याच्या 17 न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती. निपक्षपाती न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांना अशा धमक्या मिळाल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि निर्भयतेने न्यायदान करण्याच्या क्षमतेला बाधा येत असल्याचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी

0: घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन होईल असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारा तयार करू असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी गोडं करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करायच्या सूचना दिल्याचं निवेदनात सांगितलं आहे. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. व्हेनेझुएलाला 24 जूनला बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येनं 2,500 टप्पा ओलांडला आहे. हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. सध्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. आयसीसी महिला टी20 क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्निया झालेल्या राऊंड ऑफ 32च्या सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकासकामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2,500च्या वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राज्यातील अध्यात्म

0: पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शिर्डीत परिषदेचं आयोजन, माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांचा इशारा आणि जागतिक योग दिन जिल्ह्यामध्ये उत्साहात साजरा. यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शिर्डीत नुकतीच एक परिषद घेण्यात आली. यामध्ये पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर व्यवस्थापन संस्था, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी असे 300 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. आध्यात्मिक पर्यटन हे भारताच्या संस्कृतीचा आणि जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. महत्वाची ज्योतिर्लिंग, शक्तीपीठ आणि विविध तीर्थक्षेत्रांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रामध्ये जागतिक दर्जाचं आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे. यासाठी आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारसा स्थळांना एकात्मिक पर्यटन साखळीद्वारे जोडण्याची गरज आहे, असं भुवनेश कुमार यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 पूर्ण झाली, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची 12 ही विश्वास, विकास आणि लोककल्याणाची सुवर्णवर्ष ठरली आहेत. देशानं नवी अर्थव्यवस्था आणि नवा आत्मविश्वास घेऊन यशस्वीपणे वाटचाल केली आहे, असं विखे पाटील यावेळी म्हणाले. राज्य शासनानं माहिती अधिकार कायद्यामध्ये केलेल्या दुरुस्त्या तात्काळ रद्द कराव्यात या मागणीसाठी 5 जुलैपासून राळेगण सिद्धी इथं उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली, मात्र त्यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. या दोघांमध्ये आणखी एकदा चर्चा होणार आहे. त्यातूनही काही निष्कर्ष निघाला नाही तर आपण उपोषण आंदोलनावर ठाम राहणार असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवण्यासाठी शुल्कवाढ करण्यात आली आहे, ओळखपत्राची सक्ती करण्यात आली आहे, तसंच एक विषय एक अर्ज, माहिती मागवण्याचा हेतू सांगणं असे नियम घालण्यात आले आहेत. या विरोधात अण्णांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा 90वा जन्मदिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली. 1965 आणि 1971 युद्धांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेला T-55 हा रणगाडा आता राळेगण सिद्धी इथं दाखल झाला आहे. त्याचं अनावरण 15 जून रोजी हिंद सेवा ट्रस्टच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलं. हा रणगाडा पाहून आणि युद्धाच्या आठवणींना उजाळा मिळाल्यानंतर अण्णा हजारे भावूक झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील जॉगिंग ट्रॅक मैदानावर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, काका ट्रस्ट, क्रीडा भारती तसंच विविध योग संस्था आणि क्रीडा संघटनांनी 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला. पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडापटूंचा या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये रोहन तायडे, प्रणव साळवे, तृप्ती गोरे, रिद्धी भावे, सिद्धी चोरे आणि प्रांजल वाघाणी या विद्यार्थ्यांचा तसंच त्यांच्या प्रशिक्षकांचा समावेश होता. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: हे जिल्हा वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:15 वाजले आहेत. प्रसारित

0: करीता होत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: कार्यक्रमात सुरुवातीला अमाल मलिक आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात कुणाल वर्मा यांचं हे गीत, गीताला संगीत अमल मलिक यांचं, चित्रपट वेदा.

सुपर 30 चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत ऐकूयात. उदित नारायणन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात, संगीत अजय अतुल यांचं.

कार्यक्रमानंतर शान, श्रेया घोषाल, सोहेल सेन आणि शिबानी कश्यप यांच्या स्वरात मेहबूब आणि विपुल सैनी यांचं गीत ऐकूयात. चित्रपट आहे सिर्फ.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर सुलतान चित्रपटातलं गीत पॅपॉन यांच्या स्वरात, इर्शाद कामिल यांचे गीताचे बोल आणि संगीतकार आहेत विशाल शेखर.

सत्य प्रेम की कथा चित्रपटातलं गीत ऐकूयात. मीत ब्रदर्स मोनाली ठाकूर आणि पियुष मेहरोलिया यांच्या स्वरात. कुमार यांच्या गीताला संगीत मीत ब्रदर्स यांचं.

दि नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकणार आहोत दुपारी 2:30 वाजता. तत्पूर्वी ठीक 2:15 वाजता दोपहर समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

यानंतर ऐकूयात मोनाली ठाकूर यांच्या स्वरात लुटेरा चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीतकार अमित त्रिवेदी.

गीतकार इरशाद कामिल, संगीत MM क्रीम यांचं, गायक स्वर पॅपॉन यांचा चित्रपट स्पेशल 26 ऐकूयात यानंतरचं गीत.

मोनाली ठाकूर यांच्या स्वरात दम लगा के हैशा चित्रपटातलं गीत ऐकूयात. गीत वरुण ग्रोव्हर यांचं, संगीतकार आहेत अनु मलिक.

बर्फी चित्रपटातलं नीलेश मिश्रा यांचं गीत संगीत प्रीतम यांचं, गायक स्वर आहे पॅपॉन आणि सुनिधी चौहान यांचा.

शेखर रबीजानी आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरात विशाल शेखर यांचं संगीत असलेलं प्रसून जोशी यांचं गीत ऐकूयात. चित्रपट ब्रेक के बाद.

ऐकूयात कार्यक्रमातलं शेवटचं गीत शेखर राजीवानी रविजीयानी यांच्या स्वरात. प्रसून जोशी यांच्या गीताला संगीत विशाल खुराना यांचं. चित्रपट निर्जा.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी निवारागृह 6 महिन्यात तयार करू यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत. त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबईकरांकडून 1,000 लिटर मागे 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4,665 दशलक्ष लिटर इतकी आहे. पण केवळ 4,100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलं. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले तर रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदनात सांगितलं. सध्या दररोज 75 ते 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या 177 रेल्वे स्थानकांवर 6,899 कॅमेरे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळातून फलाटावर गस्त घालणं संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर

24 तास मदत डेस्क, वैद्यकीय मदत खोल्या तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकात संशयित प्रवाशांच्या बॅगेची तपासणी तर टर्मिनसवर बॅग स्कॅनरद्वारे तपासणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी खाकीतील सखी अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप असे उपक्रम राबवले जात आहेत. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितलं. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे. विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात जून अखेर सुमारे 9,85,000 स्मार्ट मीटर लावलेली आहेत. त्यापैकी 1 जानेवारी ते 29 मे पर्यंत वीज बिल वाढीच्या 12,500 तक्रारी आल्या. यापैकी केवळ 4 तक्रारीत तथ्य आढळल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ नोंदवली आहे. विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत तपासणीसाठी 13,474 अन्न नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचं असल्याचे स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यानं महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज दुपारच्या स्थितीनुसार खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. पावसाचं प्रमाण लक्षात घेत रायगड जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी विरोधी अभियानात पोलिसांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातल्या 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती घेऊन पोलीस निरीक्षक पद देण्यात आलं आहे.

0: मुंबईतल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आज झालेल्या एका समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:10 झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमासाठी पुन्हा भेटूया 4:58 या सभेत. मी वासंती आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ संध्याकाळ श्रोते हो. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. या दुसऱ्या प्रसारण सभेत मी इंद्रायणी दुधगीकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: आजच्या आपल्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. या सभेत सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

कार्यक्रमातलं पहिलं गीत ये दिल किसको दो या चित्रपटातलं. मोहम्मद रफी आणि उषा खन्ना यांच्या युगल स्वरातलं हे गीत आहे कमर ज्वलाना. संगीत इकबाल कुरैशी.

मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणीसारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून विषय मीच माझी राणी.

0: याराना चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं अंजानी यांचं हे गीत आणि संगीत आहे राजेश रोशन यांचं. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.

0: चुपके चुपके या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत होतं. एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आपण आत्ताच ऐकलं. आपण हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
0: आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत राम तेरी गंगा मैली ह्या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत आहे. हसरत जयपुरी यांचं, संगीत रवींद्र जैन यांचं.

आणि ह्या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमच्या सोबत आहात. रसिक हो, 5:30 वाजले आहेत. आता युववाणी ह्या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात चार्टर्ड अकाउंटंट CA Day अनुषंगानं रंग माझा वेगळा या सदरात चार्टर्ड अकाउंटंट म्हणून उल्लेखनीय यश संपादन केलेल्या अपूर्वा सोलापुरे यांच्याशी स्वप्न ते सिद्धी या खास कार्यक्रमात दिशा जोशी यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सादर करते आहेत धीरज केदारी.

0: युवक मित्रांनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी दिशा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, 1 जुलै रोजी सीए डे साजरा करण्यात येतो आणि त्याच अनुषंगानं आजच्या आपल्या रंग माझा वेगळा या सदरात आपण सीए अपूर्वा सोलापुरे हिच्याशी बातचीत करणार आहोत. अपूर्वा, तुझं आमच्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: अपूर्वा, तू सीए व्हायचं कधी ठरवलंस? म्हणजे शाळेपासूनच तुझी ह्या क्षेत्राकडे ओढ होती का?
1: सीए व्हायचं मी कॉलेज नंतर ठरवलंय. खरं तर 11वी 12वीत शाळेत अजिबात नाही. जसं की आमची शाळा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजवर फोकस्ड होती, इन्क्लुडिंग अकॅडमिक्सवर. त्याच्यामुळे शालेय प्रवास म्हणशील तर असं कुठेच ठरवलेलं नव्हतं की आपल्याला सीए व्हायचं आहे. मला डान्स आवडायचा, त्यामुळे शाळेतल्या स्पोर्ट्स, डान्स, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये मी जास्त इन्वॉल्ड होते आणि अन ॲव्हरेज स्टुडंट. सो सीए व्हायचं आहे नंतरच ठरलं आहे माझं. मी मॉडर्न कलाशास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर इथे होते. मी 11वीला तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर ॲज पर एव्हरी कॉमर्स स्टुडंट जसं क्लासेस लावतो तसं मी पण क्लासेस लावले. आणि माझे गुरु, जे मी म्हणते सीएचे माझे गुरु आहेत, सीए सीएमए सीएस माधव गणपुले, त्यांच्याकडे मी 11वीच्या ॲडमिशन घ्यायला गेले. आणि तेव्हा 11वीपासूनच आमचा थोडा थोडा अभ्यास 11वी 12वीसोबत सुरू करायला लावलेला. आणि मला अंदाजही नव्हता की आपल्याला तो सिलेबस शिकायला लागणार आहे, कारण की मी आधीच क्लिअर केलेलं की मला ह्या क्षेत्रात काही करायचं नाही आहे. पण योगायोगाने जसं जसं 11वी 12वी झाली आणि मग 12वीत गेल्यानंतर मला सरांनी एकदा बोलवलं आणि सर म्हणाले की एक परीक्षा आहे, एंट्रन्स एक्झाम आहे, देऊन तर बघ, तुला आवडलं तर आवडलं, नाही तर मग सोडून दे. अशा हेतूने मी त्याचा फॉर्म भरला आणि ते दिलं, कारण मला 11वीत अकाउंट्स, मॅथ्स वगैरे हे सगळं आवडायला लागलं. मी जसं

0: म्हणाले तसं माझा कल हा नाटकाकडे जास्त होता. पुरुषोत्तम फिरोदिया करंडकच्या स्पर्धा तुला माहीत असतील असतात आपल्या, सो तिकडे मी जास्त इन्व्हॉल्ड होते. सो मला तरी सर म्हणाले की यू कॅन मॅनेज बोथ, एकदा देऊन बघ परीक्षा. काय त्यांना कॉन्फिडन्स होता माझ्यावर मला माहित नाही, पण मी ते म्हणाले म्हणून खरं तर मी ही परीक्षा दिली आहे. आणि मग सीपीटी पास झाल्यानंतर मग माझं ध्येय खूप फिक्स झालं की ओके मला ह्याच्यात करायचं, कारण की मला ते आवडायला लागलं. पण असं आधीच काहीच ठरवलेलं नव्हतं, म्हणजे असं म्हणता येईल की मी असंच अंदाजे दिलेली परीक्षा आणि त्याच्यात मग करिअर झालं असं.
1: अपूर्व, तू आत्ता परीक्षांचा उल्लेख केलास म्हणून पुढे मला हेच विचारावं असं वाटेल की तुझा परीक्षांबद्दलचा अनुभव कसा होता?
0: मी माझ्या वेळेसचा सिलेबस सांगेन, आता थोडंसं त्याचं स्वरूप बदललंय. माझ्या वेळेस जेव्हा मी 2016 साली म्हणजे 12वी नंतर सीपीटीला बसले होते, सीपीटीची एक्झाम दिली, त्याच्यानंतर सीए इंटर असतं, त्याच्यात दोन ग्रुप्स असतात, चार चार सब

तर सी ए इंटर असतं, त्याच्यात दोन ग्रुप्स असतात, चार चार सब्जेक्ट एका ग्रुप, म्हणजे टोटल 8 विषय. ते क्लिअर झाल्यानंतर 3 वर्षांची आर्टिकलशिप असते, म्हणजे सिनियर सी एच्या अंडर आपल्याला करायला लागते. ती संपल्यानंतर यू आर एलिजिबल फॉर सी ए फायनल एक्झाम. मग त्याच्यात मग 2 ग्रुप्स, 4 सब्जेक्ट ईच ग्रुप, असा तो प्रवास होता माझा. सो ॲज आय सेड की सीपीटी तर मी खूप अशी ह्याच्यात दिली होती की ओके सर म्हणतात आपण देऊया, आणि आत्ता आवडत होतं मला म्हणून मी त्या जिद्दीने गेली आणि माझं फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर झालं. जेव्हा मी एक होतं, म्हणजे प्रत्येक सी ए स्टुडंट वूड रिलेट, जेव्हा आपण पहिली सी एची परीक्षा फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास करतो तेव्हा असं वाटतं की आपण आता फर्स्ट अटेम्प्टमध्ये सगळं क्लिअर करणार. सो त्या जोशमध्ये मी होते आणि मग सी ए इंटरचे ॲडमिशन घेतली, मग क्लासेस घेतले, मग विथ दॅट मी कॉलेजच्या पण स्पर्धांना फक्त जायचे. मग थोडाफार आपला जो 70% अटेंडन्स मँडेटरी असतो तो करायचा. आम्ही सी ए इंटरमध्ये क्लासेस, कॉलेजमध्ये स्पर्धांच्या ह्याला जायचं आणि अभ्यास करायचा, एवढंच होतं माझं. मग त्याचा 9 महिन्यांचे क्लासेस असतात त्या सगळ्या सब्जेक्ट्सचे. काही काही सब्जेक्ट्सचे मी केले, काही काही सेल्फच केले, आणि त्याच्यानंतर मी खूप सगळं दिलं. मग एक पॉईंट मला असा वाटला की आपल्याला बाकीच्या गोष्टी बंद केल्या पाहिजे सगळ्या, म्हणजे मी जे बाह्य काही करते एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, कारण की तेव्हा असं होतं ना की मला हे खूप आवडतं आहे, सो आय एम गोईंग टू डू दॅट ओनली. तर मग मी ते सगळं बंद केलं आणि फक्त अभ्यासावर फोकस करायचं ठरवलं. सो मी नाटक वगैरे सगळं बंद करून टाकलं आणि मी फर्स्ट अटेम्प्ट दिला माझा. आणि मी अशी होते की माझा क्लिअरच होणार आहे, आणि एक्झॅक्टली अपोजिट झालं की मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये फेल झाले. अजिबात क्लिअर नाही झाला तो अटेम्प्ट, आणि आय वॉज व्हेरी मच डिवास्टेड की आपण इतकी मेहनत घेतली, इतके 9-10 महिने आपण अभ्यास केला आणि तरी काही नाही झालं, आउटपुट 0. त्याच्यात इतकंच एक होतं की म्हणजे माझं आणि फार कमी मार्कांनी गेलं होतं ते एक असणं, आणि मला फक्त एकाच विषयात एक्झम्पशन मिळालेलं. एक्झम्पशन ही कॉन्सेप्ट अशी आहे सी एमध्ये की 60 वर जर तुम्हाला एका सब्जेक्टमध्ये मार्क मिळाले, इवन तो तुमचा ग्रुप क्लिअर नाही आहे, तरीसुद्धा तो पेपर तुम्हाला पुढचे 3 अटेम्प्ट एक्झम्प्ट असतो, तो द्यायची काही गरज नाही, उरलेले पेपर द्या असं असतं. तर मला ऑडिट या विषयात 64 मार्क्स मिळालेले. आणि असं होतं की पूर्ण डिवास्टेड झाले होते. मग मी सरांकडे परत गेले आणि म्हटलं की मी सोडूनच देते, नकोच करायला, कारण की मी एवढी मेहनत घेतली आणि काहीच नाही झालं त्याचं. मला सर म्हणाले की अगं तुला ऑडिट ह्या विषयात 64 मार्क्स आहेत, आणि तेव्हा ऑडिट खूप डिफिकल्ट आलं होतं आणि म्हणजे स्ट्रेंथ एवढी नव्हती कुणाला मिळालेली. म्हणाले की दिस मीन्स दॅट यू आर एलिजिबल, सो गिव्ह अनदर अटेम्प्ट, असं सरांनी मोटिवेट केलं. मी परत दिला अटेम्प्ट आणि नोव्हेंबरमध्ये माझा फर्स्ट अटेम्प्ट मेमध्ये होता, मग परत नोव्हेंबरमध्ये अटेम्प्ट दिला, तेव्हा पण माझं खूप कमी मार्कांनी 10-12 मार्कांनी ग्रुप सुटले, तेव्हा आणखीन डिमोटिवेट झाले. आणि मग म्हणजे मिडल वेमध्ये मी सगळं सोडलं होतं, ऑलमोस्ट 9 महिने वगैरे मी सगळं बाकीचं सोडून दिलं होतं करायला. पण जेव्हा नोव्हेंबरमध्ये मी फेल झाले परत, तेव्हा मला हळूहळू लक्षात आलं की आय एम मिसिंग आउट समथिंग. मी असं स्वतःला अनालिसिस करायला लागले की आपलं एक्झॅक्टली चुकतं काय, काहीतरी चुकतं आहे, पण एवढी मेहनत घेतोय, रात्रंदिवस अभ्यास करतोय, मग क्लिअर का नाही होत आहे आपलं. सो समवेअर आय फाउंड इट आउट की एक असं असतं ना की हार्टब्रेक झाल्यानंतर आपल्याला खूपच हे होतात गोष्टी की आता मला ह्या करायच्याच नाही आहेत. मी त्या रिबेलियस झोनमध्ये मी असं डिसाईड केलं की मी जे सॅक्रिफाईस केलं होतं माझ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, ना आय एम गोईंग टू फोकस ऑन दॅट. मला आता परीक्षा द्यायचीच नाही, आता बघू काय व्हायचं आहे ते. पण घरून एक होतं, आई सर सगळेजण बाबा सगळेजण फोर्स करत होते की नाही नाही हे करायचंच, तू होणारच आहेस, क्लिअर होणारच आहे. आणि एक माझ्याकडे कारण होतं की ऑडिटच्या पेपरमधलं एक्झम्पशन, आता ते एक्झम्पशन मला घालवायचं नाही आहे, सो समवेअर आय नीड टू डू दॅट, असं म्हणून मग मला ते करायला लागलं की अच्छा ठीक आहे, 7 सब्जेक्ट द्यायचे आहेत, 8 नाही द्यायचे, दुसऱ्यांना तर 8 द्यायचे आहेत, आपल्याला तर 7 द्यायचे आहेत, असं मला कन्व्हिन्स करून त्यांनी परत अटेम्प्ट द्यायला लावला. पण मी डिसाईड केलेलं त्याच वेळेस मी सरांना सांगितलेलं की मी 2 अटेम्प्ट व्यवस्थित दिले, मी सगळं सोडून फुल फोकस केलं, आता मला हार्टब्रेक झाला, आता मी परत ते करणार. मग मी त्यावेळेस पुरुषोत्तम, फिरोदिया ही सगळी नाटकाची ज्या स्पर्धा असतात, नाट्यवाचनाच्या स्पर्धा, सुमन करंडक वगैरे, ह्या मी कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करायचं, घरी अभ्यास करायचं, तालमीच्या मिडलमध्ये पण अभ्यास करायचं, असं करून मी ती परीक्षा दिली. आणि मग त्यावेळेस माझा सेकंड ग्रुप सुटला. जेव्हा मी हे सगळं केलं तेव्हा माझा सेकंड ग्रुप सुटला. देन आय रिअलाइज्ड की आपला ना एक पॅटर्न असतो प्रत्येकाचा, आणि मला असं वाटतं की सी ए परीक्षांमध्ये ते किंवा कोणत्याही म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तो स्टडी करणं प्रत्येक विद्यार्थ्याला जास्त गरजेचं आहे. आम्ही कधीच झापडं लावून अभ्यास केलेलाच नाही, आमच्या शाळेतही तसं वातावरण नव्हतं,
अकॅडमिक्सबरोबर दर महिन्याला दर आठवड्याला काही ना काही

काहीतरी वेगळं असायचं आणि त्याच्यासोबत आपण ह्या सगळ्या गोष्टी करायचो. त्याच्यामुळे माझी तीच अभ्यासाची पद्धत आहे हे मी विसरले होते. टू बी व्हेरी ऑनेस्ट, बाह्य जग काय सांगतं ना आपल्याला की सी ए इज व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे तुम्हाला 14-15 तास अभ्यास करायला लागतो, 20-20 तास बसायला लागतं, तरच ते तुम्ही क्लिअर करू शकता वगैरे, हे जेव्हा आपण ऐकतो आपण त्या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतो. आणि मग ते मी इम्प्लिमेंट करायला गेले. हे जरी खरं असलं तरीसुद्धा प्रत्येकाची एक माइंडसेट आहे, एक पद्धत आहे त्याच्या त्याच्या बॉडीची, एकदा एक थिअरी आहे त्याच्या माइंडची, ती सोडता कामा नये. मग जेव्हा मी बाकीच्या गोष्टी करून जेव्हा अभ्यास करत होते, मला असं वाटतं की मी जास्त प्रोडक्टिव्हली त्या गोष्टी केल्या. आणि जी नेगेटिव्हिटी आली होती त्या दरम्यान की इतका अभ्यास करून काहीच होत नाही आहे, ती नेगेटिव्हिटी कमी व्हायला मदत झाली, कारण की मी ते करत होते जे मला खूप आवडत होतं आणि माझ्याकडे लिमिटेडच टाईम होता ना, की आता आपण एवढा इथे खर्च केला आहे तर आता आपल्याला अभ्यासच करायचा आहे. सो मग जास्त जोरकस अभ्यास करायला लागले. आणि योग्य ते सिलेक्टिव्ह, मास अभ्यास करून काही उपयोग नाही, सिलेक्टिव्ह स्मार्टली अभ्यास केलं तर, कारण की ही रायटिंग कॉम्पिटिशन नाही आहे, थिअरॉटिकल नाही आहे, इट इज अन ॲनालिटिकल एक्झाम. सो तुझं ॲनालिसिस किती आहे तिथे जास्त टेस्ट होतं, कारण की कोणताच क्वेश्चन आजपर्यंत रिपिटेटिव्ह नसतो सी एक्झाम्समध्ये. थोड्याफार प्रमाणात असतात, बट 50-60% पेपर हा तुमच्या अंडरस्टँडिंगवरच तुम्ही क्लिअर करू शकता असं असतं. सो मग जेव्हा मी तो ग्रुप क्लिअर झाले ना, तेव्हा मला थोडं अगदी, म्हणजे अगदी मला शहाणपण यायला वेळ लागलं, थोडंसं मला लक्षात आलं की अपूर्व तू जेव्हा बाकीच्या गोष्टी करते तेव्हा हे कदाचित होतं आहे बरं का आपल्याकडून. मग आणखीन एक असं आलं की तोपर्यंत माझ्या बॅक ऑफ द माइंड असं होतं की जाऊ दे सोडून देते, कारण की माझं आर्टमध्ये करिअर खूप चांगलं चाललं होतं. म्हणजे तिथे मी नाट्यवाचनामध्ये चांगलं एक नाटक करत होते, त्याच्यात बक्षिसं मिळत होती मला, चांगल्या गोष्टी होत होत्या, कथकमध्ये पण मी करत होते ते पण चांगलं होत होतं. सो आपण असतं ना की जिथे आपलं इझिली होतं आहे ते सोडून आपल्याला कष्ट का घ्यायचेत असं एक होतं माझं. तो बॅक ऑफ द माइंड ते चाललं होतं पण हिंमत नव्हती असं हे करायचे, बिकॉज आय वॉज ऑल्सो व्हेरी कन्फ्युज्ड. सो मग मी म्हटलं की परत मग आता सर वगैरे म्हणाले की आता एक तर ग्रुप क्लिअर झाला आहे, एकदा एकच ग्रुप राहिला आहे, तर एक ग्रुप द्यायचा. मग त्यावेळेस मला सर म्हणाले की स्टार्ट युअर आर्टिकलशिप विथ दॅट, मग तुला जे काही बाहेरच्या गोष्टी करायच्या आहेत त्या. कारण की असं असतं की कितीही मी नाही म्हटलं तरीसुद्धा माझा लगाव सी एमध्ये खूप होता, कारण की इन्व्हेस्ट केलं आहे ना तितकं, एक स्वप्न पाहिलेलं फर्स्ट अटेम्प्ट सी ए व्हायचं, सो ते तर कधी डिस्ट्रॉय नाही होऊ शकत. सो मग असं झालं की जेव्हा सेकंड ग्रुप क्लिअर झाला तेव्हा एक ग्रुप क्लिअर झाल्यानंतर पण आर्टिकलशिप सुरू करायची परवानगी होती. सो मग मी आर्टिकलशिप सुरू केली त्याच्या दरम्यान, आणि साईड बाय साईड नाटकाच्या गोष्टी थोड्या अशा कमी झाल्या. पण मग असं डिसाईड केलं गेलं की जेवढं जमेल तसं तसं करत राहायचं, पण मी कला सोडली नाही, कला मी प्रॅक्टिस करत राहिले काही ना काहीतरी करत करत. मग मी एक वर्ष एका प्रोप्रायटर यांच्या अंडर आर्टिकलशिप केली. मग त्याच्यानंतर जेव्हा माझा सेकंड ग्रुप पण सुटला, फर्स्ट ग्रुप पण सुटला, आणि मग मी सी ए महेश कावस्कर यांची फर्म आहे MSTN & Associates, तिकडे नर्सटॉपला मी माझी ट्रान्सफर घेऊन त्यांच्याकडे पुढे 2 वर्ष आर्टिकलशिप केली. मग जेव्हा मी इंटर पूर्ण क्लिअर झाले त्याच्यानंतर परत एक जोश आला की ओके आता वी आर डन, बिकॉज आय फेल्ट लाईक की इंटर वॉज द टफेस्ट फेज. आणि असं म्हणतातच, म्हणजे सीपीटी अँड फायनल इज क्वाईट इझियर टू क्रॅक, बट मिडल एक्झाम जी आहे ती सगळ्यात जास्त टेस्ट करते तुम्हाला, ती क्लिअर होणं तितकं सोपं नसतं, कारण की पुढे 3 वर्षाची आर्टिकलशिप ना, म्हणजे ती करोस करोसपर्यंत मुलगा किंवा मुलगी ॲट द एज ऑफ 21-22 येतात, जेव्हा इंजिनियरची मुलं डिग्री घेऊन पास झालेले असतात, म्हणजे ते जॉब शोधत असतात, हा डिफरन्स आहे ग. त्याच्यामुळे मग आर्टिकलशिप झाल्यानंतर आर्टिकलशिप करायला लागले 2 वर्ष, मग फुल फोकस सी एवरच केला. अगेन थोडंसं कलेकडे थोडंसं दुर्लक्ष झालं, पण प्रॅक्टिस करत करत राहिले, असं फार गोष्टी नाही केल्या, आपण थोडे थोडे शोज करत होते आवडत, जसं जमेल तसं ऑफिस सांभाळून. आर्टिकलशिप वॉज द व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी, आणि मी म्हणेन की खूप मेहनत करतात, खूप छान शिकायला मिळालं माझ्या सरांकडून, आमच्या पार्टनर्सकडून खूप मस्त एक्सपोजर मिळालं, परत अगेन इंटरेस्ट खूप जास्त डेव्हलप झाला. अँड देन आय डिसाइडेड की आता इंटरला एवढा अटेम्प्ट लागला, 3 अटेम्प्ट लागले, 3 ते 4 अटेम्प्ट लागले मला इंटरला, का आता सी ए फायनल एका झटक्यात पार करायचं. आय वॉज फुल प्रिपेअर्ड, कारण की यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स राईट. सो मला माहीत होतं की काय कसं करायचं आहे ते. तर मग जेव्हा सी ए फायनलपर्यंत आले, नाहीतर बरेच माझ्या फॅमिली प्रॉब्लेम्स पण झाले, बाबांचे हेल्थ इश्यूज वगैरे थोडंसं डिस्टर्ब व्हायला लागलं वातावरण. आणि अगेन आर्टिकलशिपमुळे मला माझे क्लासेस कम्प्लीट करता आले नव्हते सी एचे. सो मग मी जेव्हा आम्हाला स्टडी लीव मिळते त्याच्यातच मी सी एचे

0: क्लासेस पण करून एकच ग्रुप द्यायचा ठरवला होता. मग तो ग्रुप द्यायचा म्हटलं तर त्याच्यात बरेचसे खूप अडचणी आल्या. मी म्हणेन माझं सी ए फायनल पार करायला इतके मी प्रॉब्लेम्स कधीच फेस केले नव्हते. बाबांची हेल्थ इश्यूज वगैरे झाले आणि खूप हॉस्पिटलायझेशन झालं आणि त्याच्यामुळे मला व्यवस्थित फोकस नाही करता आलं आणि समवेअर माझा तो फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर नाही झाला. आता तर आर्टिकलशिप पण संपली आणि आता असं वाटलं की आता मी बोथ ग्रुप्स देते. मी आता व्यवस्थित अभ्यास करून बोथ ग्रुप्स द्यायला लागेन. सो बोथ ग्रुप्स द्यायला लागले पण बऱ्याच गोष्टी, बाबांचे हेल्थ इश्यूज इतके एक्स्ट्रीम लेवलला गेले की आय वॉज नॉट एबल टू हँडल बोथ द थिंग्स ॲट अ टाईम. आणि प्लस एक असं होतं की आपण जसं आपल्याला माहिती की आपण मध्यमवर्गीय घरातून येतो, जेव्हा मी म्हटलं जेव्हा 22-23 वर्षी तुमचं वय असतं, जेव्हा आपल्या बाकीचे जे फ्रेंड्स असतात जे इंजिनियर्स झाले डिग्री घेऊन बाहेर पडले ते तर जॉबला लागलेले असतात, मग एक ते वेगळं एक गिल्ट येतं की ओ वी आर नॉट अर्निंग एनिथिंग. आणि मग ते असं होतं की बाबांचं हेल्थ इश्यूज वाढल्या कारणामुळे ते आणखीन मला जाणवायला लागलं आणि त्यातून माझा रिझल्ट फेल येत होता. मग ते खूप सारे सेल्फ डाऊट्स ह्या सगळ्या गोष्टी, तरी मी खूप फोकस करायचा प्रयत्न केला की नाही नाही मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत, अभ्यास करून परत द्यायचं. ते सगळं करत होते पण ते काय होईना. आणि ह्याच्यात कसं मध्ये कोविडचाही काळ आला, मला वेळ लागला त्याच्यातून बाहेर यायला, पण मी ते पहिले ॲक्सेप्ट करायला तयार नव्हते. मग त्याच्यामुळे मग मी ते करत राहिले, नाही नाही आपल्याला करायचंच आहे, आपल्याला करायचंच आहे. कॉन्स्टंटली मी एक्झाम देत राहिले. आणि सगळ्यात जास्त सपोर्ट म्हणजे माझ्या आईचा होता. माझ्या आईने मला खूप स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह होण्यासाठी खूप जास्त मदत केली. मग ते तसं होऊन एक 2-3 वर्ष तर दिशा त्याच्यात गेलीच माझी. म्हणजे तू म्हणशील की 4 अटेम्प्ट तर माझे सी ए फायनलचे गेले आणि 4 अटेम्प्ट इज अ व्हेरी ह्यूज थिंग. तुम्ही सतत अभ्यास करताय 8 विषयांचा, खूप जास्त. ते खूप जास्त झालं. मग मध्यंतरी आमचा सिलॅबस चेंज झाला. मग ओल्ड सिलॅबसमधून न्यू सिलॅबसमध्ये आलो. त्याच्यामुळे न्यू सिलॅबसमध्ये फारसा सिलॅबस चेंज नव्हता, 70% सेम होता पण 30% नवीन ॲडिशन होते. सो मी जो अभ्यास केला तो 100% रेलिव्हंट नव्हता. मग आता 2-2.5 वर्षांच्या गॅपनंतर मला परत नवीन अभ्यास शिकायला लागला, त्याच्या सगळ्या गोष्टी करायला लागल्या. पण त्या ड्युरेशनमध्ये काय झालं ना, मी परत एकदा असा निर्णय घेतला, कारण की घरात आमच्या इतकी जास्त निगेटिव्हिटी आणि तेच बोलणं, आपले रिलेटिव्स पण येतात, त्यांना त्यांची पण काळजी वाटते, सगळ्या गोष्टी कसं होणार काय होणार ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना खूप जास्त निगेटिव्हिटी. अँड अगेन आय फील लाईक की ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मला माझी कला खूप जास्त मदत करते. सो मी आय डिसायडेड, इट वॉज अ व्हेरी ड्रास्टिक डिसिजन आणि व्हेरी मी म्हणेन की अवघड होता माझ्यासाठी आणि रिस्की होता, कारण की मग माझं सी ए कम्प्लीटच नसतं झालं त्याच्यामुळे. पण मी डिसिजन घेतला की नाही, मी परत माझ्या शोज आणि ह्या कॉम्पिटिशन्स वगैरेमध्ये येणार. कथक करतच होते पण शोज कॉम्पिटिशनमध्ये प्रोडक्शन्समध्ये मी एवढा पार्ट घेत नव्हते, बिकॉज माय मेन फोकस वॉज माय सी ए एक्झॅम. पण मग मी त्यावेळेस घेतलं की नाही, माझ्या डोक्याला थोडीशी शांतता हवी आहे, मला थोडी पॉझिटिव्हिटी हवी आहे, मला नाही झेपत आहे, म्हणून मी परत तिकडे गेले. मग मी सगळ्या गोष्टी केल्या आणि अगेन द सेम सिच्युएशन जशी इंटरमध्ये माझ्याबरोबर झाली, की कलेमध्ये फारच चांगल्या चांगल्या लेवलला हे झालं. मी सिलेक्ट झाले रिपब्लिक डे परेडमध्ये कथक करण्यासाठी. मी दिल्लीला गेले, मी कलकत्त्याला जाऊन आले होते, माझ्या फ्रेंड्स माझे कलिग्स होते ते सिलेक्ट झाले होते तिकडे. मग मी त्यांना ॲज अ टेक्निकल टीम सपोर्ट त्यांच्यासोबत तिकडे गेले होते एका फेस्टिवलसाठी. अशा सगळ्या गोष्टी केल्या. मीनवाईल मी माझी मग एक कथकची सिरीज यूट्यूबवर शूट केली, ती प्रोड्यूस केली, ती रिलीज केली. कृष्णस्पर्श त्याचं नाव होतं. मग मी या क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये जास्त घुसले सो दॅट आय कुड बॅलन्स, कारण की मला आय हॅव रिअलाइज्ड की मी जेव्हा जेव्हा कलेकडे जाते तेव्हा मला सगळ्यात जास्त पॉझिटिव्हिटी मिळते. आणि एक ऊर्जा म्हणतो ना आपण की एखादं हे असतं, सोर्स असतं आपल्या ऊर्जेचं, ते माझ्यासाठी माझी कला आहे. सो मी तिथून एनर्जी घेऊन मग अभ्यास करायचं आहे असं व्हायचं.
1: अपूर्वा, जे आपले युवक मित्र आहेत जे आपल्याला ऐकतायत आणि ज्यांना सी ए होण्याची इच्छा आहे, त्यांना तू काय संदेश देशील?
0: ज्यांना सी ए व्हायचं आहे त्यांनी तर मी पहिला असं सांगेन की स्वतःसोबत बसा आणि खरं स्वतःला विचारा की तुम्हाला करायचं आहे का, सी ए करायचं आहे का नक्की. त्याच्यात काय काय, त्या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करा की किती वर्ष लागतात, किती काय गोष्टी होतात. जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर झालं तर 5 वर्षात क्लिअर होऊन जातं. तर माझ्या असतं 3 वर्षांची आर्टिकलशिप होती, पण आता लकीली न्यू सिलॅबसमध्ये 2 वर्षांचीच आहे, 1 वर्ष आणखीन उलट कमी झालं आहे त्या क्षेत्रामधलं. पण हे अंडरस्टँड करून घेणं जास्त गरजेचं आहे की जर तिथे सक्सेस आहे तर तिथे फेलियर पण येऊ शकतं, कारण की

पर्सेंटेज ऑफ क्लासिंग ऑफ द स्टुडंट्स इज क्वाईट लोअर. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की नेहमी चांगल्याचाच विचार करायचा, ॲग्रीड. पण तुम्हाला हीही गोष्ट माहीत असली पाहिजे की बॅकफॉल पण कधीतरी होऊ शकतो. सो यू आर रेडी टू फेस दॅट ऑर नॉट, कारण की ही बाकीच्या डिग्रीजसारखी डिग्रीज नाही आहे. इट्स अ व्हेरी कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर इतकं एक महत्त्वाचं आहे की तुम्हाला डिसिप्लिन राहणं जास्त गरजेचं आहे, एस्पेशली सी एमध्ये. आणि डिसिप्लिन इन द सेन्स की असं नाही की तुम्ही एकाच जागेवर बसून 18-18 तास अभ्यास केला पाहिजे. दॅट डझंट काउंट इन डिसिप्लिन. इवन म्हणजे मी तरी नाही म्हणत त्या गोष्टीला डिसिप्लिन. डिसिप्लिन इन दस की तुम्ही एका दिवसातून 6-7 तास वेळा जर अभ्यास केला, पण तो प्रोडक्टिव्हली करा अभ्यास. तो फक्त बसलोय, पुस्तकं उघडी आहेत आणि करतोय, ह्याला अभ्यासाला आणि ह्याला डिसिप्लिन सी एमध्ये तरी नाही म्हणत. सो 6-7 तास बसा, पण छान अभ्यास करा, प्रोडक्टिव्हली अभ्यास करा, मग तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता. अँड जसं मी म्हणाले, जसं विच थिंग हॅज वर्कड आउट फॉर मी, प्रत्येकाने स्वतःला काय वर्कआउट होणार आहे ना हे जास्त माध्यम शोधून काढा की काय तुम्हाला गोष्टी कशा पद्धतीने तुमच्यासाठी त्या योग्यरित्या ठरतील हे शोधणं. अभ्यासाची पद्धत जी तुला म्हणाले मी, की माझ्यासाठी ही कशी होती की मी बाकीच्या गोष्टी केल्यानंतरच व्यवस्थित माझा जास्त प्रोडक्टिव्हली अभ्यास व्हायचा, तसं तुमच्यासाठी काय एखाद्याचा छंद असू शकतो पुस्तकं वाचण्याचा, म्हणजे अभ्यासाची नाही वेगळी पुस्तकं वाचण्याचा, एखादा गायनाचा छंद असू शकतो. नेहमी त्या गोष्टींना बॅलन्स करून तुम्ही अभ्यास केलात ना, तर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्हिटी त्याच्यातून बाहेर मिळेल असं म्हणेन. आणि एक एक अशी एक गोष्ट आहे सी ए वर्ल्डमध्ये की खूप क्लासेसला प्रेफरन्स दिलं जातं. असंख्य क्लासेस आहेत आत्ता फुल भारतात आहेत, ऑल ओवर वर्ल्ड आहेत. मी सुद्धा दिल्लीच्या प्रोफेसर्सचे, जयपूरच्या प्रोफेसर्सचे पण क्लासेस केलेत. त्या क्लासेसच्या मार्केटमध्ये ना इन्स्टिट्यूट स्वतःचे पण बुक्स काढतं, मॉड्यूल्स काढतं, त्यांचेही क्लासेस असतात आणि बाहेरचे पण असतात. इट्स युअर विश की तुम्हाला कुठून शिकायचं. खूप जण आहेत की जे सेल्फ स्टडी पण करतात. ह्याही सगळ्या गोष्टी आहेत. आता तर जसं इझिली ॲक्सेसिबल आहेत सगळ्या गोष्टी, आपण म्हणतो यूट्यूबवर वगैरे असंख्य टीचर्सचे लेक्चर्स तुम्हाला मिळतील वगैरे. बऱ्याच लोकांचं, विद्यार्थ्यांचं म्हणजे असं म्हणणं असतं की क्लासेस करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट, क्लासेस केलेच पाहिजे. आणि क्लासेसची फी खूप महाग असते, 10,000 एकेका विषयाचे फी असतात, प्रत्येक जण नाही अफोर्ड करू शकत. इथे पैशांचाही मुद्दा नाही आहे. मी म्हणेन की माझ्या मित्रांनी ह्या सरांचा क्लास घेतला म्हणून मी त्या सरांचा क्लास घेणं अजिबात योग्य नाही आहे, कारण की तुझ्या मित्राला त्या सरांची पद्धत कळू शकते शिकवण्याची, पण कदाचित तुला नाही ती समजू शकत. त्यामुळे क्लासेस घेण्याच्या आधी एक तर डेमो लेक्चर्स बघा, ते बघा तुम्हाला कळतं आहे का त्या शिक्षकाने जे तुम्हाला शिकवलं आहे ते. आणि प्रत्येक ऑलमोस्ट इन्स्टिट्यूटचे डेमो लेक्चर्स असतातच कोणत्याही क्लासवाल्यांचे, ते पहिले बघा, तुम्हाला होत आहे का ते पहिले बघा, आणि मगच त्याच्यात इन्व्हेस्ट करायला जा त्या गोष्टींमध्ये. आणि जिथे तुम्हाला गरज लागते ना की बाबा हा विषय खूप जास्त डिफिकल्ट आहे आणि मला इथे हवेच आहे, तर असंही नाही करायचं की नाही नाही मी हे सेल्फ स्टडीज करीन आणि ह्याच्यावरूनच करेन. पण यू नीड टू, जर हेल्प लागतीये गोष्टीची, रिव्हिजन बॅच लागतीये 4 गोष्टी आणि इट्स अफोर्डेबल फॉर यू, तर ते नक्की करा, त्या गोष्टी पण करा. पण म्हणजे असंच नका करू की मी सगळेच क्लासेस करणार, आणि क्लासेस करून पण सतत सलग उपयोग नाही. कारण की कसं होतं की तुम्हाला एक स्टडी लीव मिळते, त्याच्यात आता तर म्हणजे 9 महिन्यांचा कालावधी आहे अभ्यास करायला, म्हणजे आर्टिकलशिप संपल्यानंतर तुम्हाला 9 महिन्यांचा कालावधी आहे. आत्ताची विद्यार्थी, म्हणजे माझ्या घरातही अजून आता होऊ पाहणारे सीएज आहेत, आत्ताचे विद्यार्थी कसे करतात की आर्टिकलशिपमध्ये सगळे क्लासेस करून मोकळे होतात आणि मग स्टडी पिरियडमध्ये आला 9 महिन्यांचा, कारण की तुम्ही खूप अभ्यास करताय ना. जो पीक पिरियड आहे तुमचा शेवटचे 6 महिने, ज्यात जोरकस अभ्यास झाला पाहिजे, इतके दिवस तुम्ही अभ्यास करत असता तुम्ही थकून जाता, तोच सिलॅबस, त्याच गोष्टी करून. माझी एक बहीण आहे आता, ती सी ए होईल, तिचा अटेम्प्ट आहे आता. तर हे जे मुलं आहेत ते आर्टिकलशिपच्या ड्युरेशनमध्ये खूप जास्त यु नो काम पण करतात, क्लासेस पण कम्प्लीट करतात, पण ना कुठेतरी त्यांचा फोकस फक्त क्लासेस कम्प्लीट करण्याच्या मार्गावर होतो. अभ्यास करणं आणि क्लासेस कम्प्लीट करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आमचे लेक्चर्स जवळजवळ 300 hours, 200 hours असे असतात, खूप मोठे असतात. रोज काम करून फक्त लेक्चर कम्प्लीट करायच्या मागे नका धावू, त्याच्यातून अभ्यास करायचा आपल्याला हे लक्षात घ्या. समोरचा टीचर कितीही स्कॉलर असेल, कितीही मस्त शिकवत असेल, सगळं आहे, पण सी एमध्ये एक गोष्ट असेल आहे की तू जोवर ते पुस्तक उघडून बसत नाही आणि तू तुझं अभ्यास करत नाही, सेल्फ स्टडी ज्याला म्हणतो, तोपर्यंत तुला काहीही कळणार नाही. मग ती समोरची व्यक्ती कितीही छान शिकू दे नाही तर कितीही घाण शिकवू दे, इट्स ऑल अप टू यू.

0: क्लासेस कैन आई आई कैन से दैट क्लासेस कैन जस्ट हेल्प यू गाइड इन अ करेक्ट वे, की योग्य ट्रॅक कोणता आहे हे समजून घेण्यासाठी क्लासेस टीचर्स तुम्हाला हेल्प करू शकतात. बट चालायचं कसं आहे आणि तिथपर्यंत पोचायचं कसं आहे डेस्टिनेशनपर्यंत, इट्स ऑल अप टू यू. त्यामुळे कितीही भारी सर असतील, कारण की किती मस्त शिकवत असतील, किती महागडे क्लासेस असतील, तरी त्याच्यावर तुम्ही पूर्ण अवलंबून राहू नाही शकत. तुम्हाला ॲट द एंड सेल्फ स्टडी हा करायलाच लागतो आणि त्याची प्रॅक्टिस करायलाच लागते, आणि मगच तुमच्या परीक्षा तुम्ही क्लिअर करू शकता. त्यामुळे क्लासेस खूप आधी करून सुद्धा उपयोग नाही आणि ऐन मोमेंटला करून सुद्धा उपयोग नाही. तुम्हाला कुठेतरी मिडल वे काढायचा त्याच्यात, की मी जस्ट क्लासेस केले, माझ्या दोन रिव्हिजन्स तरी एक्झामच्या आधी झाल्या पाहिजेत आणि मग मी एक्झाम देऊ शकते. माझ्यात इन्स्टिट्यूटचे मॉक टेस्ट पेपर्स वगैरे पण असतात, प्रत्येक क्लासेसचे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्सचे त्यांचे पण टेस्ट सिरीज असतात वगैरे. तुम्हाला गरज वाटली तर लावा, मी तर कधी नव्हते लावले, कारण की एकतर ते खूप महाग असतात, तेव्हा मला फायनान्शियली अफोर्डेबल पण नव्हतं. मी इन्स्टिट्यूटची जी टेस्ट सिरीज असते त्याचे ऑनलाईन पेपर्स येतात, मॉक टेस्ट म्हणतो, ते ऑनलाईन पेपर्स पण येतात, त्याचे आन्सर की पण येते. नाही तर तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन इव्हॅल्युएशन जर तुम्हाला करायचं असेल तर तिथे जाऊन तुम्ही पेपर देऊ शकता आणि इन्स्टिट्यूट तुम्हाला इव्हॅल्युएट करून देऊ शकते, CA इन्स्टिट्यूट. मग त्याचे थोडेसे कमी फीज असतात, बाहेरच्या मनाने नसतात तेवढे. मला तेही अफोर्डेबल नव्हतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझ्या त्या पूर्ण जर्नीमध्ये. त्याच्यामुळे जेव्हा इन्स्टिट्यूटचे मॉक टेस्ट पेपर ऑनलाईन यायचे आमच्या साईटवर, ते मी करायचे आपल्या लॅपटॉपवर वगैरे ओपन करायचं, 3 तासाचा टाईम लावायचा आणि आपापलं लिहायचे पूर्ण, आणि आन्सर की आली की स्वतःच इव्हॅल्युएट करायचं. आणि ह्या सगळ्या ड्युरेशनमध्ये प्रामाणिक राहणं स्वतःशी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. स्वतःशी खोटं न बोलणं. आपण आईबाबांना सांगू शकतो की मी खूप अभ्यास केला होता पण नाही झाले, इन्स्टिट्यूटनी रिझल्टच कमी लावला, नाही नाही इतकेच टक्के रिझल्ट लागला, इतकंच नाही त्या सरांचे क्लासेस केले पण त्यांनी हे शिकवलंच नाही, वेगळंच राहिलं. ठीक आहे, हे एक मी म्हणेन ही कारणं खोटी नाही आहेत, ही खरीही असू शकतात, पण याचं प्रमाण खूप कमी टक्के. सगळ्यात जास्त काय की स्वतःशी प्रामाणिक राहणं म्हणजे स्वतः तुम्ही किती अभ्यास करता. सेल्फ स्टडीला पर्याय नाही CA परीक्षांना, अजिबात पर्याय नाही आहे. तुला उघडावंच लागतं पुस्तक, तुला करावंच लागतं, त्याशिवाय तू क्लिअर होणार नाही, 100% खरं आहे. आणि सगळे टीचर्स पण सांगतात, स्वतः CA इन्स्टिट्यूट पण सांगते, बिकॉज दिस सिलॅबस इज डिझाईन्ड इन दॅट वे. बिकॉज इट्स जस्ट नॉट की तू पाठांतर केलंस आणि करून आलीस, अशातली गोष्ट नाही आहे. तुला त्या समजायला लागतात, करायला लागतात. सो टार्गेट नेहमी मुलांचा असाच असावा की आपल्या परीक्षेच्या आधी कमीत कमी 2 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे, आणि काहीतरी अनअचिवेबल गोल्स नाही ठेवायचे की माझे 5 रिव्हिजन्स पूर्ण होतील, अशक्य आहे. इट्स अन ओशन, CA फायनल सिलॅबस किंवा CA सिलॅबस, इट्स अन ओशन, सगळं नाही होऊ शकत. व्यापूने स्मार्ट स्टडी केला पाहिजे. मागचे तुम्ही ट्रेंड्स बघा की इन्स्टिट्यूट कशा पद्धतीने क्वेश्चन्स काढतं, काय फोकस करतं. खूप चांगले प्रोफेसर्स आहेत जे की ॲनालिसिस तुम्हाला करून देतात हेल्प, आणि ट्राय टू कवर 100% ऑफ द सिलॅबस. कोणतीही गोष्ट सोडायची नाही, बिकॉज इन्स्टिट्यूट इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल. जी गोष्ट तुम्ही सोडता तीच बरोबर पेपरमध्ये येते. आणि CA जर व्हायचं असेल, मी आत्ता म्हणते, मी आता आय एम लिव्हिंग इन अ प्रोफेशनल वर्ल्ड राईट नाव, प्रत्येक गोष्ट कामाला येते. त्याच्यामुळे तुम्हाला 100% सिलॅबस कम्प्लीट केल्याशिवाय काहीच नाही. त्यामुळे 2 रिव्हिजन्स ठेवायचे, स्वतःशी प्रामाणिक राहायचं, खरंच मी अभ्यास केला होता का, खरंच मी अभ्यास करते का, किती प्रोडक्टिव्हिटी बाहेर आली आहे. एक स्केड्यूल बनवा, ट्राय टू फॉलो दॅट. आणि मी म्हणेन प्रत्येकाने आपापला छंद जपा, असं माझं तरी सगळ्यांना सांगणं आहे, बिकॉज दॅट मेक्स यू व्हेरी हॅप्पी. तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटीने राहायला मिळतं आणि तीच पॉझिटिव्हिटी यूज होते तुमच्या एक्झाममध्ये. कारण की ह्या जर्नीमध्ये खूप मुलं डिप्रेशनमध्ये पण जातात, मी स्वतः गेली आहे त्याच्यातून. सो आय नो दिस प्रोसेस व्हेरी वेल. म्हणतात ना की CA एक्झाम फक्त CA क्लिअर करण्यासाठी नाही आहे, इट टीचर्स यू दी होल लाईफ की तुम्ही कशा गोष्टी टॅकल केल्या पाहिजे. सो ही परीक्षा फक्त तुमच्या परीक्षेपुरती नाही आहे, तुमच्या आयुष्याची पण परीक्षा आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. मी यू नीड टू बी व्हेरी मच प्रिपेअर्ड फॉर ऑल द थिंग्स. आणि टेन्शन कुठल्याही गोष्टीचं घ्यायचं नाही, कारण की आमच्याकडे खूप फेमस आमचे प्रोफेसर म्हणतात की हर मे के बाद एक नवंबर अटेम्प्ट होता ही आहे. सो जस्ट कीप ऑन गोईंग. खूप लोक आहेत ज्यांचे 10-10, 12-12 वर्ष क्लिअर नाही झालेत, बट त्यांनी कधी हार नसते मानलेली. इवन इफ द फेलियर कम्स टू युअर वे, ओके, जस्ट ऍक्सेप्ट इट, ट्राय टू ऍक्सेप्ट दॅट फेलियर. आणि कारण की परत उभं राहणं ह्यालाच CA स्टुडंट म्हणतात, आणि हाच एक सक्सेसफुल CA बनू शकतो.
1: अपूर्वा, तू आज आमच्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये येऊन CA दिनानिमित्त तुझा प्रवास उलगडून दाखवलास, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार, आणि तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
0: Thank you.

मित्रांनो, आत्ताच आपण रंग माझा वेगळा या सदरात सीए दिनाच्या अनुषंगानं सीए अपूर्वा सोलापुरे हिच्याशी बातचीत केली. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा. तुमचे अभिप्राय आणि तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आमच्या ईमेल आयडीवर पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniair.pune@gmail.com. तर पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या युववाणी कार्यक्रमात. तोपर्यंत मी दिशा जोशी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. रसिक हो, 6 वाजत आहेत. बरोबर 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून समाचार, 6:05 इंग्रजीतून समाचार आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर अर्थात 196 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आम्हाला ऐकत आहात जगात सर्वत्र. 6:10 आणि 17 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:30 स्वस्थ भारत हा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होणारा कार्यक्रम. यामध्ये हार्निया याची कारणे, लक्षणे आणि उपचार या विषयावर डॉक्टर प्रीती जयकर यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ही निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची आहे. 6:55 7 बातम्या, 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये सहकार विभाग व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तदनंतर कृषीवाणी यामध्ये अवर्षण परिस्थितीत उसाचे व्यवस्थापन याविषयीची माहिती आणि बाजारभाव. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी. 7:15 एक कलाकार आज हा कार्यक्रम अमित कुमार यांच्यावर केंद्रित आहे. सादरकर्ते आहेत इंद्रायणी दुधकीकर. 9:15 स्पॉटलाईट रात्री, 9:30 करंट अफेअर्स, 10:00 आनंद घ्या मराठी चित्रपट संगीताचा, तसंच 10:30 विदुषी पौर्णिमा धुमाळे यांचं शास्त्रीय गायन. राग आहे मारू बिहाग, त्यांना तबल्यावर साथ आहे माधव मोडक यांची, हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर यांची. ही होती आज उर्वरित सभेत प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या शनिवार 4 जुलै 2026 उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत. 5:55 गिरवाणवाणी यामध्ये महर्षी व्यास रचित नवग्रह स्तोत्र सच्चिदानंद गाडगिळ यांच्या स्वरात आपण ऐकू शकाल. 6:05 प्रभातवंदन ह्या कार्यक्रमामध्ये भक्तिगीतं, तसंच 6:25 चिंतन यामध्ये शुभदा मुळे यांचे विचार. 6:30 कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 दिनविशेष सादरकर्ते आहेत मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी अंतर्गत इंडो इस्रायल पद्धतीनं संत्रा लागवड याविषयीची माहिती. 7:15 आरोग्यम धनसंपदा यामध्ये लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याचा भाग चौथा. माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर. निर्मिती सहाय्य सुचेता गरुडे यांचं, सादरकर्ते रोशन जाधव. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची, आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 6:50 परिसर या कार्यक्रमात नदी पुनर्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल धोंडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. या मुलाखतीचा सुद्धा भाग चौथा. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. 7:07 आजचा विचार.

7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता याचा भाग 16 आपण ऐकणार आहोत. अध्याय 2 आणि श्लोक 9. विवरण लेखन आहे विनया भेंदळे यांचं. श्लोक गायन स्मिता गाडगीळ. निवेदन आणि सादरकर्ते आहेत प्रसाद कुलकर्णी. 8:40 आपण आनंद घेऊ शकता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. 9 मराठी चित्रपट संगीत. 9:30 स्वरांजली हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. हा कार्यक्रम निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. 9:40 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय आहे जागतिक झुनोसिस दिनाच्या अनुषंगानं झुनोसिस कारणं लक्षणं आणि उपाय. माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे पशुवैद्यकीय तज्ज्ञ आहेत. हे सूत्रसंचालन आणि निर्मिती सहाय्य प्रज्ञा कळसकर यांचं आणि सादरकर्ते आहेत धीरज केदारी. 10:10 विशेष वार्ता ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी पीक कर्जमुक्त योजना 2026 ह्याबाबत एक मुलाखत आपण ऐकू शकाल. 10:30 आनंद घ्या हिंदी चित्रपट संगीताचा. 11:00 शास्त्रीय संगीत ह्यामध्ये पंडित प्रभाकर कारेकर यांचं शास्त्रीय गायन राग आहे कोमल ऋषभासावरी. 11:30 गाता रहे मेरा दिल अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत. 12:00 वनिता मंडळ ह्यामध्ये भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदानाचा आदर्श निर्माण करणारा रणजित घवाळे आणि अंकिता घवाळे या दाम्पत्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद. तदनंतर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. सादरकर्ते आहेत विजय भुयार. निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची. 1:00 आपकी पसंत हा पत्रांवर आधारित हिंदी गाण्याचा कार्यक्रम. 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:15 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आमच्या संध्याकाळच्या सभेत 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी. 6:10 कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल. 6:30 संस्कृतवाणी. 6:55 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित कार्यक्रम. आम्ही शेतकरी खरीप हंगामापूर्वी भात लागवडीची पूर्वतयारी याविषयीची माहिती आपण ह्या कार्यक्रमात ऐकू शकाल. 8:15 एक कलाकार. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती. तसंच 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. ह्यामध्ये पंडित अर्बन चट्टोपाध्याय यांचं ख्याल गायन आपण ऐकू शकता. ही होती आमची आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. तसंच आमची सगळी बातमीपत्रं आम्ही नेहमीच्या वेळी प्रसारित आणि सहक्षेपित करू.

मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा सखी संदेश या कार्यक्रमात. मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा.

वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
2: रसिक हो, 6:20 होत आहेत. बरोबर 6:20 संस्कृत मधून समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. तसंच 6:30 स्वस्थ भारत हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज ह्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हर्निया कारणं, लक्षणं आणि उपचार या विषयावर डॉक्टर प्रीती जयकर यांची मुलाखत. ही निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची आहे. आम्ही 6:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दरम्यान 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार.

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्त भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण स्वस्त भारत या कार्यक्रमात हार्निया या पोटाच्या विकाराबद्दल जाणून घेणार आहोत. खरं तर सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये आपण फार बारकाईनं आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. शरीर तर आपल्याला प्रत्येक आजाराचं इंडिकेशन देत असतं, पण आपल्याला त्याकडे लक्ष द्यायला सध्या वेळ नाहीये. मग त्याचं रूपांतर भयानक अशा स्वरूपात होतं, मग आपण जागे होतो. तर हर्नियाच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं आहे. तर हा हर्निया नेमका का होतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, आणि तो जर चुकून झाला असतं तर त्याची उपचार पद्धती काय आहे, हे आज आपण स्वस्त भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हर्निया या पोटाच्या विकाराबद्दल आज आपल्याला माहिती देण्यासाठी जनरल सर्जन डॉक्टर प्रीती जयकर ह्या आलेले आहेत. डॉक्टर प्रीती जयकर ह्या गेली 25 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून हर्निया या विकाराची माहिती करून घेऊया. डॉक्टर प्रीती जयकर, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: धन्यवाद सुचेता, आणि सर्व श्रोतांना माझा नमस्कार.
0: डॉक्टर, हर्निया म्हणजे नेमकं काय विकार आहे?
1: हर्निया म्हणजे सगळ्या सोप्या भाषेत आपण सांगितलं तर आपल्या पोटाच्या भिंतीत जेव्हा काही कमकुवतपणा येतो किंवा वीकनेस येतो, तेव्हा आतलं काहीतरी जसं आतडं आहे ते बाहेर फुगल्यासारखं दिसतो.
0: अच्छा.
1: ह्या विकाराला आपण नाव दिलेलं आहे हर्निया.
0: अच्छा.
1: आणि आपल्या देशात 15-20% लोकांमध्ये त्यांच्या आयुष्यात कधीतरी हे प्रॉब्लेम आढळतं.
0: डॉक्टर, या हर्नियाचे मग काही प्रकार आहेत का?
1: जेव्हा रुग्ण जे आमच्याकडे येतात ते सिम्पटम घेऊन येतात की काहीतरी फुगल्यासारखं पोटात दिसतंय म्हणून.
0: कुठल्या भागामध्ये नेमकं?
1: तर पोटाच्या भिंतीमध्ये सर्वसाधारण पुरुषांमध्ये जांघेच्या वरच्या भागला त्यांना ते गाठ दिसतात. त्याला इंग्लिशमध्ये आम्ही इंग्वायनल हर्निया असं नाव दिलेलं आहे.
0: अच्छा.
1: आणि जेंट्स आणि लेडीज दोघांमध्ये नाभीच्या भोवतीत हे गाठ दिसतात, त्याला अंबलिकल किंवा पॅरअंबलिकल असे नाव दिलेले आहेत.
0: अच्छा.
1: तर हर्नियाचा जसं तुम्हाला सांगितलं

काहीतरी वीकनेस आहे किंवा काहीतरी भोक पडतो आणि आतला काहीतरी गोष्टी बाहेर आपल्याला चामडीच्या खाली ते हातात लागतो फुगल्यासारखं किंवा गाठसारखं, तर जिथे जिथे कॉमनली हे दिसतात किंवा सर्वसाधारण दिसतात ते एक तर जांघेच्या भागी जेंट्समध्ये आणि जेंट्स आणि लेडीज दोघांमध्ये नाभीच्या भोवतीत, आणि ज्या लोकांमध्ये पोटाचं काहीतरी ऑपरेशन झालेलं आहे त्या ऑपरेशनच्या ठिकाण पण

0: ऑपरेशनच्या ठिकाण पण कधी हे कमकुवतपणा येतो आणि त्याला आम्ही इन्सिजनल किंवा वेंट्रल हर्निया असं त्याला म्हणतात आम्ही.
1: अच्छा, मग ते ऑपरेशन कुठल्याही प्रकारचं झालं तरी त्या ठिकाणी होतं का?
0: हो, कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं तर त्या जागी जिथे ऑपरेशन झालेलं आहे,
1: जिथे टाके पोटाला दिसतात,
0: बरोबर, तर त्या जागी ते विकनेस आलं तर त्याला एक नाव आहे ज्याला आम्ही इन्सिजनल हर्निया असं म्हणतात.
1: अच्छा, पण डॉक्टर तुम्ही विकनेस सांगताय, तर विकनेस हा तर पूर्ण आपल्या शरीरासाठी असतो, तर फक्त तीच जागा का ती गाठ पकडते, काय नेमकं आहे?
0: आता ह्याच्यासाठी थोडस आपल्याला आपल्या पोटाची भिंती आहे त्याच्याबद्दल थोडस आपल्याला माहिती पाहिजे. तर पोटाच्या भिंतीमध्ये आपल्याला पुढे काही हाड नाही आहेत सपोर्टसाठी, तर पोटाची आतडी आहे किंवा जे बाकीचे अवयव आहे त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला तीन लेअरचे मसल असतात, स्नायू असतात.
1: अच्छा
0: अच्छा, ह्या स्नायूचा जो स्ट्रेंथ आहे किंवा त्याचा जो आधार आहे तो त्या टोनवरती असतो, मसल टोन जे आपण म्हणतो ते. तर ह्याच्यामध्ये पोटाच्या दोन ठिकाणी, जसं आपल्याला नाभी आहे, नाभी आपण म्हणतो की जन्मापासून जो स्कार आहे किंवा पॉइंट आहे तो जन्मापासून असतो, कारण तिथेच ते आपला अम्बिलिकल कॉर्ड अटॅच असतो, तर तो एरिया सर्वात वीक पॉइंट आहे.
1: अच्छा,
0: तर स्ट्रेच किंवा वीकनेस किंवा जसं आपल्याला वजन आपला वाढतो किंवा आपण एक्सरसाइज करत नाही त्या लोकांमध्ये तो एरिया स्ट्रेच होतो आणि हे स्ट्रेच झाल्यामुळे तो एरिया वीकनेस होऊन हळूहळू त्याला गॅप पडतो, भोक पडतो आणि आतली जी आतडा आहे किंवा आतड्याचा वरचा एक कव्हर आहे तो बाहेर येतो.
1: अच्छा,
0: जांघेच्या भागेत जो पुरुषांमध्ये होतो त्याच्यामध्ये नैसर्गिक एक छोटासा कॅनाल म्हणतात त्याला, इंग्वायनल कॅनाल, जे आतला जो वॅस्क्युलर जे आपण नस वगैरे वाढतो ते आतून, पोटाच्या आतून ते बाहेर येतो, तर त्या गॅप मध्ये जे ऑलरेडी नैसर्गिक आहे तिथे वीकनेस झाली किंवा लहान वयांमध्ये त्याच्या बरोबर आतला एक सॅक सारखा बाहेर येतो त्याला आम्ही इंग्वायनल हर्निया म्हणतो. तर म्हणून ते जास्त जेंट्स मध्ये किंवा पुरुषांमध्ये ते त्या टाईपचा गाठ आम्ही बघतो.
1: अच्छा, महिलांमध्ये नाही जांघेमध्ये गाठ तुम्हाला दिसत का? ही प्रमाण कमी आहे,
0: कमी प्रमाण आहे, कारण 70-80% हे जे इंग्वायनल हर्निया आहे ते जेंट्समध्ये आहेत आणि फक्त अराउंड 3% किंवा 3% लोकांमध्ये ते स्त्रियांमध्ये आम्ही ते बघतो.
1: अच्छा,
0: आणि हे स्त्रियांमध्ये बाळ्या अवस्थेमध्ये म्हणजे जे एकदम लहान मुलांमध्ये असतात त्याच्यामध्ये ते दिसतात.
1: डॉक्टर प्रीती, मला नेमका हाच प्रश्न विचारायचा आहे की याला वयाचं काही बंधन आहे का, म्हणजे लहान मुलांमध्ये हर्निया दिसतो का?
0: बिलकुल दिसू शकतो, जन्मजात शिशूपासून किशोरावस्थेपर्यंत म्हणजे 18 वर्षापर्यंत हे प्रकार कंजेनायटल हर्निया असं मानलं जातं. आणि ह्याचा जो मी आता तुम्हाला जसं सांगितलं की तो जो रास्ता आहे जो नैसर्गिक आहे त्याच्यामध्ये थोडस वीकनेस किंवा त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये थोडस आतली एक पिशवीसारखं बाहेर येते आणि कधी कधी आतडं पण येऊन लहान वयामध्ये म्हणजे बाळांमध्ये पण ते जाऊन अडकू शकते.
1: अच्छा, मग हे लहान मुलांचं आईला कसं दिसून येतं, आईने कसं लक्ष ठेवायला पाहिजे ह्या गोष्टीकडे?
0: फुगल्यासारखं दिसेल तिकडे आणि रडताना किंवा उभं राहिल्यावर ते जे जांघेच्या एरियामध्ये तो दिसतो किंवा नाभीच्या एरियामध्ये दिसतो आणि झोपल्यावर ते बसून जातो.
1: अच्छा, पण ही गाठ हर्नियाची जी आहे ती काही दुखते का?
0: तुम्ही एकदम बरोबर प्रश्न विचारला सुचेता. ह्याचा सर्व लोकांमध्ये हा एक गैरसमज आहे की गाठ दुखल्यावरतीच आपण डॉक्टरकडे जायचं, पण हर्निया जसं मी तुम्हाला आधी समजवलं ते भिंतीमध्ये कमकुवतपणा आहे. आता आपल्याला फक्त गाठ दिसतात आणि सर्वसाधारण सगळ्या लोकांमध्ये हेच एक प्रकार असतो की गाठ आहे पण ते बरेच वर्ष आहे मला त्रास देत नाही, तर बहुतेक त्याच्यामध्ये आपल्याला काही करायची गरज नाही पडू शकते. पण हा प्रॉब्लेम असा आहे की जो भोक आहे किंवा जो वीकनेस आहे तो लहान असून म्हणजे 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर कधी कधी त्याच्यापेक्षा लहान असल्यावर आतली आतडी फसून गेली म्हणजे त्या गॅपमध्ये फसून गेली तर तो इमर्जन्सी सिच्युएशन येऊ शकतो. आणि त्या सिच्युएशनमध्ये जेव्हा आतडी चा जो रक्तप्रवाह आहे तो बंद झाला तर जो आतडी फसलेली आहे त्याला काळपणा येऊन त्याला आम्ही जे गँग्रीन म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला आमच्या सर्जरी लँग्वेजमध्ये स्ट्रँग्युलेटेड हर्निया.
1: अच्छा,
0: हे प्रकार लगेच म्हणजे जीवाला धोकापर्यंत

0: पेशंटला त्रास होऊ शकतो आणि इमर्जन्सीमध्ये आम्ही ऑपरेशन करतो. तर कुठेही असं गाठ आलं लक्षात आणि आमच्याकडे जे येतात ते बरेच वर्ष म्हणजे नाभीच्या बाजूला जे गाठ आहे ते बरेच वर्ष घेऊन येतात. कारण एक तर त्यांना लक्षात येत नाही, बरेच वर्षाआधी जो नाभीचा आकार आहे तो हळूहळू पुढे येतो, मग त्याचा जो फ्लॅट होऊन जातो, मग त्याला फुगा येतो, पण तरीही दुखत नाही. तर ह्या स्टेजमध्ये त्यांना वाटतो की बाबा मला काहीतरी दिसतंय हातात आंघोळ करताना किंवा हात लागताना, पण तरीही त्यांना लक्षात येत नाही की हे हर्निया असायची भीती आहे म्हणून. तर जे आम्हाला कॉम्प्लिकेशन्स आढळतात ते आपल्याला अवॉइड करायचे किंवा प्रिव्हेंट करायचे. तर ज्या लोकांमध्ये त्यांना वाटतो की मला कुठेतरी असं गाठ दिसतंय तर ते चेक केलेलं बरं.
1: अच्छा, मग तुमच्याकडे डॉक्टर मोठ्या वयोगटातली जी मुलं ते काय तक्रारी घेऊन येतात आणि येतात का?
0: हो हो, ते येतात. जसं तुम्हाला सांगितलं ते जे इंग्वायनल हर्निया आहे किंवा जांघेच्या साईडला हर्निया आहे, तर जे पुरुष आहेत ते येतात की माझ्या जांघेच्या कडे मला गाठ सारखं दिसतंय. आणि अर्ली स्टेजमध्ये जेव्हा ते त्यांना कळते ते झोपताना किंवा असं फ्लॅट होताना तो हर्निया बसतो किंवा गाठ बसतो हे क्लासिकल सिम्पटम आहेत. ते लक्षण ते तसंच आम्हाला सांगतात की झोपताना ते जातो आणि आम्ही जेव्हा उभं राहतो किंवा खोकला करतो तेव्हा ते दिसतं. आणि कधी कधी जड वाटतो की तो जागा असं वाटतं की काहीतरी आहे ते जड वाटतो. आणि थोड्या वर्षानंतर किंवा महिन्यानंतर, ते अनप्रेडिक्टेबल आहे, पण थोड्या महिन्या किंवा वर्षानंतर तो गाठ बसत नाही परत, तसंच राहतो. आणि लेट स्टेजमध्ये तो दुखतो किंवा त्याच्यावरती जसं तुम्हाला आधी सांगितलं की आतडी फसली किंवा काहीतरी त्याचा रक्तप्रवाह गेला तर ते खूप दुखून उलट्या घेऊन किंवा ते कॉम्प्लिकेटेड स्टेजमध्ये पण आमच्याकडे येतात.
1: अच्छा, मग ती गाठ हाताला लागते कशी? टणक असते, मऊ असते, कशी असते साधारण आणि आकार काय असतो तिचा?
0: बेसिकली तिथे त्याच स्पेसिफिक जागी जसं जांघेच्या वरच्या म्हणजे जे पोट आणि जांग आहे त्या जंक्शनला तिथे गाठ दिसतात. हाताला लागेल ते मऊ पण लागू शकतो, थोडंसं फर्म लागतो हाताला. कडक ऍक्च्युली लागायला नाही पाहिजे, कारण कडक म्हणजे ते थोडंसं जास्त वेळ तिथे बसल्यासारखं जेव्हा ते टिश्यू असतो तेव्हा ते तसं कडक दिसतो, पण मोस्टली ते मऊ दिसतो आणि हाताला मऊ लागतो. आणि आपण झोपल्यावरती आपण जर थोडस त्याला हात लावलं तर आपोआप आत जातो.
1: आणि बेंबीजवळची गाठ जी असते ती
0: बेंबीच्या जवळची सिमिलर आहे, म्हणजे आपण पहिलं जेव्हा सुरुवातीला आपण खोकला केला किंवा आपण उभं राहून बेंबीच्या जागेवरती आपण हात लावला तर आपण काहीतरी तिकडे नॉर्मल पेक्षा काहीतरी विचित्र वाटतो की काहीतरी आहे आतमध्ये, गाठ सारखं दिसते. आणि तो जागा लहान आहे तर आपल्याला काही एवढं समजत नाही की तो कडक आहे की मऊ आहे, पण युजली थोडस मऊ कडक त्यामध्ये थोडस फील होतो. आणि ते वाढत गेल्यानंतर तो जागा जो आहे झोपल्यावरती सुद्धा तो जागा फुगल्यासारखा दिसतो,
1: म्हणजे बेंबीच्या जवळचा.
0: बेंबीच्या जवळचा, कारण तिकडचे जे भोक आहे ते युजली लहान असतात तर अडकण्याची भीती जास्त असते.
1: अच्छा,
0: तर ते जेव्हा थोडे महिने किंवा वर्ष गेले तर ते तसंच राहतो, फुग्यासारखंच राहतो. आणि अजून आपण त्याच्यावरती दुर्लक्ष केलं तर वरची जी चामडी आहे ते एकदम पातळ होऊन जाते.
1: अच्छा,
0: आणि कलर थोडासा रेडिश होतो किंवा ब्लूश होऊ शकतो. तर त्याचे ते असे पण पेशंट येतात खूप दुर्लक्ष करून पूर्ण फुग्गासारखं, म्हणजे लिटरली आपण बघितलं तर फुग्गाच दिसतो तिकडे.
1: अच्छा, मग डॉक्टर असं काही आहे का की याचं पुरुषांमध्ये प्रमाण जास्त आहे हर्णियाचं, महिलांमध्ये कमी आहे, किंवा काय आपण याचं प्रमाण ठरवू शकतो?
0: बेंबीच्या कडचा जो हर्निया आहे ते लेडीजमध्ये किंवा स्त्रियांमध्ये थोडस जास्त आहे. आणि याचं कारण मुख्य दोन तीन आहेत. एक तर लेडीज जास्त कसरत करत नाही, म्हणजे जे एक्सरसाइज पोटाचा असो ते जास्त करत नाही. सेकंडली आणि मोस्ट इम्पॉर्टंटली गर्भधारण, गर्भधारणमध्ये पूर्ण जो स्नायू आहे तो स्ट्रेच होतो. आणि गर्भ झाल्यावर आपण व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर तो वीकनेस जो स्ट्रेचमुळे झालेला आहे ते परत परत गर्भधारण झाल्यावर ते अजून राहतो.
1: अच्छा,
0: आणि त्याच्यामुळे सर्वात परत विकनेसचा जो पॉइंट आहे तो नाभी आहे. तर तिथे आम्ही लेडीजमध्ये थोडस जास्त बघतो. सेकंडली जे लठ्ठपणा आहे किंवा ट्रंकल ओबेसिटी, म्हणजे जे पोटावरचा जो चरबी आहे ते परत लेडीजमध्ये किंवा स्त्रियांमध्ये थोडस जास्त आहे.
1: अच्छा,
0: पण हा जो लठ्ठपणाचा कारण आहे तो जेंट्समध्ये, पुरुषांमध्ये पण आहे. तर पुरुषांमध्ये पण ओबेसिटी किंवा लठ्ठपणामुळे आम्ही हे बघतो.
1: डॉक्टर, मनामध्ये हाच प्रश्न एक येतो की गर्भवती

0: महिलांचा आता तुम्ही विषय काढलात, तर समजा महिला गर्भवती आहे आणि तिला हर्निया झाला, तर अशा वेळी काय करता तुम्ही? होऊ शकतो का?
1: बिलकुल होऊ शकतो. हर्निया आपण गर्भावस्थेच्या आधी आपल्याला कळलं तर आपण हर्नियाचा जो लोकेशन आहे, नाभी आहे, त्या ठिकाणी आपल्याला ते बिफोर प्रेग्नन्सी किंवा गर्भाच्या आधी कळलं आणि तो आपल्याला गॅप लहान वाटला आणि फसण्याची भीती आपल्याला जास्त वाटली, तर आपण सजेस्ट करतो किंवा ॲडवाईस करतो की त्याचं ऑपरेशन तुम्ही आधीच करा. पण गर्भावस्थेला जेव्हा होतो तेव्हा युजली जसं युट्रस वाढतो गर्भावस्थेमध्ये, तर ते कवर होतो तो एरिया स्ट्रेचमुळे, तर त्याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन कमी आहे. आणि बरेच स्त्रियांमध्ये हा जो बिंबीच्या जागी जे फुगला असतो ते आपोआप पण बसतो, म्हणजे 1 वर्षामध्ये थोडंसं ते विकनेस आहे तो स्नायू जसं स्ट्रेच होतो ते तसं बसून पण जातो. तर त्या अवस्थेमध्ये आपण नॉर्मली ऑपरेशन करत नाही, कारण बाळाला पण रिस्क आहे. कॉम्प्लिकेशन काय झालं तर मग आपल्याकडे चॉईस नाही आहे.
0: अच्छा डॉक्टर, तर सध्या व्यायाम म्हणजे फक्त चालणंच असं होत नाही, कारण मॅक्झिमम लोक जिमकडे वळत आहेत. मग जिममध्ये आपण जो व्यायाम करतो, ज्या कसरती करतो, मोठमोठी वजन उचलणं, बऱ्याच काही कसरती तिथे आहेत, तर त्या लोकांनी काही विशेष काळजी घ्यायची आहे का हे होऊ नये म्हणून? आणि असं नाही की कोणाकोणाची ऑपरेशन्स पण त्याच्यामध्ये झालेली असतात, तर काही काळजी घ्यावी लागते का अशा लोकांना?
1: बिलकुल सुचिता, मी आता कमकुवतपणा सांगितला एक कारण, दोन तीन अजून मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे हे वाढू शकतो. आता आपली पोटाची भिंती आहे त्याच्यामध्ये काही स्ट्रेनिंग फॅक्टर आला, म्हणजे ज्या लोकांना वजन उचलतात किंवा चुकीच्या प्रमाणाने वजन उचलतात.
0: अच्छा,
1: हे लोक जिममध्ये म्हणजे त्यांची कॅटेगरी याच्यामध्ये येते. म्हणजे आपण वजन उचलताना त्याचा जो पोझिशन आहे ते व्यवस्थित नाही घेतलं किंवा नाही केलं तर ह्या हर्नियाचा प्रकार त्यांच्यामध्ये होतो. लठ्ठपणा आपण ऑलरेडी बोललो. आणि कुठल्याही प्रकारचा स्ट्रेनिंग फॅक्टर जसं बद्धकोष्ठता किंवा जे वयस्कर पुरुष आहेत त्यांना लघवी करताना जे जोर देणं किंवा खूप खोकला येणे जे अस्थमॅटिकला होतो किंवा ज्यांना लंग कंडिशन आहे आणि जे धूम्रपान करतात ह्या लोकांमध्ये हे प्रकार, आतला जो प्रेशर आहे आपला पोटाच्या आतला प्रेशर जो आहे तो स्ट्रेनिंग फॅक्टर म्हणजे अजून वाढतो आणि ह्या लोकांमध्ये हर्निया जास्त दिसतात. जे वजन उचलतात ते प्रॉपर नियमाने उचलायचं आणि त्या वजन जो आहे एकदम आपण 5 किलोपासून 20 किलो न करता जे नियमाने आपण हळूहळू वाढवू शकतो आणि त्याचा एक व्यवस्थित जो जिम ट्रेनर असो किंवा काय असो की ते सांगतात की असं ह्या पद्धतीनेच आपल्याला उचलायचं आहे, देन दे शुड बी ओके.
0: अच्छा, आणि डॉक्टर प्रीती मला एक सांगा की हर्नियामुळे कोणकोणत्या अवयवांवरती आपल्या ताण येतो किंवा परिणाम होतो?
1: जे अडकलेली गोष्टी आहे हर्नियामध्ये तो सर्वात रिस्कमध्ये असतो.
0: म्हणजे
1: जसं आपण आधी सांगितलं, आतडं आतमध्ये फसू शकतो. आता आतडं फसलं तर आतडं लहान होलमध्ये किंवा मोठ्या होलमध्ये, तर आपण एवढंच विचार करा की लहान होल म्हणजे 1.5 सेंटीमीटरमध्ये एक आतड्याचा लूप फसला तर तो आतड्याचा लूप परत नाही गेला आणि तिथेच फसून त्याचे जे रक्त पुरवठा जे वॅस्क्युलर जेव्हा वेसल सांगतात त्याच्यावरती दाब आली, कारण तो होलच्या ह्याच्यामध्ये टाईट होतो आणि सूज पडते. सूज पडल्यानंतर तो त्याचे जे वेसल्स आहेत जे वेन्स आणि आर्टरीज आहेत ते बंद पडतात आणि तो जो भाग आहे तो काळा पडतो. तर तो जे अडकलेली गोष्टी आहे हत्यामध्ये ते जास्त रिस्क आहे आणि जे जिथे अटॅच्ड आहे म्हणजे जे आता आतडीचा भाग आहे तो कुठे कुठला आतडीचा भाग बाहेर आलेला आहे त्याचे जे पुढचं मागचा जो टिश्यू आहे ते हर्निया सॅक मध्ये नाहीये पण तो खाली गेलेला आहे तर तिकडे काही त्याचा दुष्परिणाम झालाय का ते ऑपरेशनच्या वेळेसच आम्हाला कळतो.
0: अच्छा, जास्तीत जास्त किती वयापर्यंत हर्निया होऊ शकतो?
1: जन्मजात पासून 90-100 कुठल्याही वयात होऊ शकतो.
0: अच्छा,
1: 15-20% लोकांमध्ये, आता तुम्ही विचार करा भारत देशात 15-20% लोक म्हणजे किती, 15-20% किंवा टक्क्यामध्ये कुठल्याही वयात त्यांनाही हा प्रॉब्लेम होऊ शकतो.
0: अच्छा, आणि डॉक्टर प्रीती मला सांगा की तुमच्याकडे असा एखादा पेशंट तक्रार घेऊन आला त्याच्या जांगेमध्ये गाठ आहे किंवा बेंबीभोवती फुगीर काहीतरी दिसतंय, मग तुमचं काय काम सुरू होतं तेव्हा असा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर?
1: पहिला आम्ही हिस्ट्री घेतो, म्हणजे काय कधीपासून आहे, त्याला काय त्रास

0: होत आहे का, त्याच्यावरती त्यांनी काय आधी उपचार केले आहे का. कारण एक कंडिशन आहे ज्याला आम्ही रिकरंट हर्निया म्हणतो, म्हणजे जे ऑलरेडी झालेलं आहे, ऑपरेट झालेलं आहे आणि परत झालेलं आहे. तर हे सगळं हिस्ट्रीमध्ये किंवा विचार त्यांना विचारून आम्ही हिस्ट्री हे करतो, पहिलं क्लिअर करतो. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पेशंटला प्रत्यक्ष एक्झामिन करतो, तपासणी करतो, तेव्हा कुठे गाठ आहे, ते आपोआप बसते का, नाही बसत तर आपल्याला काय वाटतं की तिथे काय फसलंय. कारण आम्हाला पण कळतं की त्याच्यामध्ये आतडं आहे की आतडीच्या वरचा एक लेअर असतो तो आहे का. त्याचा जो भोक आहे तो आपल्याला हातात फील होतंय का, म्हणजे किती मोठा आहे.
1: तुम्ही हातानेच हे टेस्ट करता?
0: सगळं हातानेच करतो. तर हे ओपीडी बेसिस वरती आम्ही चेक करतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला कळतो की हा रेड्युसेबल हर्निया आहे का, म्हणजे ते आपोआप बसतंय का, पूर्ण उतरते, जे आतमध्ये फसलेली गोष्ट आहे ते पूर्ण बसतंय का. मग फसतंय तर त्याचं नाव आम्ही रेड्युसेबल हर्निया हे देतो. त्याच्यावरती आपल्याला लगेचच्या लगेच ऑपरेशन, कधी कधी आम्ही थोडा वेळ थांबून पण प्लॅन्ड सर्जरी ते करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की ते आपल्याला भोक लहान दिसतंय, तर आम्ही युजली पेशंटला हे काउन्सिल करतो की बाबा लहान भोक आहे, फसण्याची भीती ऑब्व्हियसली जास्त आहे, लॉजिकल आहे, कारण जे लहान भोक आहे फसण्याची भीती तेवढीच जास्त. तर याच्यामध्ये दुर्लक्ष नका करू, हे आपण जीव धोका देऊ शकतो आपल्याला हा प्रॉब्लेम, तर याच्यावरती निदान आपण लवकर करूया. नेक्स्ट स्टेज म्हणजे जे आले जे बसत नाहीये, ते गाठ लागते आणि आपल्या हातातून पण ते आत जात नाहीये, त्यांना थोडीशी आपण लवकरात लवकर ऑपरेशन केलेलं तसं सल्ला देतो.
1: अच्छा.
0: आणि कधी कधी काय टेस्ट लागतात, जसे सर्वात सोपं सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये काय फसले ते पण दिसते, भोकाचा साईज पण दिसतो आणि ह्याच्यामध्ये अजून आपल्याला क्लिअर होतो की बाबा गाठचा साईज काय आहे. आता हे आपल्याला तेव्हा लागतो जेव्हा तो गाठ फसलेला आहे, म्हणजे त्याला इरेड्युसिबल म्हणतो, कारण तेव्हा आपल्याला गाठचा एक्झॅक्टली साईज बाहेरून कळत नाही.
1: अच्छा.
0: ह्या लोकांमध्ये कधी ते लागू शकतात.
1: अच्छा. पण या गाठीचा साईज जास्तीत जास्त किती असतो?
0: अहो ते
1: आणि त्याच्यावरती हा कुठल्या स्टेजचा हर्निया आहे हे तुम्हाला ओळखता येतं का?
0: स्टेजेस असं म्हटलं तर आम्ही फक्त रेड्युसेबल, इरेड्युसेबल, ऑब्स्ट्रक्टेड आणि स्ट्रँग्युलेटेड असं आम्ही सर्जिकली त्याला क्लासिफाय करतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठलाही हर्निया असो, म्हणजे नाभीचा असो किंवा इंग्वायनल असो, आपल्यासाठी तो बेसिकली जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण तो सर्जिकल डिसिजन किती लवकर करायचं, कसं करायचं, कधी करायचं, ते सगळं आपल्याला त्याच्यावरती निर्भर आहे. आता साईज म्हटलं तर जे पुरुषांमध्ये इंग्वायनल हर्निया बघतात, आम्ही पोटापासून गोटीपर्यंत जे स्क्रोटल सॅक आहे तिथपर्यंत सूज येतात. आणि काय काय लोकांना ते हायड्रोसील वाटतो कारण ते गोटी पूर्ण सुजून जातो, पण ते ऍक्च्युली त्याच्यामध्ये पूर्ण आतली आतडी ऑलमोस्ट अराउंड 3 ते 4 फूट पण जाऊन फसू शकते.
1: अच्छा.
0: तर एवढं असे पण मोठे मोठे हर्निया घेऊन येतात, त्याला जायंट हर्निया असं नाव दिलेलं जातो.
1: अच्छा. आणि डॉक्टर, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की असेही पेशंट्स येतात की एकदा हर्निया झालाय, त्यांचं ऑपरेशन झालंय तरी त्यांना पुन्हा हर्निया झालाय, तर हे का होतं? पुन्हा असा हर्निया होतो का एकदा ऑपरेशन झाल्यानंतर?
0: असं जगभरात कुठल्याही हर्निया, म्हणजे आपण नाभीचं म्हणो किंवा इंग्वायनल म्हणू, बेंट्रल म्हणू, सगळ्यांचा जो रिकरन्स रेट आहे, म्हणजे जे परत येण्याची भीती आहे, ते कुठेही शून्य नाही आहे. कारण आपण काय काय करेक्ट करतोय, बेसिकली जो भोक आहे किंवा कमकुवतपणा आहे त्याला आपण करेक्ट करतोय. आणि तो आपण जसं वय वाढतोय किंवा आपला जो स्ट्रेनिंग फॅक्टर आहे, बद्धकोष्ठता आहे, खोकला आहे, तो आपण कमी नाही केला, लठ्ठपणा वाढत गेला किंवा वीकनेस वाढत गेला, तर त्या जागी सोडून त्याच्या आजूबाजूला पण वीकनेस होऊ शकतो, मग हर्निया रिकर्स. तर हे सगळं आपल्याला जेव्हा पेशंटला आम्ही समजवतो, आपण हे क्लिअर करून टाकतो त्यांना, की क्लॅरिफाय करतो की हा आपण करतोय तर बरा, कारण ऑलरेडी आता डिफेक्ट झालाय, तुम्हाला आता आपल्याला गडबड दिसतंय, पण त्याला परत नको यायला म्हणून आपल्याला हे सगळं जे लाईफस्टाईल चेंजेस आहे ते करायलाच पाहिजे.
1: अच्छा. आणि डॉक्टर, मला सांगा की ऑपरेशन झाल्यानंतर त्या पेशंटने काय काळजी घ्यायची?
0: हे आता आपण लाईफस्टाईलचं तर सांगितलंच, पण वजन अटलिस्ट आम्ही 3 महिन्यापर्यंत सांगतो की उचलू नका. कारण त्याच्याने परत जे टाके मारलेत किंवा जे आपण जाळी बसवली आतमध्ये, त्याच्यावरती आपल्याला ताण नको.
1: अच्छा.
0: कारण त्याच्यावरती
1: ऑपरेशन हा एकमेव उपाय हर्नियावरती आहे. आणि त्याच्यानंतर मग पेशंटने काय काळजी घ्यायची नेमकी एकदा ऑपरेशन झाल्यानंतर? आणि या ऑपरेशन मोठं आहे की पेशंट लगेच बरा होतो,

0: किंवा हे ऑपरेशन स्कोपिनी होतं का की पूर्ण पोट चिरूनच होतं, काय नेमकं ऑपरेशनचा प्रकार आहे हा?
1: प्लॅन्ड सर्जरी, ओपन सर्जरी जे आपण आधीपासून करतोय ते होऊ शकतो, आणि लॅप्रोस्कोपी, छोट्या छिद्राने जे आपण ऑपरेशन करतात त्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात. बरेच लोक त्याला लेझर म्हणतात पण ते ऍक्च्युली लॅप्रोस्कोपी आहे.
0: अच्छा.
1: छोट्या छिद्रातून आपण तोच ऑपरेशन करतो पण रिकव्हरी फास्ट आहे कारण छिद्र एकदम लहान आहेत. तर हे आहे. आणि आता लेटेस्ट आलेले ते रोबोटिक सर्जरी बेसिकली, तर छोटं छिद्र आहे पण रोबोटिक प्रमाणे आपण ते ऑपरेशन करू शकतो.
0: अच्छा. डॉक्टर, शेवटचा प्रश्न विचारते की मुळात हर्निया आपल्याला होऊच नाही म्हणून आपण काय काळजी घ्यायची नेमकी?
1: पहिलं तरी आपला लाईफस्टाईल जो आहे तो जेवढं आपण नियंत्रणात आणू शकतो तो बेस्ट आहे. तर न्यूट्रिशन, जे आपण डाएट घेतोय, काळजी घ्यायची की लठ्ठपणा नको. तर आपला BMI किंवा आपला जो बेसिक वेट आणि हाईटचा जो एक रेशो आहे तो मेंटेन करायचा. एक्सरसाइज रोज करायला पाहिजे, असं नाही की आपण 10 दिवसात एकदा केलं आणि आपल्याला बरं वाटलं. आणि आपण एक्सरसाइज प्रमाणात केला, डायटरी व्यवस्थित घेतला, आणि हे जे स्ट्रेनिंग फॅक्टर आहे, बद्धकोष्ठ आहे किंवा खोकला आहे, त्याला आपण लगेचच त्याचा इलाज करून ते रिव्हर्ट केला तर आतला स्ट्रेनिंग आपण अवॉइड करू शकतो.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर प्रीती जयकर, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना हर्निया या पोटाच्या विकाराबद्दल खूप महत्वाची अशी माहिती सांगितली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज आपण हर्निया, त्याचं कारण, लक्षणं आणि उपचार या विषयावर डॉक्टर प्रीती जयकर यांची सुचेता गरुडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6:56 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आहार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आहार.

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारागृह तयार करू यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न करावेत जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. अॅट्रॉसिटीचे गुन्हे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नोंदले जातात तिथं जलदगती न्यायालय उभारावी. गृहविभागाच्या मार्वल संस्थेच्या माध्यमातून या कायद्यात दोषसिद्धी न होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय योजावेत. कार्यपद्धतीत बदल करावेत. साक्षीदारांचं संरक्षण करावं इत्यादी सूचना त्यांनी केल्या. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 1-4-5-6-6 या हेल्पलाईनवर आलेल्या 282 तक्रारी 1 जूनपूर्वी निकाली काढल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली. बैठकीला खासदार हेमंत सावराही उपस्थित होते. सुमारे 25,000 वारकऱ्यांचा समावेश असलेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सिन्नर शहरात दाखल झाली. यावेळी आषाढी वारी चरणसेवा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह 22 वैद्यकीय

0: महाविद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरवल्या त्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. दातली गावचे शिवाजी संतू चांदोरे म्हणाले,
1: आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीनं केली जाते.
0: शेगाव इथली संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली. हिंगोली जिल्ह्यात या पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो. आज शेवटचा मुक्काम औंढा तालुक्यात जवळा बाजार इथे असून त्यानंतर पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर डोलवहाळ इथे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणेपूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबद नदीपात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यात नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातली सर्व व्यवस्थापनांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिनं घवघवीत यश संपादन करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिनं 92.75% गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून एकूण 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमच्या सोबत आहात जगात सर्वत्र.
1: मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2-553-1705 आणि 2-553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय
2: श्रोते हो. छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553

11 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

0: लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र समिती. मंत्री उदय सामंत. शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सना बंदी. मंत्री नरहरी झिरवाळ. हाफकिनचे कोणत्याही पद्धतीने खासगीकरण नाही. मंत्री झिरवाळ. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभा 2 वेळा तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यातील सर्व शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी राज्य सरकारनं विशेष नियोजन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी एक स्वतंत्र आणि अधिकारप्राप्त समिती स्थापन करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अर्जुन खोतकर यांनी मोकाट कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरीही नगरपालिका आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खोतकर यांनी केला. तसंच मुंबईतल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मालाड, मुलुंड आणि माहूल येथे पुढच्या 6 महिन्यात अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र सुरू केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी सभागृहात दिलं. मुंबई महापालिकेनं भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करावा या आमदार मुरजी पटेल यांच्या मागणीवर मंत्री सामंत यांनी हे आश्वासन दिलं. राज्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत केली. तसंच शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात फ्लेवर पानांच्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री आणि फ्लेवर मिल्कच्या नावाखाली भेसळीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्यासाठी सध्या विशेष तपास मोहीम सुरू असल्याचंही मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून शाळा महाविद्यालय परिसरात विक्री होत असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी मांडला. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी शाळेच्या आवारात ही पेये विकली जात असल्याची कबुली दिली आणि 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह सर्व प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे आता शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल. मुंबईत मनोरी इथं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर 1000 लिटर मागे मुंबईकरांकडून 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4665 दशलक्ष लिटर इतकी आहे पण केवळ 4100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी यासंदर्भात अबू आझमी यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 135 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या हाफकिन बायोफार्मा संस्थेचं कोणतंही खासगीकरण केलं जाणार नाही तसंच संस्थेची इंचभरही जागा कोणाला विकली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभा

0: भेट दिली. संस्थेतील गैरव्यवहारांची साफसफाई करण्यासाठी आणि संस्थेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी हाफकिनचा पदभार FDA विद्यमान आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपवण्याची घोषणाही त्यांनी सभागृहात केली. हाफकिन संस्थेची दुरावस्था, प्रलंबित निधीवर आणि संभाव्य खासगीकरण आदी मुद्द्यांवर सभागृहात घमासान चर्चा झाली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. शासकीय कर्मचाऱ्यांची बदली, कर्मचाऱ्यांचा शासकीय गोपनीय अहवालांच्या नस्तीचा योग्य प्रकारे जलदगतीने निपटारा आदींबाबत शिफारशी करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्याचं आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मांडलेल्या अशासकीय विधेयकावर बोलताना मंत्री शेलार यांनी हे आश्वासन दिलं. दरम्यान सकाळच्या विशेष सत्रात मुंबईच्या महत्वाच्या प्रस्तावावरील चर्चेचं कामकाज घेण्यात आलं. मात्र या चर्चेवेळी संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावर अत्यंत महत्वाची चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातकळकर यांनी आक्षेप घेतला. मुंबईत मुसळधार पाऊस असताना उपनगरातून 2-2 तास प्रवास करून सर्व आमदार वेळेत सभागृहात पोहोचले आहेत असं असताना संबंधित खात्याचे मंत्री मात्र गायब आहेत. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसे चालणार असा प्रश्न करत भाजपा आमदारांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढता गदारोळ पाहून तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य चेतन तुपे यांनी चर्चा ऐकायला आणि नोंद घ्यायला जर अधिकारीच नसतील तर बोलण्यात काय अर्थ असा प्रश्न करत अधिकाऱ्यांच्या या मुजोर कारभाराचा निषेध म्हणून तुपे यांनी सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय जाहीर केला. समालोचन लिहीपर्यंत सभागृहात अशासकीय विधेयकांचं कामकाज सुरू होतं.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. ESI रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर, आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजनेला गती देणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही. वर्ध्यातील महिला आणि नवजात शिशू रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबाद येथील जमीन शासनाने निश्चित करून तिचा ताबाही घेतला होता. मात्र संबंधित जागा वनक्षेत्रात येत असल्याचं निदर्शनास आल्यानं हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केला. मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं की वनविभागाच्या मंजुरीनंतरच या जागेबाबतचा अंतिम निर्णय होणार असून तोपर्यंत जागा बदलण्याचा किंवा अन्य पर्यायाचा विचार करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्यानंतर आणि अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. ते म्हणाले की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 500 खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय असल्यानं हे महाविद्यालय अमरावती शहर किंवा परिसरातून अन्यत्र हलविणे शक्य नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि शिक्षण व्यवस्था लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. प्राध्यापक, कंत्राटी कर्मचारी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. मंत्री आंबेडकर म्हणाले की ESI रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून कामगारांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार

0: उपचार मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. एक्स-रे मशीनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ईएसआय रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध एमबीबीएस डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असल्यास सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता. मंत्री तटकरे म्हणाल्या की पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदांसह राज्यातील इतर शहरांमध्येही ही योजना विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे. 2024 प्रायोगिक तत्वावर पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गुलाबी ई रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत 130 गुलाबी ई रिक्षांचं वितरण करण्यात आलं असून त्या यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेत ई रिक्षाच्या खर्चापैकी 20% अनुदान शासनाकडून, 70% बँक कर्जाद्वारे आणि 10% लाभार्थींचा सहभाग ठेवण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयाचं 50% बांधकाम पूर्ण होताच आवश्यक पदमान्यता देण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्यात येईल. तसंच रुग्णालयाच्या उर्वरित कामांचा नियमित आढावा घेऊन ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सदस्य संजय भेंडे यांनी वर्धा जिल्ह्यातल्या 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री आंबेडकर बोलत होते. मंत्री आंबेडकर म्हणाले की वर्धा जिल्ह्यातल्या रुग्णालयात 42 पदे मंजूर असून 19 पदे भरण्यात आली आहेत, तर कंत्राटी पद्धतीनं भरायची 57 पदे मंजूर असून 52 पदे भरली आहेत. सध्या 40 खाटांचं रुग्णालय सुरू करता येऊ शकतं, त्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास प्रशासकीय अडथळे येणार नाहीत. बांधकाम, उपकरणे, मनुष्यबळ आणि इतर प्रक्रिया यांचा समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून लोकप्रतिनिधींनाही त्यात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वर्धा, उल्हासनगर, अकोला, वाशिम, यवतमाळ, जळगाव आदी जिल्ह्यात रखडलेली रुग्णालय लवकर सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असल्याचं मंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या महाबळेश्वरवाडी इथल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यातील कथित कर्ज गैरव्यवहाराचे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची 7 दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात येतील असं राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. राज्यमंत्री भोयर म्हणाले, या प्रकरणात मृत व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करण्यात आल्याचं तसंच बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप पोलिसांकडून अपेक्षित कारवाई झालेली नाही, त्यामुळे पोलिसांनी 7 दिवसांच्या चौकशी पूर्ण करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश देण्यात येतील. या प्रकरणात सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, बँकेचे व्यवस्थापन तसंच संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
1: आत्ताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्झवर आपण आमच्या सोबत आहात. श्रोते हो, एक निवेदन ऐका. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2021 रोजी आपल्याला आवाहन केलं होतं. आपल्या हक्काचं महत्त्व नेहमीच सांगितलं जातं. आता वेळ

कर्तव्यांना उजाळा देण्याची. चला आपणही आपली कर्तव्य मनामध्ये ठासू आणि त्यांचं पालन करूया. पाणी वाचवणं हा आपल्या सवयीचा भाग करूया. कमीत कमी कॅश अर्थात रोख रकमेचा व्यवहारात वापर करूया. एकदाच वापरला जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवूया. नद्यांमध्ये कचरा अजिबात टाकू नका. आपले समुद्र किनारेही स्वच्छ ठेवूया. आपल्या ह्या कर्तव्याचे पालन काटेकोरपणे करूया. निवेदन संपलं.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: शेतकरी बंधू भगिनींना इंद्रायणीचा सस्नेह नमस्कार. आज शुक्रवार 3 जुलै 2026, 12 आषाढ शके 1948. आजचा हवामानाचा अंदाज आता ऐकूया. कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसंच तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं नोंदवली आहे. कोकणात मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविलेली आहे. हा झाला हवामानाचा अंदाज. आता 4 जुलै या जागतिक सहकार दिनाच्या अनुषंगानं सहकार विभाग व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण ऐकणार आहोत सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि ग्रामीण विकासाच्या वाटचालीत सहकार चळवळीनं महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सहकार क्षेत्रानं शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी मोठं योगदान दिलं आहे.
3: तर शेतकरी बंधूंनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय हा सहकार विभाग आणि महाराष्ट्र विकास महामंडळाच्या विविध योजना असा असून, आणि या ज्या विविध योजना आहेत याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्टुडिओमध्ये श्री हेमंत जगताप यांना आपण आमंत्रित केलं आहेत. जगताप सर हे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे येथे कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
4: नमस्कार.
2: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आम्हाला सांगताल की जागतिक सहकार दिनाचा इतिहास किंवा त्याची उद्दिष्ट आणि महत्व याविषयी आपण काय सांगाल?
4: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आपण बघतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये सहकाराचा प्रसार प्रचार हा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता जागतिक सहकार दिवस म्हटलं तर त्याच्यासाठी असे काही फिक्स दिवस किंवा दिनांक असं नाही, परंतु एक सर्वसाधारणपणे जागतिक सहकार दिवस हा जुलै महिन्यामध्ये दर पहिला जो शनिवार असतो त्याच्या पहिल्या शनिवारी हा साजरा केला जातो. आता याचा जर का आपण थोडासा एक इतिहास पाहिला तर याच्यामध्ये 1923 मध्ये इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स, ज्याला आपण आयसीए म्हणतो, त्यांनी हा जागतिक स्तरावरती जागतिक सहकार दिन राबवण्यास सुरुवात केली होती. आणि 1995 मध्ये युनायटेड

0: नेशन्सने या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आणि तेव्हापासून संयुक्त राष्ट्रसंघ आणि आयसीए यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस जगभर चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. आता यावर्षी जर का आपण पाहिलं तर यावर्षीची जी एक सहकार्याची जी संकल्पना आहे याला मी म्हणतोय की कोऑपरेटिव्ह फॉर पीसफुल वर्ल्ड, म्हणजे काय तर शांततापूर्ण जगासाठी सहकार अशी यावर्षीची एक सहकारची थीम किंवा आपण त्याला
1: घोषवाक्य म्हणूया आपण.
0: अगदी बरोबर. आता जसं आपण इतिहासावरती चर्चा केली तर थोडासा हा जागतिक सहकार दिवस साजरा करण्यामागची जी काही उद्दिष्ट होती याच्यामध्ये पहिलं म्हटलं तर आपण पाहतोय की सहकार चळवळीचा जर का झपाट्याने प्रसार आणि प्रचार करण्याचं याचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरा विचार केला तर जे काही राज्यभरामध्ये असंख्य सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांमध्ये एक सहकाराविषयीची चांगल्या प्रकारची जनजागृती करणं
1: हे सगळ्यात महत्वाचं आहे,
0: अतिशय महत्वाचं पार्ट याच्यामधला.

0: आपण त्याला
1: घोषवाक्य म्हणूया आपण.
0: अगदी बरोबर. आता जसं आपण इतिहासावरती चर्चा केली तर थोडासा हा जागतिक सहकार दिवस साजरा करण्यामागची जी काही उद्दिष्ट होती याच्यामध्ये पहिलं म्हटलं तर आपण पाहतोय की सहकार चळवळीचा जर का झपाट्याने प्रसार आणि प्रचार करण्याचं याचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरा विचार केला तर ज्या काही राज्यभरामध्ये असंख्य सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांमध्ये एक सहकाराविषयीची चांगल्या प्रकारची जनजागृती करणं
1: हे सगळ्यात महत्वाचं आहे,
0: अतिशय महत्वाचं पाठ याच्यामधला. दुसरं म्हणजे राज्यभरामध्ये ज्या काही ज्या असंख्य सहकारी संस्था आहेत तर त्यांचं आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, या सर्वांच्या विकासामध्ये सहकाराचं महत्व अधोरेखित करणं हा पण याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे. जसं की शेतकरी बघतो की ग्रामीण भागामध्ये जो शेतकरी तर त्या ग्रामीण भागामधील शेतकऱ्यासाठी रोजगार निर्मिती असेल, ग्रामीण भागाचा विकास असेल, किंवा सर्वसमावेशक एखादा आपल्या विकासासाठी चालना द्यायची असेल, तर त्या दृष्टीनं सहकार दिन किंवा सहकारचं महत्व हे खूप महत्वपूर्ण होते. आता जसं मी सुरुवातीला पाहिलं की कुठलाही सहकार विभाग किंवा सहकार जर आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचा असेल तर त्यासाठी काही मूलभूत तत्वे ठरवून दिली आहेत. याच्यामध्ये पहिलं तत्व म्हटलं तर एक स्वेच्छा व मुक्त सभासदत्व, म्हणजे कोणताही सभासद हा त्या सहकारामध्ये समाविष्ट होऊ शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये म्हटलं तर सहकारची अशी संकल्पना आहे किंवा एक तत्व, एक सदस्य एक मत, आणि लोकांनी लोकांसाठी एकत्रितरित्या येऊन केलेला
1: त्या प्रकल्प किंवा संकल्प आपण म्हणू शकतो.
0: अगदी बरोबर, लोकांनी एकत्रित येऊन केलेला त्या सहकारी याचा विकास, जेणेकरून सर्वांना त्याचा सर्वसमावेशक फायदा होईल, या त्याच्या मागचं एक कारण आहे. आता जागतिक सहकार दिनाचं थोडंसं आपण जर का महत्व अधोरेखित करायचं म्हटलं तर जसं की शेतकऱ्यांना बाजारपेठ असेल, कर्ज सुविधा असतील किंवा बियाणे असतील, हे इझिली त्यांना उपलब्ध करून देणं. दुसरं जर का आपण थोडंसं एक महत्वाच्या दृष्टीने गेलं तर ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करून तिथल्या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती किंवा आर्थिक विकास साधणं हे पण एक जागतिक सहकार देण्याचं महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील, या सर्वांना सर्वसमावेशक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला जागतिक सहकार दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे.
1: खूप छान पद्धतीने सर आपण जो की जागतिक सहकार दिनाचा इतिहास आहे, उद्दिष्ट किंवा तत्व महत्व आहे याविषयी आमच्या शेतकरी बंधूंना किंवा श्रोत्यांना आपण सांगितलं. सर माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा असेल की महाराष्ट्रातील सहकार विभागामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कोणत्या विविध योजना या राबवल्या जातात?
0: शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा जिव्हाळ्याचा प्रश्न यासाठी आहे कारण की शेतकरी म्हणतो की मला कर्ज मुक्ती पाहिजे. तर सहकार विभागाचं मेन काम ते म्हटलं तरी चालेल शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. आताच आपल्याला माहिती की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शासनाने जाहीर केली, तर ती सहकार विभागामार्फत राबवलेली आहे.
1: सर आताच आपण उल्लेख केलात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, याविषयी सविस्तर आमच्या शेतकरी बंधूंना आपण सांगताल.
0: महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा साथ देण्यासाठी यावर्षीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही लागू करण्यास मंजुरी दिली आहे. जवळपास या योजनेसाठी 36,585 कोटीची तरतूद करण्याची आहे आणि अंदाजे जे 55-56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. आता थोडस जर का या योजनेच्या आपण उद्दिष्टांविषयी जर का बघितलं किंवा वैशिष्ट्यांविषयी माहिती घ्यायची म्हटलं तर जे शेतकरी त्यांचं 2 लाखापर्यंत थकीत पीक कर्ज याच्यामध्ये माफ होणार आहे आणि याच्या अगोदर आपण 30 सप्टेंबर 2025 रोजी जे थकीत असलेले पात्र पीक कर्ज विचारात घेतलेले शेतकरी होते यांचा पण याच्यामध्ये विचार घेतला जाणार आहे. ज्यांचं 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे अशा शेतकऱ्यांसाठी 1-time settlement ज्याला आपण OTS म्हणतोय अशा प्रकारची एक योजना आहे. आणि जे काही नियमित कर्ज फेड करणारे जे आपले शेतकरी आहेत तर त्यांना 50,000 प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद पण या योजनेमध्ये केलेली आहे. आता याच्यामध्ये थोडस अजून की पात्रतेचा जर का आपण विचार केला तर महाराष्ट्रातील जे शेतकरी ते सर्व शेतकरी म्हणजे जे याच्यामध्ये बसतात तर ते याच्यामध्ये पात्र तर आहेतच, पण पात्र बँकांकडून घेतलेले जे काही पीक कर्ज आहेत तर ते पीक कर्ज त्या शेतकऱ्यांनी वेळेवरती फेडलेला आहे किंवा पाठीमागचा त्याचा थोडासा इतिहास यांचा पण आपण याच्यामध्ये विचार केला जाणार आहे. आणि शासनाने जे काही विहित केलेले जे काही अटी त्या अटीच्या पूर्ततेमध्ये जर का तो शेतकरी बसत असेल तर त्यांना 2 लाखांपर्यंत शासनामार्फत त्याला अनुदान किंवा कर्जमाफी दिली जाणार आहे. आता आपण आवश्यक कागदपत्रांचा जर का आपण विचार केला तर त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड आपल्याला गरजेचं आहे, त्याचा 7-12 उतार असेल, 8 ज्याला आपण खाते उतार म्हणतो, बँक पासबुक असेल, पीक कर्ज खाते तपशील असेल, मोबाईल क्रमांक असेल, आणि शासनाने जे काही इतर वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले हे सर्व कागदपत्रांची पूर्तता त्यांना लागणार आहे. आता योजनेचा मुख्य फायदा म्हटलं तर शेतकऱ्यावरती सध्याचा जो आर्थिक भार आलेला आहे तर तो आर्थिक भार नक्कीच या पीक कर्ज मुक्ती योजनेमुळे त्यांचा कमी होणार आहे. नव्याने पीक कर्ज घेण्यास त्यांना बँका मदत करण्यात किंवा ते कुठल्याही बँकेमध्ये जाऊ शकतात. शेती उत्पादनामध्ये जर का त्यांना गुंतवणूक करायची असेल तर यासाठी चालना मिळणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक चांगल्या प्रकारची बळकटी या पुण्यश्लोक आयलेदेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमार्फत

0: शेतकऱ्यांना मिळणार आहे.
1: सर, आता ही जी योजना आहे अहिल्याबाई होळकर योजना, याच्यामध्ये जो शेतजमीन आहे त्याचं आपण कशी क्रायटेरिया धरतो किंवा किती एकरापर्यंत शेतकऱ्यांना हे त्या जमिनीवरती कर्ज मिळत आहे?
0: आता थोडंसं कर्जाचा विचार करण्यापेक्षा आपण शासनाने जे मर्यादा ठरवून दिली म्हणजे एखाद्याचं एक एकर क्षेत्र आहे किंवा दोन एकर आहे किंवा पाच एकर आहे, पण शासनाने त्याच्यामध्ये रक्कम ठरवून दिली. आता समजा तुमच्या नावावरती 4 लाख रुपये कर्ज आहे ऑलरेडी असं गृहीत धरा, आणि तुम्हाला 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार आहे, पण शासनाने जीआर मध्ये असं म्हटलंय की तुमच्याकडे जे 4 लाख रुपये कर्ज आहे तर तुम्ही सुरुवातीला 2 लाख रुपये जे आहेत ते तुम्ही बँकेमध्ये भरा, तरच उरलेले तुमचे 2 लाख रुपये त्याच्यामधून माफ होणार आहेत. म्हणजे थोडक्यात क्षेत्राची मर्यादा न घालता रकमेची
1: मर्यादा घालण्यात आली आहे.
0: म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याची 50 लाखाचं कर्ज आहे, 60 लाखाचं कर्ज आहे, तर बाकीचे पैसे अगोदर भरला आणि मग 2 लाख रुपयाचं तुम्हाला
1: नवीन कर्ज मिळणार,
0: म्हणजे लाभ घेता येईल,
1: लाभ घेता
0: येईल, म्हणजे कमी होईल. या व्यतिरिक्त मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत जे पीक कर्ज आहे ते पण एक सहकारी विभागाचंच कार्य आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था ज्याला आपण म्हणतो की पॅक्स, प्रायमरी ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, यांचं बळकटीकरण करणं हे पण एक सहकारी विभागाचं एक योजना किंवा स्कीम आपण म्हटलं तरी चालेल. ज्या काही सहकारी प्रक्रिया उद्योग आहेत तर त्या उद्योगांना अर्थसहाय्य पुरवायचं असेल तर ते पण सहकारी विभागामार्फतच प्रोव्हाइड केलं जातं. राज्यभरामध्ये आपण बघतो की सध्याच्या काळामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचं वारं खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, ज्याला आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा ऑर्गनायझेशन म्हणतो. तर त्या एफपीओंचं बळकटीकरण करून सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याचं काम पण सहकारी विभागामार्फतच केलं जातं. त्यानंतर सहकार शिक्षण व प्रशिक्षण देण्याचं अत्यंत महत्वाचं काम हे सहकार विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी केलं जातं. राज्यभरामध्ये आपण बघतो की असंख्य साखर कारखाने आहेत, सूत गिरण्या आहेत किंवा दुग्ध संस्था आहेत की ज्या सहकार संबंधित आहेत यांना पण मदत या सहकार विभागामार्फत केली जाते.
2: सर, आता सहकार विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यामध्ये कोणतं महामंडळ हे कार्य करत आहे?
0: तर सहकार विभाग पहिला तर राज्याचा खूप मोठा विभाग आहे आणि या दृष्टीनं राज्य स्तरावरती शासनाने 28 ऑगस्ट 2000 रोजी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ याची स्थापना केली, ज्याचं मुख्यालय हे पुणे येथे साखर संकुल या ठिकाणी आहे. आता या महामंडळाला ज्यावेळी स्थापना करण्यात आली होती तेव्हा महामंडळाला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून परवानगी देण्यात आली होती, ज्याला आपण एनबीएफसी म्हणतो. म्हणजे राज्यभरामध्ये जे काही साखर कारखाने आहेत तर त्यांना कमी दराने एक कर्ज पुरवठा करणं हा सुरुवातीला या महामंडळाचा उद्देश होता. आता सध्याची जर का आपण परिस्थिती बघितली तर या महामंडळाचं जे अधिकृत भाग भांडवल आहे तर ते साधारणतः 100 कोटी असून त्यापैकी 51% वाटा हा राज्य शासनाचा आहे व 49% हा सहकारी संस्थांचा त्यामधील भाग आहे. महामंडळाची स्थापना ज्या उद्देशाने केली त्या उद्देशामध्ये पहिला उद्देश होता की राज्यभरामध्ये एखादा सहकारी प्रकल्प उभारायचा असेल किंवा त्याचं विस्तारीकरण करायचं असेल किंवा त्याचं पुनर्वसन करायचं असेल तर त्यांना अर्थसहाय्य करणं हा महामंडळाचा त्यामध्ये पहिला उद्देश होता. जसं मी मागाशी उल्लेख केला की नॉन बँकिंग फायनान्स म्हणून जर का कार्य करायचं असेल तर दीर्घ मुदतीचं कर्ज असेल किंवा अल्प मुदतीचं कर्ज असेल किंवा मध्यम मुदतीचं कर्ज असेल हे त्या साखर कारखान्यांना किंवा इतर सहकारी संस्थांना उपलब्ध करून देणे हा महामंडळाचा मुख्य उद्देश होता. आता थोडासा काळ बदललेला आहे आणि आता सध्याच्या काळामध्ये किंवा आताची जर का आपण वर्तमान काळातली स्थिती बघितली तर महामंडळामार्फत असंख्य योजना ह्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत.
1: सर, आता तुम्ही उल्लेख केलाच आहे महामंडळाच्या विविध योजनांबद्दल, माहिती आमच्या शेतकरी बंधूंना आपण सांगताल?
0: जसं मी मागाशी उल्लेख केला की सहकारसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. यामध्ये एक 4-5 किंवा 5-6 योजना आहेत. यामध्ये मी पहिला उल्लेख करेल की याच्यामध्ये कृषी निविष्ठा योजना म्हणून एक आहे, दुसरी एक अटल अर्थसहाय्य योजना आहे सहकारी संस्थांसाठी, त्यानंतर व्यवसाय भूमी कृषी प्रशिक्षण कार्यक्रम जे शेतकऱ्यांसाठी पण आपण चांगल्या प्रमाणे राज्यभरामध्ये राबवतोय, सहकार प्रशिक्षण जे आपण सहकारी संस्था असतील, पॅक्स असतील, जे काही पतसंस्था असतील
1: त्यांच्यासाठी
0: यांच्यासाठी आपण राबवतोय, त्यानंतर एक कृषी व्यवसाय वृद्धी कक्ष म्हणून पण एक योजना आहे की ज्याच्या मार्फत जे काही सहकारी संस्था आहेत त्यांचे डीपीआर बनवायचे असतील तर त्यांचे बनवण्याचं काम हे महामंडळामार्फत रास्तदारामध्ये बनवलं जातं. आणि सध्या एक जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना ही एक आहे, ते पण आपल्या महामंडळामार्फत राबवली जाते.
1: सर, सर्वात आधी तुम्ही एक योजनेचा उल्लेख केला, कृषी निविष्ठा योजना, याबद्दल आपण सांगताल?
0: आता ही कृषी निविष्ठा योजना म्हटलं की आपल्याला माहिती की शेतकरी दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे खत. आता सध्याच्या काळामध्ये आपण तोच बघतो की कारण पावसाळ्याचा सीझन आहे, खरीपाचा सीझन आहे, खत मिळतंय किंवा कमी प्रमाणात मिळतंय, शेतकऱ्यांच्या असंख्य अडचणी किंवा तक्रारी आहेत. आता आम्ही जे कृषी निविष्ठा विभागामार्फत कार्य करतोय तर हे वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी कार्य करत नसून हे आम्ही जो शेतकऱ्यांचा ग्रुप आहे किंवा संस्था आहे,
1: शेतकरी समूह किंवा गट शेती म्हणूया आपण,
0: जसं तुमच्या भाषेमध्ये म्हणलं की शेतकरी उत्पादक कंपनी किंवा महिला बचत गट, ज्या काही सहकारी संस्था की ज्याच्यामध्ये असंख्य शेतकरी एकत्रित बनवलेला तो समूह आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही या

0: विभागामार्फत कार्य करतोय. आता याचा उद्देश काय, याचा मेन काय आहे की आम्ही आमच्या महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामार्फत एक आरसीएफ, इफको आणि क्रुपको ज्या मेन खत पुरवठादार
1: कंपन्या
0: आहेत, तर त्यांची स्टेट लेवलची अधिकृत डीलरशिप घेतली आणि या कंपन्यांचं महामंडळामार्फत आम्ही युरिया असेल, डीएपी असेल किंवा कॉम्प्लेक्स असेल किंवा 10-20-26 असेल, 12-32-16 असेल, 20-20-013 असेल, सुफल असेल, हे सर्व प्रकारची जी खत आहेत हे आम्ही रास्त दरामध्ये या शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा समूहांना आम्ही प्रोव्हाइड करतोय. ज्याच्यामुळे काय होते की एखादी युरियाची बॅग मार्केटमध्ये समजा का 300 रुपयाला असेल, तर महामंडळामार्फत या कंपन्यांमार्फत जी काही त्यांची प्राइस ठरलेली त्याच्या फक्त 1-2 रुपये जास्तीचं घेऊन आपण कमी दरामध्ये या सर्व खत पुरवठा शेतकरी उत्पादक कंपन्यांना करतोय.
1: म्हणजे खूपच चांगली अशी योजना आहे ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, निविष्ठा या जमा करताना त्यांना खरंच ही योजना उपयोगी पडत असेल. पण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पण आपल्या शेतकऱ्यांना सुचवू शकतो की तुम्ही जास्तीत जास्त या योजनेचा लाभ हा घ्यावा. सर, आता पुढचा प्रश्न हा आहे की सहकार विभागामार्फत सहकार प्रशिक्षण ही योजना नेमकी काय आहे?
0: तर सहकार प्रशिक्षण म्हटलं तर आपल्याला माहिती की कुठलंही क्षेत्र जर का चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थितरित्या त्याची
1: कार्यान्वित करायचं असेल,
0: विकास करायचा असेल, तर प्रत्येक व्यक्तीला प्रशिक्षण घेणे
1: खूप महत्वाचं आहे,
0: काळाची गरजच आहे. कारण कुठलाही व्यक्ती किती म्हटलं की मी मोठा झालं तर प्रशिक्षणाशिवाय तो पुढे त्याचा विकास होऊ शकत नाही. या दृष्टीनं राज्यभरामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत किंवा काही कारखाने आहेत, काही दुग्ध व्यवसायाशी संबंधित संस्था आहेत, या सर्वांना महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामार्फत सहकार प्रशिक्षण हे रास्त दरामध्ये दिलं जातं. आता याच्या मागे मागे पाहिलं तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 जो आहे, तर त्याचं कलम 24 अ नुसार सहकारी संस्था जेवढ्या राज्यभरामध्ये आहेत त्या प्रत्येकाला प्रशिक्षण घेणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि या दृष्टीनेच दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाला राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.
1: म्हणजे नुकतीच त्याची सुरुवात झाली आहे.
0: अगदी बरोबर. आता अशा महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळासारख्या जवळपास राज्यभरामध्ये 11-12 प्रशिक्षण संस्था आहेत. आता हे राज्य शासनाचंच महामंडळ असल्यामुळे आणि राज्याचे सहकार मंत्रीचे अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामार्फत सहकारचे प्रशिक्षण हे प्रत्येक राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण राबवतोय. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं की आपण बघतो की नागरी सहकारी पतसंस्था आहेत, ग्रामीण बिगर पतसंस्था आहेत, सेवक सहकारी संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, दुग्ध उत्पादक संस्था आहेत, या सर्वांना आपण आपल्या सहकार प्रशिक्षणाचा लाभ देत असू. थोडस मी याच्यामध्ये विषयांवरती जाईल कारण सहकार विभाग हा अनेक विषयांच्या संबंधित आहे. हे जे प्रशिक्षण आपण त्या सहकारी संस्थांना देतोय तर याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपण जे काही समजा नागरी सहकारी पतसंस्था आहेत तर त्याच्यामध्ये आपण साध्य होतो की सायबर सिक्युरिटी असेल किंवा अँटी मनी लॉन्ड्रिंग म्हणतो ज्याला आपण, किंवा सुधारित आर्थिक मापदंड असतील, थकीत कर्ज वसूल कसं करायचं हा एक त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न आहे, परत एएलएम व्यवस्थापन असेल, शासनाची कर्ज परतफेडच्या योजना असतील, हे सर्वांचं आपण अंतर्भूत करून या योजनामध्ये त्यांना सविस्तररित्या माहिती देत असतो. समजा एखादी दुग्ध सहकारी संस्था आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कशा प्रकारे करायची, जनावरांची पैदास कशा प्रकारे करायची, दुधाची गुणवत्ता वाढ करायची तर ते कशा प्रकारे करायचं, सगळ्यात त्यांना भेडसावणारी समस्या ते म्हणजे लेखापरीक्षण, तर ते लेखापरीक्षण कशा प्रकारे करायचे, अशा नाविन्यपूर्ण विषयांचा समावेश आपण याच्यामध्ये करतो. आणि भविष्यामध्ये आता सध्याच्या काळामध्ये आपण बघतोय की कृत्रिम बुद्धिमत्ता, एआयचा वापर असेल किंवा रिस्क मॅनेजमेंट असेल, या सर्वांचा समावेश करून आपण या सहकारी संस्थांना चांगल्या प्रकारे उत्तमरित्या प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न.
1: एखादी संस्था जेव्हा कार्यान्वित होते त्या म्हणजे प्रत्येक विभागाचं रितसर हे प्रशिक्षण हे प्रत्येकाला दिलं जातंय किंवा हे प्रत्येक जण हे घेत आहेत. सर, आता सहकाराची जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कशी फायदेशीर आहे?
0: आता आपण बघतोय की राज्यभरामध्ये दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं उत्पादन हे वाढत चाललेलं आहे. या वाढत चाललेल्या उत्पादनाला एक उत्तमरित्या चांगल्या प्रकारची बाजारपेठ किंवा मार्केट पाहिजे असेल तर पिकलेला माल असेल किंवा धान्याचं साठवणूक करणं हे काळाची गरज आहे, ज्याला आपण गोदाम म्हणतो की सध्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने जो परिचित शब्द आहे तो म्हणजे गोदाम व्यवस्थापन. आणि धान्य साठवणूक योजना जी आहे ती गोदामाशीच संबंधित आहे की ज्या काही देशामध्ये जे काही प्रायमरी ऍग्रिकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटीज आहेत, ज्याला आपण म्हणतो की प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था आहेत, तर त्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर सहकार से समृद्धी याच्या अंतर्गत हे आपण वर्ल्ड लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज स्कीमची आपण अंमलबजावणी राज्यभरामध्ये करतोय. याच्यामध्ये शेतकऱ्याने पिकवलेला जो शेतमाल आहे त्याचं जर का धान्याचं मालाचं जर का साठवणूक किंवा स्टोरेज करायचं असेल तर त्या दृष्टीने ही गोदाम व्यवस्थापना संकल्पना आलेली. आता याच्यामध्ये मुख्यत्वे आपण काय करतोय की राज्यामधील ज्या काही विविध सेवा किंवा सहकारी संस्था आहेत त्यांना गोदाम बांधणी प्रकल्पासंदर्भातील आवश्यक ते तांत्रिक व बांधकाम विषयक ज्ञान देण्याचं काम आपण महामंडळामार्फत करतोय. यामध्ये काय, सुरुवातीला महामंडळाचा एक तांत्रिक अधिकारी असतो

0: तर तो तांत्रिक अधिकारी त्या बांधकामाच्या जागेची सळपाणी करतो आणि WDRA ने जे काही निर्मित केलेले मापदंड आहेत, जे गोदाम उभारणीसाठी जे काही अंदाजपत्रक असतं, तर त्या अंदाजपत्रकाची महामंडळामार्फत पाहणी केली जाते आणि नंतर त्याला तांत्रिक मान्यता किंवा त्याला आपण टेक्निकल सँक्शन होतो, तर ते टेक्निकल सँक्शन महामंडळामार्फत दिलं जातं. दुसऱ्या टप्प्यामध्ये गोदामाचं ज्यावेळी बांधकाम सुरू होतं, तो गोदामाचं बांधकाम सुरू झाल्यानंतर महामंडळातील उपव्यवस्थापक अभियांत्रिकी यांच्यामार्फत एक पाहणी केली जाते आणि त्यांना नंतर परत तांत्रिक तपासणीनंतर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन आपण त्याला म्हणतो आणि मग त्या याचं 4 टप्प्यामध्ये पुढे बांधकाम सुरू होतं. आता याच्यामध्ये काय आपण बघतो की राज्यभरामध्ये जे काही गोदाम उभारणी केली जाते तर त्याला जवळपास काही वित्तीय संस्था आहेत त्या वित्तीय संस्थांमार्फत अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. याच्यामध्ये सर्वांच्या परिचित आता सध्या एक राज्यभरामध्ये प्रोजेक्ट राबवला जातोय, तो म्हणजे स्मार्ट प्रकल्प, ज्याला आपण म्हणतो की माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन योजना, याच्या अंतर्गत आपण 60% त्या गोदामासाठी अनुदान देतोय. दुसरा एक आहे की कृषी विपणन पायाभूत सुविधा योजना, याच्यामध्ये आपण 33.33% अनुदान देतोय. आणि आता जे आपण म्हणतोय की जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना, याच्यामध्ये आपण 4% व्याज दराने त्यांना त्या वेअरहाऊससाठी किंवा गोदामासाठी मदत करतोय. आणि शेवटचं काय की कृषी पायाभूत सुविधा AIF ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, याच्या अंतर्गत आपण 3% त्या गोदामाच्या व्याजामध्ये सूट देऊन ह्या योजनेमध्ये त्यांना मदत करतोय शेतकऱ्यांसाठी.
1: म्हणजे खूप छान पद्धतीने ही जी धान्य साठवणूक योजना आहे ही कार्यकर्ते आहे. सर, आता महामंडळामार्फत आत्ताच आपण उल्लेख केला होता की कृषी विभाग प्रशिक्षण योजना, नेमकी ही योजना काय आहे?
0: आता शेतकऱ्यांना जर का चांगल्या प्रकारे त्यांच्या पायावरती उभं राहायचं असेल तर कृषी हा सहकाराबरोबरच अत्यंत महत्वाचा त्यांच्याकडे विषय आहे. आता कृषी विभागांतर्गत आम्ही ज्यावेळी प्रशिक्षण घेतो तर महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ ही आपल्या राज्याच्या कृषी विभागाची एक अधिसूचित केलेली स्टेट लेवलची संस्था आहे. ही कृषी विभागाची पण आहे, ही नाबार्डची पण आहे, याच्या व्यतिरिक्त एक मॅग्नेट प्रकल्प आहे, महाराष्ट्र अॅग्रिबिझनेस नेटवर्क प्रकल्प, तर त्याची पण एक स्टेट लेवलची नोडल एजन्सी म्हणून महामंडळ कार्य करते. या व्यतिरिक्त एक आत्मा संस्था आहे, तर त्या आत्मा अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी, तर त्याची पण महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची एक नाम निर्देशित केली महामंडळ एक संस्था आहे. या व्यतिरिक्त पुणे आपण बघतोय की आपण एक स्मार्ट योजना आहे, स्मार्ट योजनेमधले पण बरेचसे प्रशिक्षण कार्यक्रम हे महामंडळ घेत असतं. आता महामंडळ हे प्रशिक्षण कार्यक्रम घेत असताना याच्यामध्ये आपण काही नाविन्यपूर्ण विषय ठेवलेले आहेत. आता सध्याच्या काळामध्ये आम्ही बघतोय की संरक्षित शेती, ज्याला आपण शेड नेट हाऊस व पॉलिहाऊस व्यवस्थापन म्हणतोय, की एखाद्या शेतकऱ्याला राज्यभरामध्ये शेड हाऊस किंवा पॉलिहाऊस करायचं असेल तर महामंडळाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला जे प्रमाणपत्र मिळणार आहे ते प्रमाणपत्र शेतकऱ्याने कृषी विभागाला जोपर्यंत तो सादर करत नाही तोपर्यंत त्याला अनुदान मिळत नाही. म्हणजे त्याला तांत्रिक ज्ञान घेऊनच तो प्रकल्प करायचा आहे, या दृष्टीने हे महामंडळाचं प्रशिक्षण महत्वाचं आहे. त्यानंतर रोपवाटिका व्यवस्थापन असेल, हायड्रोपोनिक्स असेल, सोलर डिहायड्रेशन असेल, शेतकरी उत्पादक कंपनी असेल, फळे व भाजीपाला निर्यात व्यवस्थापन असेल, मधुमक्षिका पालन असेल, कृषी पर्यटन असेल, अशा असंख्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आपण महामंडळामार्फत शेतकऱ्यांना रास्त दरामध्ये आणि किफायतशीर किमतीमध्ये त्यांना देत असतो.
1: सर, याच बरोबरीनं महामंडळामार्फत सहकारी संस्था यांच्यासाठी राबवणारी अटल अर्थसहाय्य योजना, याविषयी आपण काय सांगाल?
0: ही एक अत्यंत महत्वाची योजना आहे की दिनांक 2 जानेवारी 2019 शासन निर्णयान्वये ही योजना कार्यान्वित झालेली आहे. या योजनेसाठी साधारणतः त्या काळामध्ये शासनाने 490 कोटी म्हणजे जवळपास आपण 500 कोटी त्याच्यासाठी तरतूद केलेली होती. आता या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे की ज्या काही सहकारी संस्थांच्या माध्यमातून कृषी आणि बिगर कृषी क्षेत्राशी संबंधित विविध नाविन्यपूर्ण व्यवसाय त्यांनी सुरू करून त्यांचे ते प्रकल्प कार्यान्वित केले पाहिजेत की जेणेकरून त्या ठिकाणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रोजगारांची त्या ठिकाणी निर्मिती होणे हे आपल्याला गरजेचं होतं. त्याबरोबरच जो काही शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवलेला आहे तर ते पिकवलेले शेतमाल प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करणं हाही या योजनेचा एक महत्वाचा भाग होता. आता थोडस एक अर्थसहाय्याचं जर का आपण स्वरूप बघितलं या योजनेचं, म्हणजे याच्यामध्ये किती
1: महत्वाचा मुद्दा आहे
0: शेतकऱ्याच्या दृष्टीने, आता याच्यामध्ये समजा एखाद्या सहकारी संस्थेने जर का प्रकल्प उभारायचा असेल तर यासाठी शासनाने अनुदानासाठी कमाल मर्यादा 20 लाख रुपये ठेवलेली होती. आणि आपले जे काही विदर्भातले एक जिल्हे आहेत, गडचिरोली म्हणजे नक्षल प्रभावित जिल्ह्या, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्याकरता त्यांनी प्रकल्पाची मर्यादा ठेवली होती 40 लाख रुपये, म्हणजे इतर जिल्ह्यांसाठी 20 लाख आणि त्या नक्षल प्रभावित जिल्ह्यासाठी 40 लाख. आता याचे अनुदानाचे टप्पे कसे केले होते, हे जे टोटल अनुदान आहे तर त्या अनुदान मिळताना त्या जी काही संस्था आहे त्या संस्थेचा स्वनिधी 12.5%, कर्ज 12.5% आणि अनुदानाची रक्कम 75%. समजा त्यांना आपण 20 लाख रुपये आपण प्रकल्प सँक्शन केलंय तर 20 लाखापैकी 15 लाख रुपये त्यांना अनुदान मिळणार आहेत.
1: म्हणजे फक्त 5 लाख रुपये हे त्यांना,
0: 5 लाखामध्ये पण स्वनिधी फक्त 2.5 लाख आहे आणि त्यांना 2.5 लाख रुपये आम्हीच त्यांना कर्ज म्हणून हे करणार आहे महामंडळामार्फतच, म्हणजे

0: त्यांना फक्त स्वतःच वयाचे फक्त 2,50,000 रुपये त्याच्यामध्ये द्यायचे आहेत. या दृष्टीने अटल अर्थसहाय्य योजना सुरू केली होती. आता याच्यामध्ये अटल अर्थसहाय्य योजनेमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत त्यांच्यांना कृषीच्या संबंधित जे काही प्रकल्प करायचे आहेत त्या दृष्टीने आपण अटल अर्थसहाय्य योजना आहे. आपण सध्या ती योजना सुरू आहे किंवा प्रगतीपथावर आहे. या राज्यभरामध्ये असंख्य संस्थांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे.
1: सर, जाता जाता आमच्या शेतकरी बंधूंना आपण सहकार दिनानिमित्त काय संदेश द्याल?
0: जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की सहकाराचं जे तत्व आहे, या सहकाराचं तत्व असं आहे की एक व्यक्ती एक मत. म्हणजे सहकार ही केवळ एक आर्थिक व्यवस्था नसून एक लोकशाही, विश्वास, समानता आणि परस्पर सहकार्य यावर आधारित जीवन पद्धती आहे. एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक, हाच खरा सहकाराचा मूल मंत्र आहे जो समाजाला समृद्धी, स्वावलंबन आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने घेऊन जातो. राज्यभरामध्ये आपलं महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य की ज्याच्यामध्ये सहकाराची प्रगती आणि सहकारचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सहकार जर का समृद्ध झाला तरच राज्य बनला, शेतकरी हा चांगल्या प्रकारे समृद्ध होऊन आपला राज्य हे सुजलाम आणि सफलम होऊ शकतो.
1: शेतकरी बंधूंनो, सरांनी जाता जाता खूपच छान असा संदेश आपल्या शेतकरी बंधूंना दिलेला आहे. सहकार ही केवळ आर्थिक उन्नतीची संकल्पना नसून सामूहिक विकास, परस्पर विश्वास आणि स्वावलंबनाचा मार्ग आहे. या चळवळीच्या बळावर ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. सर, आज आपण इथे आलात आणि सहकार विभाग आणि महाराष्ट्र विकास महामंडळाच्या ज्या काही विविध योजना आहेत याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं, याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद,
0: खूप खूप धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आत्ताच आपण सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: आता ऐकूया महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून आलेले पुणे बाजार समितीचे आजचे घाऊक बाजार भाव. अन्य कुठला उल्लेख नसल्यास हे बाजारभाव प्रति क्विंटलसाठीचे आहेत. बाजारभाव असे आहेत: बाजरी महिको 564 क्विंटल एवढी आवक झालेली आहे. कमीत कमी दर आहे 3400 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 3600 रुपये आणि सरासरी दर आहे 3500 रुपये. गहू शरबती 470 क्विंटल एवढी आवक झालेली आहे. कमीत कमी दर 5000, जास्तीत जास्त दर 6000 आणि सरासरी दर आहे 5500. ज्वारी मालदांडी 750 क्विंटल एवढी आवक झालेली आहे. कमीत कमी दर 6000, जास्तीत जास्त दर 6300 आणि सरासरी दर 6150. मका लाल 3 क्विंटल एवढी आवक झालेली आहे. कमीत कमी दर 2400, जास्तीत जास्त दर 2700 आणि सरासरी दर 2550. मूग हिरवा 46 क्विंटल एवढी आवक झाली आहे. कमीत कमी दर 9000, जास्तीत जास्त 9700 आणि सरासरी दर 9350. हरभरा 45 क्विंटल एवढी आवक झालेली आहे. जास्तीत जास्त दर आणि कमीत कमी दर असे आहेत 6000 आणि 6700, सरासरी दर आहे 6350. उडीद 6 क्विंटल एवढी आवक झालेली आहे. कमीत कमी दर 9200, जास्तीत जास्त दर 10100 आणि सरासरी दर 9650. हा झाला पुणे बाजार समितीचा आजचा घाऊक बाजारभाव. शेतकरी बांधवांनो, उद्या सकाळी 6:40 तसंच संध्याकाळी माझं घर माझं शेत ह्या कार्यक्रमात जरूर ऐका कृषीवाणी हा कार्यक्रम. कार्यक्रमात इंडो इस्रायल पद्धतीने संत्रा लागवड याविषयीची माहिती आपण ऐकू शकता. आणि ह्याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: आता ऐकूया आमच्या कार्यक्रमांविषयीची काही निवेदनं.
1: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

श्रोतेहो 8 जुलै संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

0: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
1: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
0: मुलांना खेळा

0: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
1: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा, कापडी पिशवी सोबत ठेवा.
2: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
0: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
2: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
3: 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
4: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार असून ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्वेकडच्या देशांसाठीचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 6 ते 8 जुलै दरम्यान प्रधानमंत्री इंडोनेशियात जाणार असून ते जकार्ताला भेट देतील. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर प्रधानमंत्री योग्यकर्ता या ऐतिहासिक वारसा शहरात प्रंबानंद मंदिर संकुलाला भेट देतील. तिथं भारताच्या सहकार्यानं वारसा संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू होणार आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 8 ते 10 जुलै या काळात मोदी ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथं ते भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील. तिसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री 10 आणि 11 जुलैला न्यूझीलंडमध्ये जाणार आहेत. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लग्झॉन यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. गेल्या 40 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील ही भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. पाकिस्ताननं सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणं कायमचं थांबवलं पाहिजे असं ते म्हणाले. तिस्ता पाणी वाटपाविषयी भारताचा दृष्टिकोन यापूर्वीच बांगलादेशला कळवला असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्ट पेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, CAIT आणि CII यासारख्या उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना

0: सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात आज दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबंद नदी पात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यातून नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातल्या सर्व व्यवस्थापनाचा सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या चार दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळी कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हर इथं झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्वित्झर्लंडनं अल्जेरियाचा 2-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. टोरांटोमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालनं क्रोएशियाचा 2-1 असा पराभव केला. आज रात्री अमेरिकेत आर्लिंग्टन इथं ऑस्ट्रेलियाची गाठ इजिप्तशी, मायामी इथं अर्जेंटिनाची गाठ काबो व्हर्डेशी तर कन्सास इथं कोलंबियाची गाठ घानाशी पडणार आहे. देशानं वर्षभरात $1 ट्रिलियन निर्यात उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या पहिल्या तिमाहीत त्यापैकी 15% निर्यात पूर्ण झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत व्यापार मंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली. त्यादृष्टीनं निर्यातीत वाढ करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होईल याची सरकार काळजी घेईल असं ते म्हणाले. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आंदोलनाचं नाव राम रक्षा आंदोलन असं असून ज्यांनी राम मंदिरात चोरी केली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरात आज घसरण झाली आणि त्यानं 71 अमेरिकन डॉलर

प्रति बॅरलचा टप्पा गाठला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: रसिक हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 8:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: रसिक हो, आज 3 जुलै गायक अमित कुमार यांचा वाढदिवस. त्यानिमित्त आजचा एक कलाकार त्यांच्यावर केंद्रित आहे. गायक अमित कुमार यांचा जन्म 3 जुलै 1952 हे किशोर कुमार आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रुमा गुहा यांचे चिरंजीव. त्यांची आईसुद्धा गायिका होती, त्यामुळे गाण्याचं बाळकडू ते लहानपणीच घेऊन जन्माला आले होते. सुरुवातीला अमित कुमार आपल्या मित्राबरोबर स्टेजवर किशोर कुमार यांची गाणी सादर करत असत. त्यावेळी किशोर कुमार व रुमा गुहा ते दोघंही डिवोर्स घेऊन वेगळे झाले होते व अमित कुमार आपल्या आई रुहा यांच्याबरोबर कलकत्त्यात राहत होते. दुर्गापूजेच्या कार्यक्रमात अमित कुमार यांची लोकप्रियता बघून त्यांच्या आईला खरंच आश्चर्य होत असत. एकदा एका दुर्गापूजेच्या कार्यक्रमाला स्वतः किशोर कुमार अमित कुमार यांची गाणी ऐकण्यासाठी आले होते. अमित कुमार यांनी 1968 वयाच्या 16व्या वर्षी आपले वडील किशोर कुमार यांच्या दूर का राही या चित्रपटात गाणं गाऊन चित्रपटसृष्टीत गायक म्हणून प्रवेश केला. या गाण्याचे शब्द होते मैं एक पंछी मतवाला रे. हे गाणं आपण ऐकणार आहोत. हे गाणं लिहिलं आहे किशोर कुमार यांनी, संगीतबद्ध केलं आहे किशोर कुमार यांनी आणि स्वर आहे अमित गांगुली, म्हणजेच अमित कुमार यांचा.

रसिक हो, 1943 साली होश में है हम ह्या चित्रपटातल्या गीतातून अमित कुमार हे प्रोफेशनल पार्श्वगायन करू लागले. मात्र त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती बालिका वधू या चित्रपटातील बडे अच्छे लगते है या गीतामुळे. आर डी बर्मन यांच्या संगीतांनी सजलेलं हे गीत इतकं लोकप्रिय झालं की आजही भारतीय संगीत विश्वातील सर्वाधिक आवडत्या रोमॅंटिक गीतांमध्ये त्यांची गणना होते. ऐकूया हे गीत.

रसिक हो, अमित कुमार यांनी जवळपास प्रत्येक मोठ्या संगीतकारासोबत काम केलं. आर डी बर्मन, बप्पी लहिरी, आनंद मिलिंद, राम लक्ष्मण, जतीन ललित यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांनी त्यांच्या आवाजावर विश्वास ठेवला. ऐकूया पुढचं गीत, लव्ह स्टोरी ह्या चित्रपटातलं. आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या युगलस्वरातलं हे गीत आनंद बक्षी यांचं आणि संगीत आर डी बर्मन यांचं.

रसिको, भारतीय चित्रपटसृष्टीत काहीच अशा जोड्या आहेत ज्यांनी दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करत श्रोत्यांची मनं जिंकली. किशोर कुमार आणि अमित कुमार ही त्यापैकीच एक जोडी. दोघांनी मिळून गायलेलं हे आपण पुढचं गीत ऐकणार आहोत. हे गीत आहे मजरू सुलतानपुरी यांचं, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि स्वर आहे किशोर कुमार आणि अमित कुमार यांचा.

किशोर कुमार यांचा मुलगा म्हणून ओळख मिळवणं खरं तर अमित कुमार यांना सोपं होतं, पण त्या ओळखीच्या पलीकडे जाऊन स्वतःची स्वतंत्र छाप निर्माण करणं हे खरंच त्यांच्यासाठी आव्हान होतं. अमित कुमार यांनी ते यशस्वीपणे साध्य केलं. हे पुढचं गीत ऐकूया, तेरी कसम चित्रपटातलं, आनंद बक्षी यांचं, संगीत आर डी बर्मन यांचं, स्वर अमित कुमार यांचा.

0: अमित कुमार यांच्या गाण्यामध्ये भावनांचा सहज प्रवास, शब्दांची स्पष्टता आणि सुरांची मधुरता दिसून येते. म्हणूनच आजही त्यांच्या गाण्याचा उल्लेख झाला की जुन्या आठवणी जाग्या होतात आणि मन पुन्हा एकदा त्या सुवर्णकाळात हरवून जातं. अमित कुमार यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देत मी इंद्रायणी ह्या कार्यक्रमातून रजा घेते आणि ह्या कार्यक्रमातलं आता शेवटचं गीत ऐकवते. नमस्कार.
1: उठी सबके कन

0: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार
1: एक कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज हा कार्यक्रम केंद्रित होता गायक अमित कुमार यांच्यावर. सादरकर्त्या होत्या इंद्रायणी दुधगीकर. 8:45 होत आहेत. आता दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या. 9 न्यूज ॲट नाईट, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमच्या सोबत आहात. जगात

सर्वत्र। रात्रीचे 10 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत। कार्यक्रमात सुरुवातीला ती सध्या काय करते या चित्रपटातलं मंदार आपटे यांच्या स्वरातलं देवयानी कर्वे कोठारी यांचं गीत आपण ऐकणार आहोत। संगीत आहे मंदार आपटे यांचं।

आनंदी गोपाळ या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं, आनंदी जोशी आणि ऋषिकेश रानडे यांच्या युगलस्वरातलं. वैभव जोशी यांचं हे गीत होतं आणि संगीत होतं सौरभ जसराज आणि ऋषिकेश यांचं. कार्यक्रमातलं पुढचं गीत आहे मितवा ह्या चित्रपटातलं. अश्विनी शेंडे यांचं गीत, संगीत निलेश मोहरीर यांचं आणि स्वर आहे जान्हवी प्रभू अरोरा, स्वप्नील बांदोडकर यांचा.

कार्यक्रमात यानंतर महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहोत. अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत आहे.

बंध प्रेमाचे ह्या चित्रपटातलं हे गीत होतं. शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या स्वरातलं, प्रवीण दवणे यांचं हे गीत होतं. आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत आपण ऐकणार आहोत.

बालगंधर्व चित्रपटातलं हे गीत होतं आनंद भाटे यांच्या स्वरातलं, संगीत होतं कौशली नामदार यांचं. आणि ह्या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आम्हाला ऐकत आहात जगात सर्वत्र.

रसिक हो, रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्ममध्ये आपण ऐकणार आहोत विदुषी पौर्णिमा धुमाळे यांचं शास्त्रीय गायन. राग आहे मारू बिहाग. तबल्यावर त्यांना साथ केली आहे माधव मोडक यांनी, तर हार्मोनियमवर केली आहे सुयोग कुंडलकर यांनी. ख्याल रूपक तालात निबद्ध असून बोल आहेत पॅरी मोरिनैया, आणि धृत 3 तालात निबद्ध असून बोल आहेत नैना लगाये मैने. ऐकूया विदुषी पौर्णिमा.

विदुषी पौर्णिमा धुमाळे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकलं. राग होता मारुबिहाग, त्यांना तबल्यावर साथ होती माधव मोडक यांची आणि हार्मोनियमवर साथ होती सुयोग कुंडलकर यांची. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण हा कार्यक्रम ऐकलात. रात्रीचे 11 वाजत आहेत. आता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि तदनंतर इंग्रजी समाचार आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

माइकॉन टेस्टिंग, माइकॉन टेस्टिंग, 5 अजून 15 मिनटं 25 सेकंद, माइक 2.